श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 15 ज्येष्ठ शके 1948, 5 जून 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला आता सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

मंगल प्रभात या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत दुर्गा पदुद्धार स्तोत्र. स्वर आहे अपर्णा नेने यांचा.

0: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
1: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई।
2: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
3: श्रोतेहो मंगल प्रभात या कार्यक्रमात आता ऐकूया संत सोयराबाईंचा अभंग। पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात, संगीत दिले आहे राम फाटक यांनी।

राम फाटक यांनी संगीत दिलेला संत सोयराबाईंचा अभंग आपण ऐकला पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 6:16 आणि 10 सेकंद झाली आहेत. कार्यक्रमात आता ऐकूया संत विष्णुदास नामा यांची रचना, स्वर आर एन पराडकर, गोविंद पोवळे आणि सहकाऱ्यांचा.

0: संत विष्णुदास नामा यांची रचना आपण ऐकली. आर एन पराडकर, गोविंद पवळे आणि सहकाऱ्यांनी गायलेली. मंगल प्रभात या कार्यक्रमात भक्तिगीतांचा आनंद आपण घेतला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून एफएम बँड 103.9 मेगाहर्ट्झवर. श्रोतो, आता ऐकूया कार्यक्रम विचारपुष्प.
1: विचारपुष्प या कार्यक्रमात आज आपण ऐकूया गीतासार, श्लोक गायन प्रमोद पद्मश्री श्रीनिवास कुलकर्णी यांनी केले, विवेचन केले लक्ष्मण महाराज चव्हाण यांनी.
2: तेविसावा श्लोक आठव्या अध्यायाचा.
3: यत्र काले त्वनावृत्तिम आवृत्तिम चैव योगिनः प्रयाता यान्ति तं काल.

0: अवसर तुझं प्रति प्रसंगे सांगो. आता या प्रसंगाच्या निमित्ताने तुला ती दोन्ही अवसर सांगणार आहे असं भगवान म्हणतात की नाही. ऐसा वरी वरपडिला प्रयाण काळी बुद्धी ते भ्रम न गेली स्मृती नव्हे आंधळी न मरे मन. असा एक काळ आहे की त्या प्रयाण काळामध्ये बुद्धीमध्ये भ्रम निर्माण होत नाही, स्मृती आंधळी होत नाही, म्हणजे स्मरण त्याचं चांगलं असतं आणि त्याचं मन मरत नाही, म्हणजे मृत्यूच्या समयी मन जिवंत आहे, म्हणजे मेलेलं नाही आहे आणि स्मृती त्याला चांगली आहे, बुद्धीत भ्रम नाही आहे. हा चेतन वर्ग आगवा मरणी दिसे टवटवा. तो मृत्यूच्या समयी हे सगळे जिवंत असल्याचे दिसतात, मन सावध आहे, तो चांगला बोलतोय, स्मरणशक्ती चांगली आहे, काहीतरी बोलतोय तो. परी अनुभवलिया ब्रह्मभावा गौसणी होणी, आणि याच पद्धतीने तो जागृती असल्यासारखा स्मृती चांगली असलेला आणि मी ब्रह्मरूप आहे याची त्याला स्मृती असलेली, या परिस्थितीत जो देह सोडतो त्याला पुन्हा जन्मा मरणाच्या फेऱ्यात यावं लागत नाही. तसे ध्यानत्रेचिनी विषमवाते देहात बाहेर स्मेशते ते विजून जाय उचित ते अग्निजीवन. दुसरा एक गुण असा आहे की प्राण जायच्या वेळेला प्राण राहत राहिलेला नाही, बुद्धी असून काय करू शकत नाही, जसं अग्निशिवाय चेतना नाही त्याप्रमाणे अशा पद्धतीने दुसरा देह सोडणारा एक मनुष्य आहे, त्याचा विषय सांगतात. हा आहे 24वा श्लोक.
1: अग्निर्ज्योतिरः शुक्लः षण्मासा उत्तरायणम् तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्म विदो जनाः.
0: याच्याविषयी ते गूढ देवाला सांगायचं आहे. कृष्ण भगवान म्हणतात की अर्जुना हा गूढ विषय आहे, तू सांगतो ऐक. आपण बुद्धीच्या द्वारा विज्ञानाच्या द्वारा कितीही अभ्यास केला तरी हे कळणं अशक्य आहे माणसाला. हरिपडत म्हणलं की नाही ते जीवजंतुशी केवी कळे तिथलं प्रमाण नेणवी वेदाशी, तसं आहे. कारण मनुष्य मृत होतो त्याच्यापुढे त्या शरीरातल्या जीवाचं काय होतं याचा शोध अद्याप लागलेला नाही. फार मोठी अडचण आहे, शरीरात जीव आहे, जिवंत असणे हेच अजून कित्येकाला विज्ञानवाद्यांना कळलेलं नाही. पण शरीरातून जीव बाहेर पडतो म्हणजे नेमकं काय काय होतं त्याचं पुढं हे काहीच आतापर्यंत थांग पत्ता लागत नाही. त्यामुळे भगवंताच्या उपदेशाची आजही गरज आहे, ते सांगू शकतात, त्याच्यावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे ना. आणि भगवान म्हणतात की अर्जुना एखादा योगी खूप जन्मभर ब्रह्मस्थितीला प्राप्त होण्याचा अभ्यास करतो पण जीवित असताना ती अवस्था प्राप्त नाही झाली, त्याला तो ब्रह्मरूप नाही झाला तरी प्राण त्यागाच्या वेळेला त्याने हा योग साधावा, म्हणजे शरीरात अग्नी असावा आणि ज्योतीचा प्रकाश असावा, बाहेर दिवस असावा, शुक्लपक्ष असावा आणि उत्तरायण म्हणजे सहा महिन्यामध्ये दोन असतात दक्षिण आणि उत्तरायण, त्यातला एखादा महिना असावा. अशा वेळी त्या योगाने जर देह सोडला तो मरण पावला तर ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. आत अग्नी ज्योतीचा प्रकाश, बाहेर शुक्लपक्ष आणि दिवस आणि सामासा माझी मास उत्तरायण, ऐसिया समयोगाची निवृत्ती लावणी जी ध्येय ठेवती ती ब्रह्मची होती ब्रह्मवीत, असा हा जो मार्ग आहे त्याला शास्त्रीय भाषेत म्हणतात ज्ञानोबर आहे. हा उत्तम काळ जाणी या ती अर्चिरादी मार्ग म्हणजे हा अर्चिरा मार्ग आहे. या काळात जो ध्येय ठेवतो त्याला आणि भगवत प्राप्ती होते. अशा प्रकारे या श्लोकातून आणि योगी पुरुषाने कसा ध्येय सोडावा हे या पद्धतीने सांगितलेलं आहे.
2: विचारपुष्प या कार्यक्रमात आज आपण गीता सार हा कार्यक्रम ऐकला, श्लोक गायन केलं प्रमोद पद्मश्री श्रीनिवास कुलकर्णी यांनी आणि विवेचन केलं लक्ष्मण महाराज चव्हाण यांनी.
3: विचारपुष्प हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोत्यो आकाशवाणी आता सोलापूर केंद्र सोशल मीडियावर ही उपलब्ध आहे. आमच्या न्यूज ऑन AIR या ऍप बरोबरच फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओचा विश्वास आणि डिजिटलची गती, आकाशवाणी आता नव्या रुपात. थोड्याच वेळात सोलापूर दिनांक.
4: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, साटी गल्ली सोलापूर. आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि

0: देवी म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा।
1: आणि हीच परंपरा जपत लेक जावायचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी।
0: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
1: पुणे सोलापूर हायवे मोडणी,
0: संपर्क 87400304008।
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
1: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
2: अरुण नरखेडकर अनगर।
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
3: 86032 आणि 265 या जातीच्या उसाच्या दर्जेदार रोपांसाठी प्रसिद्ध असलेली श्री सद्गुरू रोपवाटिका, वसेकर वस्ती, टाकळी सिकंदर, तालुका मोहोळ। मोबाईल 9890252672।
4: श्रोतेहो ऐकूया सोलापूर दिनांक।
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक, सोलापूर जनता सहकारी बँक।
6: सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सर्व सभासदांना जाहीर आवाहन। सभासदांचे जे पाल्य फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये झालेल्या 10वी आणि 12वी परीक्षेत 85% किंवा त्यापेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत अशा पाल्यांना रोख स्वरूपात बक्षीस देण्यात येणार आहे। ही योजना फक्त सभासदांच्या पाल्यासाठीच असून पात्र सभासदांनी आपला अर्ज, शेअर सर्टिफिकेट, गुणपत्रिका आणि प्रवेश दाखल्याच्या प्रमाणित प्रतीसह सोमवार 8 जून 2026 पूर्वी बँकेच्या मुख्य कार्यालयात अथवा आपल्या जवळच्या शाखेत सादर करावे। ही विनंती।
7: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार। सोलापूर दिनांकासाठी मी पद्माकर कुलकर्णी। ठळक घडामोडी, विधान परिषद निवडणुकीचं चित्र स्पष्ट, 17 पैकी 6 जागा बिनविरोध, तर सोलापुरात देशमुख आणि राऊत यांच्यात लढत। जागतिक पर्यावरणाचं महत्व लक्षात घेऊन वन विभाग सोलापूर जिल्ह्यात 10.5 लाख झाडं लावणार। आजपासून 6 दिवस मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेच्या 2 विशेष गाड्या रद्द आणि नैऋत्य मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन, उद्यापासून महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज। आता घडामोडी विस्तारानं। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली, यानंतर आता बहुतांश जागांचं चित्र स्पष्ट झालं आहे। अनेक ठिकाणी बंडखोरांची मनधरणी करण्यात राजकीय पक्षांना यश आलं, तर काही ठिकाणी मात्र शिष्टाईचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानं ही निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट झालं आहे। सोलापूर विधान परिषद मतदारसंघातही बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळली आहे। काल 5 उमेदवारांनी माघार घेतली, पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला, त्यामुळे ही निवडणूक आता महायुतीकडून भाजपाचे उमेदवार माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे वसंतराव देशमुख अशी होणार आहे। इतर ठिकाणी 17 पैकी 6 जागा बिनविरोध करण्यात महायुतीला यश मिळालं आहे। आज जागतिक पर्यावरण दिन, पर्यावरणाचं महत्व लक्षात घेऊन वन विभाग यंदा सोलापूर जिल्ह्यात 10.5 लाख झाडं लावणार आहे। यंदा 8,26,489 वृक्षारोपणाचं उद्दिष्ट असून त्यापैकी 2,26,000 रोपं तयार करण्यात आली आहेत, तर 6 लाख रोपं नियाबाकी वृक्षरोपांतर्गत तयार केली जाणार आहेत। इतर विभागांच्या लागवडीसाठी 4,05,000 रोपं तयार करण्यात येणार आहेत अशी माहिती सहायक उपवनसंरक्षक अजित शिंदे यांनी दिली, तर सामाजिक वनीकरण विभागाकडील सोलापूर, अक्कलकोट, माढा, मोहोळ, सांगोला या ठिकाणी रोपवाटिका कार्यरत असल्याचं सामाजिक वनीकरण विभागाचे लक्ष्मण आवारे यांनी सांगितलं आहे। मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागांतर्गत टिकेकरवाडीत आधुनिकीकरणाची कामं सुरू झाली असल्यानं रेल्वेगाड्यांवर परिणाम झाला आहे। आजपासून 10 जूनपर्यंत काही गाड्या रद्द करण्यात आल्या, तर काही गाड्या उशिरानं धावतील, इतर गाड्या होडगे स्टेशनपासून वळवण्यात आल्याचं रेल्वे प्रशासनानं सांगितलं आहे। सोलापूर ते कलबुर्गी आणि कलबुर्गी ते सोलापूर या गाड्या 10 जूनपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत, तर कन्याकुमारी पुणे एक्सप्रेस

భువనేశ్వర్ సిఎస్ఎంటి, విశాఖపట్నం ఎల్టీటీ, పండర్పూర్ మైసూర్ అని ముంబై బంగళూరు ఉద్యాన ఎక్స్ప్రెస్ या गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा 45 मिनिटे ते 40 तास उशिराने धावणार आहेत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी 12वीच्या परीक्षा अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी मोठा निर्णय घेतला असून पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रश्नपत्रिका थेट ईमेलद्वारे परीक्षा सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वी परीक्षा केंद्रावर पाठवल्या जातील। केंद्रप्रमुखाच्या देखरेखीखाली आवश्यक त्या संस्थेत प्रश्नपत्रिकांची छपाई करून त्यांचे तातडीने वितरण केले जाईल। राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ आणि राज्य शिक्षण मंडळाच्या संयुक्त बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। यावेळी राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ त्रिगुण कुलकर्णी, सचिव डॉ दीपक माळे आणि शिक्षक महासंघाचे अध्यक्ष संजय शिंदे यावेळी उपस्थित होते। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी काल पंढरपूर इथल्या पालखी मार्ग आणि तळांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या। 25 जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी वारकरी भक्तांना पाणी, आरोग्य, सुरक्षा आणि स्वच्छतेच्या सुविधा पुरवण्यास त्यांनी सांगितलं। पालखी तळावरील अतिक्रमण हटवणं, भंडी शेगाव इथल्या संत सोपानकाका पालखी तळावरील जलसंपदा विभागाची जुनी इमारत पाडून 30 जून पर्यंत त्या जागेचं सफाटीकरण यासह इतर सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या। याप्रसंगी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। सोलापूर जिल्ह्यातल्या सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी समग्र शिक्षा अभियान आणि राज्य सरकारच्या गणवेश योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला आहे। यंदा जिल्ह्यातल्या 1,80,527 विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार असून वेळेत गणवेश मिळण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनानं 4,33,26,480 रुपयाचा निधी वितरित केला आहे। मंजूर तरतुदीच्या 80% प्रमाणे प्रति विद्यार्थ्याला 240 रुपये अनुदान शाळा व्यवस्थापन समितीमार्फत उपलब्ध करून दिलं जाणार आहे अशी माहिती प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी कादर शेख यांनी दिली। सोलापूर शहरातील 74 नाले आणि 19 विकास प्रकल्पांचा आढावा घेत 70 ते 80% नाला सफाई पूर्ण झाल्याची माहिती महापौर विनायक कोंडल यांनी दिली। उर्वरित कामं पावसाळ्यापूर्वी युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत। महापालिकेत झालेल्या आढावा बैठकीला उपमहापौर, स्थायी समिती सभापती, आयुक्त डॉ सचिन ओंबासे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। मागील वर्षी पाणी साचलेल्या पजवणी मार्केट, मुळेगाव नाका आणि मुद्रा सनसिटी परिसराची विशेष दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या समन्वयाने त्या ठिकाणची जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत। राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत सोलापूर शहरातल्या 1,06,000 बालकांना येत्या 28 जूनपासून पोलिओचे 2 थेंब डोस देण्यात येणार आहेत। देशभरात 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना तोंडावाटे पोलिओची प्रतिबंधक लस पाडण्यात येणार आहे। यासाठी 1,160 आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त विना पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यात या पल्स पोलिओ कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं आहे। सोलापूरसह राज्यातल्या अंगणवाडीचं बांधकाम आधुनिकीकरणासाठी राज्य सरकारनं अंगणवाडी बांधकामाच्या निधीत मोठी वाढ केली आहे। त्यामुळे आता बिगर आदिवासी भागांसाठी 18,50,000, आदिवासी भागासाठी 20,35,000 रुपयांचा निधी मिळणार आहे। बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा मिळणार असल्यानं अंगणवाड्यांचा दर्जा सुधारणार असल्याचं जिल्हा परिषदेतील महिला आणि बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितलं आहे। यापुढील घडामोडी विश्रांतीनंतर।

या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. सीबीएसईनं सन 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 9वीतील विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकणं अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यापैकी दोन भाषा या स्थानिक भारतीय भाषा असणं आवश्यक आहे. हा निर्णय येत्या 1 जुलैपासून टप्प्याटप्प्यानं लागू होणार आहे. मात्र विद्यार्थ्यांनी अपेक्षित भाषिक कौशल्य गाठले नाही तर त्यांना इयत्ता 10वीच्या परीक्षेला बसण्यापासून रोखलं जाणार असल्याचा इशारा दिला आहे. इयत्ता 6वीची पुस्तकं संलग्न शाळांना 15 जूनपासून उपलब्ध केले जातील असं सीबीएसई शैक्षणिक विभागाच्या संचालक डॉ प्रज्ञा सिंग

0: यांनी सांगितलं आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं काल केरळमध्ये आगमन झालं. यंदा मोसमी पावसाच्या आगमनाला नेहमीपेक्षा 3 दिवस उशीर झाला आहे. दरम्यान महाराष्ट्रात येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या 4ही विभागातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान सोलापूर, कोल्हापूर, सांगली, पुणे, सातारा आदी जिल्ह्यांना आज येलो अलर्ट दिला असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाजही हवामान विभागानं दिला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी काल जुळे सोलापुरात होणाऱ्या नियोजित नाट्यगृहासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ सचिन उंबासे यांची भेट घेऊन नाट्यगृहाबाबत विविध सूचना केल्या. यावेळी आमदार सुभाष देशमुख, नाट्य परिषद उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंके, प्रशांत बडवे उपस्थित होते. प्रशांत दामले यांनी नाट्य परिषदेच्या सोलापूर शाखेला भेट देऊन त्या ठिकाणच्या उपक्रमांची आणि कार्यक्रमांची माहिती घेतली. यावेळी शाखेचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश एलगुलवार यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यावेळी नाट्य परिषदेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते. गोवा इथं झालेल्या पहिल्या राष्ट्रीय स्तरावरील इनडोअर आर्चरी स्पर्धेत बार्शीच्या त्वरिता धीरज साळुंके हिनं 2 कांस्यपदकं पटकावली आहेत. या स्पर्धेत त्वरिता साळुंके हिनं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करून 21 वर्षाखालील आणि वरिष्ठ अशा दोन्ही गटात कांस्यपदकं पटकावली आहेत. या स्पर्धेसाठी देशातल्या सुमारे 250 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सोलापुरातल्या नेहरूनगर इथल्या शासकीय मैदानावर सुरू असलेल्या 52व्या राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेत कुमार आणि मुलींच्या गटात सोलापूर, सांगली, धाराशिव आणि ठाणे तर कुमार गटात सोलापूर, धाराशिव, पुणे आणि मुंबई उपनगर संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. कुमार गटात सोलापूरनं ठाणे संघावर 42-40 अशा 2 गुणांनी निसटता विजय मिळवला तर मुलींच्या गटात सोलापूरनं नाशिकवर 29-21 असा 1 डाव राखून दणदणीत विजय मिळवला. आज कुमार गटासाठी धाराशिव विरुद्ध पुणे आणि सोलापूर विरुद्ध मुंबई उपनगर तर मुलींच्या गटात सोलापूर विरुद्ध सांगली आणि धाराशिव विरुद्ध ठाणे असे उपांत्य सामने होणार आहेत. आता तापमान. सोलापूरचं काल गुरुवारचं तापमान 0° सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल 38 तर किमान 25.6°. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. विधान परिषद निवडणुकीचं चित्र स्पष्ट. 17 पैकी 6 जागा बिनविरोध तर सोलापुरात देशमुख आणि राऊत यांच्यात लढत. जागतिक पर्यावरणाचं महत्व लक्षात घेऊन वनविभाग सोलापूर जिल्ह्यात 10.5 लाख झाडं लावणार. आजपासून 6 दिवस मेगाब्लॉक. मध्य रेल्वेच्या 2 विशेष गाड्या रद्द आणि नैऋत्य मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन. उद्यापासून महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज. आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: श्रोते हो, आज सोलापूर दिनांकाचं संकलन केलं होतं पत्रकार पद्माकर कुलकर्णी यांनी.
3: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
4: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
5: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
4: व्ही आर पवार, चाटी गल्ली सोलापूर.
2: श्रोते, आता जाणून घेऊया आजचा कृषी सल्ला.
6: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मृद परीक्षणामुळे जमिनीच्या गुणधर्मांची तसंच पिकांना लागणाऱ्या अन्नद्रव्यांचा साठा आणि उपलब्धता यांची आपल्याला अचूक माहिती मिळते. या सर्व गुणधर्मांचा अभ्यास करूनच खतांच्या आणि पीक पद्धतीच्या शिफारशी करता येऊ शकतात. यामुळे उत्पादन वाढ होऊन कृषी मालाचा दर्जाही सुधारतो आणि उत्पादनामध्ये स्थिरता आपल्याला प्राप्त होते. माती तपासणीसाठी योग्य आणि प्रातिनिधिक नमुना हा महत्वाचा असतो. यासाठी मातीचा नमुना घेण्याची योग्य आणि

0: शिफारशीत पद्धत आपण वापरली पाहिजे. आपल्या शेतामध्ये गेल्यानंतर शेतजमिनीच्या प्रकारानुसार शेताचे आपण विभाग पाडले पाहिजे. हे विभाग पाडत असताना जमिनीचा रंग, जमिनीची खोली, जमिनीचा पोत तसंच जमिनीवरील पाण्याच्या निचऱ्याची सध्याची परिस्थिती, जमिनीचा उंच आणि सखलपणा, पाणथळ किंवा चोपण जागा अशा सर्व बाबींचा विचार केला पाहिजे. अशा प्रकारे प्रत्येक विभागातून स्वतंत्र प्रातिनिधिक नमुना घेण्यासाठी प्रत्येक विभागात काल्पनिक नागमोडी रेषा काढून त्यामधून जमिनीच्या विशिष्ट खोलीतूनच मातीचे नमुने घ्यावेत. मातीचा नमुना हा साधारणपणे 30 सेंटीमीटर खोलीपर्यंत घ्यावा. फळपिकांसाठी 0 ते 30, 30 ते 60 आणि 60 ते 90 सेंटीमीटर खोलीपर्यंतचे नमुने आपण घेतले पाहिजे. हा नमुना घेण्यापूर्वी त्या जागेवरील काडी कचरा दगड बाजूला केले पाहिजे. त्यानंतर कुदळ आणि खोऱ्याच्या सहाय्यानं इंग्रजी व्ही आकाराचा खड्डा घ्यावा. या खड्ड्याच्या एका बाजूनं वरपासून ते खालीपर्यंत जवळपास 2 सेंटीमीटर जाडीचा एकसारखा मातीचा काप घेऊन स्वच्छ घमेल्यात किंवा बादलीमध्ये खुरपीनं किंवा थापीनं काढून घ्यावा. सूक्ष्म अन्नद्रव्यांची तपासणी करायची असल्यास नमुना घेताना टोकदार लाकडी खुंटीच्या सहाय्यानं मातीचा नमुना घ्यावा आणि प्लास्टिकचे घमेले वापरावे. साधारणतः 1 हेक्टर क्षेत्रावर 7 ते 8 ठिकाणच्या मातीचे नमुने आपण घेतले पाहिजे. अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणाहून गोळा केलेली माती एकत्र करायची. पांढऱ्या स्वच्छ कापडावर गोळा केलेल्या मातीचे सारखे 4 भाग करावे. त्यापैकी समोरासमोरील 2 भागातील माती पुन्हा एकत्र मिसळावी आणि 2 भाग सोडून द्यावे. अशा प्रकारे साधारणपणे 1/2 किलो मातीचा नमुना आपण घेतला पाहिजे. मातीचा हा नमुना साधारणतः शेत नांगरण्यापूर्वी घ्यावा. शेताचे बांध, गुरांचे गोठे, खतांचे ढीग, कंपोस्ट खड्डे, गुरांची बसण्याची जागा, सांडपाण्याचे चर अशा ठिकाणचे मातीचे नमुने घेऊ नयेत. शेतामध्ये रासायनिक खतं टाकली असल्यास 2 ते 2.5 महिन्याच्या आत मातीचा नमुना घेऊ नये. अशा पद्धतीनं मातीचे नमुने घेताना काही दक्षता घेणंही गरजेचं आहे.
1: आजचा कृषी सल्ला आपण जाणून घेतला. श्रोत्यो, आता हिंदी भक्तिरचना.

0: दाऊद जहांगीर यांच्या स्वरात हिंदी भक्ती रचना आपण ऐकली.
1: प्रवेश प्रवेश प्रवेश.
2: वसुंधरा महाविद्यालयात BA, BSc आणि MA साठी प्रवेश देणे सुरू. मराठी, हिंदी, इंग्लिश, भूगोल आणि इतिहास या विषयासहित BA अंतिम वर्ष.
1: मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि झूलॉजी या विषयासहित BSc अंतिम वर्ष.
2: पालकांना परवडेल अशी फी. मुलींसाठी हॉस्टेलची सोय. शिवाय मुला मुलींसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र.
1: वसुंधरा महाविद्यालय, जुळे सोलापूर.
2: संपर्क 96041424555. मानसिक आजार आणि व्यसने उपचारांनी बरे होऊ शकतात.
1: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसन मुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
2: मोबाईल 93727 100.

0: महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया.

0: नवीन मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
1: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156.
2: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
1: अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिक मध्ये
3: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
1: मोबाईल 9205994290.
3: वेळ सकाळी 10:30 ते रात्री 8.
4: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
5: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
4: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
5: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार सावडीजवळ, सोलापूर.
4: सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.
5: मोबाईल 9850338807.
6: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
4: प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
6: मोबाईल 9172710499.
7: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
4: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
7: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4. मोबाईल 9579879940.
1: आला महिना अधिक, पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जावयास चांदीचा दीप, विष्णू रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट, तेह तिस अनारशांसह करू लेकीचा ही थाट.
0: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स. आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा.
8: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर.
9: कंबर दुखी, कॅल्शियमची कमतरता, मणक्यांचे विकार, संधिवात, आमवात, मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, मूतखडा, पौरुष ग्रंथींची सूज, शुक्राणूंची कमतरता आणि लैंगिक समस्या यावर विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार.
4: डॉक्टर RS मेंगजी यांचं कस्तुरी क्लिनिक, वैष्णवी सिटी, विमानतळ, होटगे रोड, सोलापूर.
9: मोबाईल 9130396809.
1: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुरटे यांचं मनोदय न्युरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांडोम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
10: शेळी पालनातून समृद्धी. उस्मानाबादी शेळी सर्वत्र प्रसिद्ध आहे. बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा शेळी पालन एक प्रमुख उद्योग आहे. शेळी पालन उद्योग संघटित पद्धतीने केल्यास ऊस कारखानदारी स्पर्धा करू शकतो. तेव्हा संघटित व्हा, शेळी पालन उद्योग सुरू करा. शासनाच्या योजना, कर्ज पुरवठा, व्यापारी वृद्धी मधून शेळी कारखानदारी उभी करूया. संपूर्ण महाराष्ट्रात सभासद नोंदणी सेवा निःशुल्क करूया. भेटा, लिहा किंवा फोन करा. आमचा पत्ता, उस्मानाबादी शेळी मार्केटिंग सर्व्हिसेस, नवीन पोलीस मुख्यालयासमोर, धाराशिव. डॉक्टर वसंत मुंडे, मोबाईल क्रमांक 9422563565.
11: अग बाई बाई बाई, वैतागले का बाई या दारूला?
12: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 9637912288.
0: पुणे सेवा सदन संस्था शाखा सोलापूर, प्री स्कूल एनरोलमेंट, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG साठी तसंच पहिली ते चौथीसाठी सेमी आणि मराठी माध्यमातून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
1: आपल्या मुलांच्या भविष्याचा पाया खंबीर करण्यासाठी आजच प्रवेश घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क 84850 98187 किंवा 93255 44 991.

0: नऊ. लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
2: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धम्माल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
3: मस्त राईड, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
4: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय.
0: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथं पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात.
5: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, मुरारजी पेठ, सोलापूर.
0: मोबाईल 9372144434.
1: ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी, अल्पावधीतच ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र ठरलेली, संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद अवताडे सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शक व्यवहार करणारी श्रीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था, कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 73 97 87 50 73.
6: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
7: मोबाईल 77 19 92 22 55.
8: FM बँड 103.9 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी सोलापूर केंद्र. श्रोतेहो सकाळचे 7:01 झालं आहे. आता ऐकूया एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम. श्रोतेहो, वासू आणि सपना अर्थातच कमल हसन आणि रती अग्निहोत्री यांचा लोकप्रिय चित्रपट म्हणजे एक दुजे के लिए हा चित्रपट आजच्याच दिवशी म्हणजे 5 जून 1981 रोजी प्रदर्शित झाला. ऐकूया यातलंच लोकप्रिय गीत.

0: लता मंगेशकर आणि अनुप जलोटा यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं एक दूजे के लिए या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं होतं. श्रोत्याहो, या गीताबरोबरच एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
2: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

पाणी म्हणजेच जीवन, ते अतिशय जपून वापरा. हो, पाणी अतिशय जपून वापरा. एकही थेंब वाया घालवू नका. पाणी बचतीची सवय लावून घ्या. कित्येक ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्यासाठी वणवण आहे. हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल. काळजाचं पाणी होण्यापेक्षा वेळीच सावध व्हा. बाराही महिने पाणी अतिशय जपून वापरा. पाण्याचा गैरवापर टाळा. होय,

पाणी नेहमी जपूनच वापरा. पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे. लक्षात ठेवा हा विचार. पाणी म्हणजेच जीवन.

0: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
1: आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 6 जागांवर महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित. अन्य ठिकाणी लढतींचं चित्र स्पष्ट. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कारांमध्ये पुणे, नंदुरबार आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड. ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं पुण्यात निधन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल, येत्या 2-3 दिवसात राज्यात पोहोचण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 17 जागांसाठी तसंच एका पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातल्या 6 मतदारसंघांमध्ये उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे, तर अन्य ठिकाणचं निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे आणि भाजपाचे प्रदीप कंद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं महायुतीचे विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेनेचे रवींद्र फाटक बिनविरोध विजयी झाले आहेत. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी अर्ज मागे घेतले, तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी आधी माघार घेतली आणि काल भाजपाचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग आता खुला आहे. चंद्रपूर, वर्धा, गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी माघार घेतल्यामुळे भाजपाचे शैलेश लखाणी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. अहिल्यानगरमध्ये नाट्यमय घडामोडींनंतर भाजपाचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या ठिकाणी अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी आपला अर्ज मागे घेतला. 6 मतदारसंघांमध्ये बिनविरोध निवड निश्चित झाल्यानंतर आता 11 ठिकाणी 18 जून रोजी निवडणूक होणार आहे, त्या लढतींचं चित्रही आता स्पष्ट झालं आहे. सोलापूरमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीचे वसंतराव देशमुख यांच्यात लढत होणार आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दर्डे आणि अपक्ष गोकुळ गीते यांच्यात लढत होईल. परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे सईद खान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विवेक नावंदर आणि अपक्ष सुशील देशमुख अशी तिरंगी लढत होणार आहे. सांगली सातारा मतदारसंघात भाजपाचे धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जळगाव मतदारसंघात भाजपाचे नंदकिशोर महाजन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शरद तायडे, शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, भंडारा गोंदिया, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड या मतदारसंघातल्या निवडणुकीचं चित्रही स्पष्ट झालं आहे, तर नागपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यामध्ये लढत होणार आहे. संपन्न महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामं गतीनं पूर्ण होणं गरजेचं आहे. संबंधित

0: यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातल्या अडचणी दूर कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत काल झालेल्या पायाभूत सुविधांच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. विलंबानं काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना पुढील कुठलंही नवीन काम संबंधित यंत्रणेनं देऊ नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मुंबई तसंच पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पांचाही आढावा घेतला. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. यामध्ये 10 सुवर्ण 6 रौप्य आणि परीक्षकांतर्फे दिल्या जाणाऱ्या एका विशेष पुरस्काराचा समावेश आहे असं केंद्रीय कार्मिक विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. यावर्षीच्या राष्ट्रीय विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा परिषद, पुणे महानगरपालिका आणि सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायत यांच्या महत्वपूर्ण डिजिटल उपक्रमांचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी आणि दुर्गम भागातल्या नागरिकांना जलद, दर्जेदार आणि तंत्रज्ञानस्नेही आरोग्यसेवा उपलब्ध करून देणाऱ्या आरोग्य विभागाच्या ई आरोग्य धमनी या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात येणार आहे. तसंच नागरी प्रशासनात पारदर्शकता वाढवून महापालिकेच्या विविध सेवा नागरिकांना एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या पुणे 360 या नाविन्यपूर्ण उपक्रमाचीही राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तर ग्रामपंचायत डिजिटायझेशन क्षेत्रातल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सांगली जिल्ह्यातल्या कडेपूर ग्रामपंचायतीलाही राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. राजस्थानातल्या जयपूरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेत हे पुरस्कार प्रदान केले जातील. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आज जागतिक पर्यावरण दिन आहे. यानिमित्तानं राज्यात विविध ठिकाणी आज पर्यावरणविषयक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. चंद्रपूरमध्ये महावृक्षारोपण अभियान राबवलं जाणार आहे. तर पुणे महानगरपालिका आजपासून हरित पुणे समृद्ध पुणे हे अभियान सुरू करत आहे. या अभियानात सर्व नागरिक, संस्था आणि संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं आवाहन आयुक्त नवल किशोर राम यांनी केलं आहे.
1: 5 जून 2026 पासून आपलं पूर्ण शहर मध्ये एक वृक्ष लागवड मोठं अभियान सुरू करणार आहोत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिकांचा सहभाग व्हावा अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. आणि मी एवढे सांगतो की जर आपल्याला काही लागवड करायचं असेल तर तुम्ही खूप उत्साहाने तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हावा. तर मी आता सूचित करू इच्छितो की हा जो आपला मोहीम आहे, वन महोत्सव उपक्रम आहे, त्याच्या अंतर्गत आम्ही स्थानिक जो प्रजाती आहे त्याचं 1 ते 1.5 वर्षाचे झाड जे आहे आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून देतो. आणि खूप कमी पैसे मध्ये छत्रपती संभाजीराजे उद्यान आहे या ठिकाणी हे सगळे झाडे उपलब्ध असतील. आपण मोठ्या संख्येने इथे येऊन हे झाडाची खरेदी करून तुम्ही आपापल्या सोयीने झाडे तुम्ही लागवड करा. मी एवढी आपल्याला विनंती करतो.
0: मराठी भाषा शिकण्याची इच्छा असणाऱ्यांना किंवा नव्या पिढीतील मुलांना मराठी भाषेबद्दल उत्सुकता निर्माण व्हावी या उद्देशानं बी बिरबल डिजिटल मीडियानं म्हणजे हा छोटा पण वेगळा शब्दखेळ तयार केला आहे. www.mhanje.net या संकेतस्थळावर हा खेळ उपलब्ध आहे. याबाबत आकाशवाणीला अधिक माहिती देताना बी बिरबलचे संचालक गंधार संगोराम म्हणाले,
2: भाषा आपली वाटण्यासाठी आधी भाषक आपले वाटायला हवेत असं मला वाटतं. मराठी भाषेच्या प्रेमापोटी आम्ही म्हणजे नावाचा हा एक छोटासा खेळ तयार केलाय. म्हणजे या खेळामध्ये भाषा शिकवण्यापेक्षा भाषेशी मैत्री करण्यावर आम्ही जास्त भर दिलाय. यात फक्त कठीण आणि पुस्तकातले अवघड शब्द नाहीत तर आपण अनेकदा ऐकलेले, वापरलेले पण कदाचित नीट समजून न घेतलेले शब्द सुद्धा आहेत. लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत मराठी आणि अमराठी अशा सगळ्यांसाठी हा खेळ तयार केला आहे. तुम्हाला खेळ आवडला तर तो आपल्या मित्रपरिवारात आणि तुमच्या सोशल मीडियावर जरूर शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याला नवीन शब्द सापडेल, एखादी जुनी आठवण जागी होईल किंवा कदाचित मराठीशी मैत्री होईल. सर्वात महत्वाचं म्हणजे हा खेळ सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे. कोणत्याही आर्थिक अपेक्षेशिवाय केवळ मराठी भाषेवर आणि भाषकांवर असलेल्या प्रेमापोटी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे.
0: ज्येष्ठ इतिहासकार आणि शाहू विचारांचे गाढे अभ्यासक डॉ जयसिंगराव पवार यांना 40वा राजर्षी शाहू पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी काल दिली. ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं काल मुंबईमध्ये निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हातखडी या चित्रपटाद्वारे निर्माते म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. जानेवारी 2015

0: संघामध्ये निहलानी यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यामध्ये अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. भोर मतदारसंघामधून ते 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 1972 ते प्रथम आमदार झाले. राज्याचे शिक्षण मंत्री, दुग्धविकास, पशुसंवर्धन, उच्च आणि तंत्रशिक्षण, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन, विधिमंडळ कामकाज अशा विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी 14 वर्ष मंत्रिमंडळात काम केलं. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच सहकार परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं. महानंद अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघाच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या पार्थिव देहावर आज भोर इथं सकाळी 10:30 सुमाराला अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी कळवलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचं काल केरळमध्ये आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पुढच्या 4 ते 5 दिवस दक्षिणेकडच्या राज्यांच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 6 जागांवर महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित. अन्य ठिकाणी लढतींचं चित्र स्पष्ट. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कारांमध्ये पुणे, नंदुरबार आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड. ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं पुण्यामध्ये निधन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल, येत्या 2-3 दिवसात राज्यात पोहोचण्याचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून FM बँड 103.4 MHz. श्रोतेहो, सकाळचे 7:21 झाली आहेत.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी, जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेव.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: श्रोतेहो, सोलापूरची नाट्यगाथा हा प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांनी प्रायोजित केलेला कार्यक्रम अवश्य ऐका आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून दररोज सकाळी 9:20
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
3: पण तू कसा ओळखलास?
2: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
4: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
5: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त विश्व योग व निसर्गोपचार केंद्र अकोले काटी इथं विविध विकारांवरच्या उपचारांकरता शिबिरासाठी बुकिंग सुरू। संपर्क 94218-760-55।
1: श्रोतेहो, आज सकाळी 8:40 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू।
6: जमीन,
7: शेतकरी,
6: पाऊस,
7: पाणी,
6: उघडीप,
7: वापसा,
6: पेरणी,
7: लावणी,
6: खुरपणी,
7: निंदणी,
6: कुळपणी,
7: फवारणी,
6: खतावणी,
7: कापणी,
6: छाटणी,
7: काढणी,
6: उफणणी,
7: पाखडणी,
6: प्रगत
7: शेतकरी,
6: गावकरी
7: मंडळ,
6: आकाशवाणी।

0: सिंगापूर
1: दररोज
0: सायंकाळी 7:30 वाजता।
1: माझं तुमचं प्रत्येकाचं
0: सर्वांचं गावकरी मंडळ।
2: श्रोत्यो, आज या कार्यक्रमात सुरुवातीला बाजारभाव, त्यानंतर कृषी सल्ला या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, याशिवाय अल निनोचे शेतीवर होणारे परिणाम आणि

शेतीवर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाययोजना याविषयी डॉ स्वाती कदम यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल आज संध्याकाळी 7:30 गावकरी मंडळ या कार्यक्रमात. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. श्रोतेहो, जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आपण तंबाखूच्या वाढत्या व्यसनाविषयी आणि त्याच्या दुष्परिणामांविषयी माहिती घेत होतो. आजच्या भागात आपण तंबाखू मुक्ती समुपदेशन, विद्यार्थ्यांसाठी राबवले जाणारे उपक्रम, कायदेशीर कारवाई, पॅसिव्ह स्मोकिंगचे धोके आणि समाजाची भूमिका याबद्दल चर्चा करणार आहोत. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉ विक्रम आरळेकर सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम. नमस्ते मॅडम. अजूनही आपल्याला समाजामध्ये लोकांना तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र हे सरकारी दवाखान्यामध्ये कार्यरत आहे याच्याबद्दल लोकांच्या मध्ये अज्ञान आहे किंवा अनभिज्ञ लोक आहेत. तर या दृष्टीने मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की राज्यभर जे तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र जे आहे, टोबॅको सिजेशन सेंटर असे याला आपण TCC म्हणतो, तर जे आपली ग्रामीण रुग्णालय आहेत याच्यामध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत ही जी काही TCC सेंटर कार्यरत राहतात त्याच्यामध्ये एक डेंटिस्ट असतात, त्यानंतर त्यांच्याबरोबर एक त्यांचे सहाय्यक असतात आणि फुलफिल हे केंद्र आपलं चालतं. त्या ठिकाणी काय असतं की बाबा जे काही आपले डेंटिस्टला किंवा दाताचे मुख याचे जे काही लोक येतात उपचार घ्यायला, तर त्या ठिकाणी त्यांना तंबाखू व्यसन सोडण्यासाठी सुद्धा आपले डेंटिस्ट मदत करत असतात किंवा त्या ठिकाणी असणारे आपले कर्मचारी त्यांना मदत करत असतात. तर हे काम कसं चालतं? तर पहिली पायरी काय आहे याच्यामध्ये, तर मानसिक तयारी. कुठल्याही व्यसनाची जर का आपल्याला सोडवायचं असेल तर आपली इच्छाशक्ती फार महत्वाची असते. आपण ज्यावेळी इच्छाशक्ती मनात आणतो कुठलंही व्यसन सोडायचं किंवा कुठली गोष्ट सोडायची, तर त्यासाठी मनाची तयारी आपली फार महत्वाची असते. तर त्यासाठी व्यक्तीच्या व्यसनाची पातळी तपासली जाते. तिथं काय प्रकारचं याला व्यसन आहे आणि त्यानुसार त्याला समुपदेशन केलं जातं, त्याच्याशी संवाद साधला जातो आणि त्याला व्यसन सोडण्यासाठी प्रेरणा किंवा इन्स्पिरेशन दिलं जातं. याच्यामध्ये सेकंड जो पार्ट आहे तो निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी, त्याला आपण NRT म्हणतो. याच्यामध्ये काय होतं की तीव्र व्यसन जर का असले एखाद्याला, तर त्याला निकोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी निकोटीन गम म्हणून असतं किंवा पॅचेस असतात ते त्याला दिले जातात. आणि हे याच्यामुळे त्याला मदत काय होते की जी काही त्याला त्या व्यसन सोडणारी व्यक्ती आहे त्याला ते व्यसन न केलं किंवा तंबाखू सोडलं त्या वेळेला नाही घेतलं, तर जी तळमळ असते ती तळमळ त्याची तंबाखू बद्दलची कमी व्हायला NRT किंवा निकोटीन रिप्लेसमेंटमुळे मदत होते. तिसरा भाग आहे तो वर्तवणूक उपचार, याला आपण बिहेव्हिअरल थेरपी म्हणतो. तंबाखू खाण्याची इच्छा कधी होते? उदाहरणार्थ आपण बघतो चहा पिल्यानंतर किंवा जो एखाद्या व्यक्तीला ताणतणाव आला, एखादी व्यक्ती टपरीवर गेली चहा पिते बाबा तंबाखू घेते, अशा वेळेला ह्याची आपल्याला इच्छा होत असते. तर हे त्या ठिकाणी आपली लोक आहेत ते शोधून काढतात आणि त्यावेळी ती जी काही इच्छा होती आपल्याला ती तलप होते तंबाखूची, त्यावेळेला आपले मन दुसरीकडे कसं व्यस्त होईल किंवा दुसरीकडे कसं मन आपलं डायव्हर्ट होईल आणि ह्याचे ट्रेनिंग दिलं जातं, ह्याची त्यांना पद्धत शिकवली जाते जेणेकरून त्यांचं मन वळवून ती वेळ जी आहे ती त्यापासून त्यांना परावृत्त करता येईल. चौथा गोष्ट याच्यामध्ये

0: आहे की यशस्वीतेचं प्रमाण आपण विचारलं. एक ह्या सेंटरमध्ये जर का आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि त्या पेशंटची इच्छाशक्ती जर का असेल, कुठलंही व्यसन सोडायचं आहे मला, या व्यसनापासून दूर जायचं आहे, तर हजारो लोक दरवर्षी या व्यसन सोडण्यामध्ये उपयुक्त होतात किंवा सोडत आहेत. हे ह्या सेंटरचं आपण यश म्हणायला काही हरकत नाही. ह्याच्यामध्ये जे डेंटिस्ट असतात तर त्यांचे व्यसनाची पातळी शोधतात, त्यानंतर त्याला फॉलोअप देतात आणि फॉलोअप दिल्यामुळे काय होतं, व्यक्ती पुन्हा व्यसनाच्या आहारी जाण्यापासून त्याची शक्यता फार कमी होते. एकंदरीत काय, त्या व्यक्तीची व्यसन सोडणाऱ्याची इच्छाशक्ती आणि आमच्या टीसीसी सेंटरची मदत यानुसार आपण व्यसन सोडण्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो.
1: सर, शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तंबाखू पासून दूर ठेवण्यासाठी कोणते विशेष उपक्रम किंवा जनजागृती मोहिमा राबवल्या जात आहेत?
0: विद्यार्थी हे आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे किंवा विद्यार्थी हे आपले उद्याचे भविष्य आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांना ह्या भविष्याला आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक नियोजनपूर्वक एक धोरण आखलं पाहिजे. तर हे व्यसन सोडताना आपण त्या ठिकाणी काय करतोय, तर कोटपा ऍक्ट म्हणून एक आपला आहे. कोटपा ऍक्ट बऱ्याच जणांना माहित नाही आहे, तर कोटपा ऍक्ट काय आहे, सिगारेट अदर टोबॅको प्रोडक्ट ऍक्ट असं या कोटपाचं लॉंग फॉर्म आहे. तर ह्या कोटपा ऍक्ट कायद्याची अंमलबजावणी केली जाते. यामध्ये काय होतं, शाळा कॉलेजच्या 100 यार्ड परिसरामध्ये कोणताही तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्री करणारा टपरी असेल किंवा कोणी करत असेल तर त्याच्यावरती पूर्णपणे बंदी आहे. नागरिकांना ह्या दृष्टीने मी सांगू इच्छितो की आपल्यालाही आपण सजग नागरिकच्या दृष्टीने, आपण पालक असाल किंवा हे असाल, शाळेच्या या परिसरामध्ये 100 यार्ड परिसरामध्ये आपल्याला टपरी वगैरे आढळली आणि त्या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होते असं आपल्याला जाणवलं तर आमचा जो टोल फ्री क्रमांक आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला आपण जाऊन त्याची तक्रार करून तसे त्या ठिकाणी बंधनकारक आहे. त्याचबरोबर तंबाखू मुक्त शाळा हा एक निकष असतो, टोबॅको फ्री स्कूल किंवा टोबॅको फ्री इन्स्टिट्यूशन. तर या प्रत्येक शाळेमध्ये अँटी टोबॅको मॉनिटर एक विद्यार्थी प्रतिनिधी व शिक्षकांची समिती नेमली जाते जी शाळेच्या परिसरामध्ये लक्ष ठेवते. त्यानंतर मुलांना वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती घालण्यापेक्षा त्यांना तंबाखूचे जे काही दुष्परिणाम आहेत ते स्वतः समजावून सांगता यावेत म्हणून त्या माध्यमातून मुलांना स्पर्धेच्या माध्यमातून जागरूक केलं जातं. त्या ठिकाणी दूत म्हणजे पीअर एज्युकेशन, कॉलेजमध्ये काही आपण विद्यार्थी असे निवडतो त्यांना प्रशिक्षित करतो आणि जे आपल्या मित्रांना किंवा व्यसन जे करतायत त्यांना त्या व्यसनापासून दूर कसं राहण्याचा सल्ला देतील किंवा त्यांना परावृत्त करतील. कारण आपल्याला माहिती आहे कुठल्याही घरच्या पालकांच्या पेक्षा, आई वडिलांच्या पेक्षा कुणालाही मित्राचं लवकर ऐकलं जातं तर त्या मित्राच्या सल्ल्यानुसार तो व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करेल. या पद्धतीनं आपण या ठिकाणी विशेष धोरण त्यांच्यासाठी आखत असतो.
1: अच्छा सर, टोल फ्री नंबर आपण सांगू शकाल का?
0: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत टोल फ्री नंबर आहे 1800112356. पुन्हा एकदा सांगतो, 1800112356.
1: सर, तंबाखू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कोणत्या कायद्यांतर्गत कारवाई केली जाते आणि अशा कारवाईचा समाजावर आणि विक्रेत्यांवर कितपत परिणाम दिसून येतो?
0: तंबाखू आणि सिगारेट विक्रीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याकडे कोटपा कायदा 2003 असा कार्यरत आहे. यामध्ये काय असतं की सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, 18 वर्षाखालील मुलांना तंबाखू विक्री करणे आणि शैक्षणिक संस्थांच्या जवळ 100 यार्ड परिसरामध्ये तंबाखूची विक्री करणे हा गुन्हा मानला जातो. आणि तसेच महाराष्ट्रात गुटखा आणि सुगंधित तंबाखूवरती पूर्णपणे बंदी आहे. आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार पाहता, कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी आणि क्रीडाप्रेमी जिल्हा म्हणून ओळखला जातो. गेल्या काही काळामध्ये कोल्हापूर पोलीस, आरोग्य विभाग आणि अन्न आणि औषध प्रशासनाने एकत्र येऊन संयुक्तरित्या धडक मोहिमा कारवाई केलेली आहे. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये एक जरब बसलेली आहे. जे काही आपल्या शाळा कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट आहेत त्याच्या आसपास असणाऱ्या टपऱ्यांवर कडक कारवाई केल्यामुळे तिथला तंबाखूचा सुळसुळाट नक्कीच कमी झाला आहे. समाजात आजही उघडपणे व्यसन करणाऱ्या विरुद्ध एक प्रकारची सामाजिक जाणीव, सोशल अवेअरनेस जी आहे ती त्यामुळे निर्माण झालेली आहे.
1: अच्छा सर, पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे दुसऱ्याच्या धूम्रपानामुळे होणारा त्रास. सर, पॅसिव्ह स्मोकिंग किती धोकादायक असतं आणि विशेषतः लहान मुलं, महिला आणि गरोदर मातांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो?
0: अतिशय गंभीर मुद्दा आहे. पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे स्वतः धूम्रपान न करता दुसऱ्याने सोडलेला सिगारेट किंवा विडीचा धूर श्वासा

0: द्वारे इतरांच्या शरीरात जाणे याला अप्रत्यक्ष धूम्रपान म्हणतात किंवा पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात. धूर सोडणाऱ्यांपेक्षा हा धूर शेजारी उभे असलेल्या शरीराला जास्त इजा करतो हे आपल्याला ज्ञात असेलच. तर याच्यामध्ये याचा गरोदर माता लहान मुलावरती परिणाम होत असतो. आता गरोदर मातांवर परिणाम म्हटला तर जर एखादी गरोदर महिला आहे अशा धुराच्या संपर्कात असेल, तिच्या शेजारी कोणी बिडी सिगारेट ओढत असेल, तर गर्भातील बाळाला ऑक्सिजनचे प्रमाण कमी मिळते. त्याचप्रमाणे तिची प्री मॅच्युअर डिलिव्हरी म्हणजे त्याला आपण मुदतपूर्व प्रसूतस्थिती होणे किंवा महिलांच्या बाळाचे वजन कमी भरणे किंवा जन्मजात बाळामध्ये व्यंग असण्याचा मोठा धोका निर्माण होतो. दुसरी गोष्ट, लहान मुलांची फुफ्फुसे नाजूक असतात हे आपल्याला माहिती आहे. तर ह्या अशा ज्या काही आपण शेजारी बाजारी जे काही स्मोकिंग केलं जातं ज्याला आपण पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतो, तर मुलांना दमा अस्थमा ज्याला आपण म्हटलं जातं किंवा निमोनिया ब्रॉन्कायटिस आणि कानाच्या इन्फेक्शनचा त्रास वारंवार होतो. यामुळे घरात किंवा आपल्या सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून आपल्या प्रियजनांच्या जीवाशी खेळत आहोत हे प्रत्येक नागरिकाला माझी विनंती आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि पॅसिव्ह स्मोकिंग किंवा आपल्या तंबाखू किंवा विडीच्या व्यसनामुळे घरातल्यांनाच म्हणा, कुटुंबातल्या सदस्यांना म्हणा किंवा आपल्या समाजातील मित्र परिवारांना म्हणा त्रास होतो ह्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे धूम्रपान किंवा जे हे सोडलं पाहिजे.
1: हो खरंय सर, पालकांनी आपल्या मुलांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी आणि तंबाखू विरोधी लढ्यात पालक शिक्षक आरोग्य यंत्रणा आणि समाज यांची भूमिका किती महत्वाची आहे याबद्दल आपण काही माहिती द्याल.
0: बरोबर आहे मॅडम, तंबाखू व्यसन हे फक्त आरोग्य विभागाचाच प्रश्न आहे असं नाहीये. आपल्याला माहिती असेल हा लढा सरकार किंवा डॉक्टरांचा नाहीये, आरोग्य विभागाचा नाहीये. तर याच्यामध्ये एकतर पालक, दुसरी गोष्ट आहे पहिले पालक झाल्यानंतर दुसरे शिक्षक आहेत आणि तिसरा समाज आहे. तर याच्यामध्ये पालकांची भूमिका आपण काय आहे, तर मुलांसमोर स्वतः कधीही तंबाखू किंवा सिगारेटचं सेवन करू नये. मुलं मोठ्यांचं अनुकरण करत असतात त्यामुळे मुलांच्या वर्तनावर लक्ष ठेवायला लागेल, त्यांच्याशी संवाद साधा आणि जेणेकरून ते तणावाखाली व्यसनाकडे वळणार नाहीत याची दक्षता पालकांनी घेतली पाहिजे. दुसरी भूमिका आहे आपल्याकडे पालकांच्या झाल्यानंतर मुलं शाळेत जातात, तिथं शिक्षकांची भूमिका येते. जेणेकरून एखादा विद्यार्थी अचानक एकलकोंडा झाला किंवा त्याच्या वर्तनात बदल दिसला तर शिक्षकांनी त्याला प्रेमाने विश्वासात घेतलं पाहिजे, त्याचं समुपदेशन केलं पाहिजे, त्याच्यावर काय ताणतणाव आहे हे विचारलं गेलं पाहिजे. जेणेकरून त्याला बाबा व्यसन लागणार नाही याची शिक्षकांनी दक्षता घेतली पाहिजे किंवा ती भूमिका वटवली पाहिजे. आता तिसरा राहिला भाग आपण समाज. मनुष्य प्राणी हा समाजात वावरत असतो, त्याला आजूबाजूचे सगळ्या समाजात राहायचं असतं. तर सार्वजनिक ठिकाणी कोणी धूम्रपान करत असेल तर त्याला हटकले पाहिजे. तुम्ही एक भारताचे सजग नागरिक आहात तर त्यानुसार कायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्याची तक्रार प्रशासनाकडे केली पाहिजे. व्यसनमुक्तीची जी काही चळवळ आहे ही एक लोकचळवळ त्या दृष्टीने झाली पाहिजे. तर केवळ नुसतं आरोग्य किंवा सरकार यांच्यावर अवलंबून न राहता पालकांनी शिक्षकांनी आणि समाजाने आपली जर का भूमिका योग्य प्रकारे वटवली तर तंबाखू विरोधी लढ्यात आपण नक्कीच यश मिळवू याची मला खात्री वाटते.
1: हो खरंय सर, तंबाखूचं व्यसन सोडण्याचा निर्णय घेणाऱ्या नागरिकांना किंवा युवकांना आपण काय संदेश द्याल?
0: तुमचा एक निर्णय तुमच्या कुटुंबाचं आयुष्य बदलू शकतो. व्यसन सोडणे कठीण नक्कीच आहे पण ते अशक्य अजिबात नाहीये. जेव्हा जेव्हा तंबाखूची तीव्र इच्छा होईल तेव्हा तुमच्या मुलांचा कुटुंबाचा चेहरा डोळ्यासमोर आणा. मोफत समुपदेशन सेवा आपली आहे, त्यासाठी व्यसन सोडताना योग्य वैद्यकीय मदतीची गरज असते. आजच पाऊल उचला, तंबाखूला नाही म्हणा, निरोगी आयुष्याची सुरुवात करा.
1: श्रोते हो, तंबाखू मुक्त समाज घडवण्यासाठी शासन, आरोग्य विभाग, शाळा, महाविद्यालय, पालक आणि समाज यांनी एकत्रितपणे काम करणं ही काळाची गरज बनली आहे. योग्य समुपदेशन, कुटुंबाचा आधार आणि दृढ इच्छाशक्ती यांच्या मदतीने निरोगी, आनंदी आणि व्यसनमुक्त जीवन नक्कीच जगता येऊ शकतं. हाच संदेश आपल्याला राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉ विक्रम आरळेकर यांनी दिला आहे. सर, आपण अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, तंबाखूला नकार, आरोग्याला स्वीकार हा संदेश आपण प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणं ही आपल्या प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आपण प्रत्येकानं पार पाडायला हवी. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह आणि नव्या मान्यवरांसोबत सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकला. प्रसार भारतीच्या
1: श्रोत्यांनो, दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी सोलापूर केंद्रानं सहक्षेपित केला. सकाळचे 7:41 होत आहेत. श्रोत्यांनो, काळानुसार बदलत नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेत आकाशवाणी आता आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे. आता आकाशवाणी सोशल मीडियावर. आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. श्रोत्यांनो, ऐकूया भावधारा हा कार्यक्रम.

0: श्रेया घोषाल यांनी गायलेलं अरुणा ढेरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत मिलिंद जोशी यांनी दिलं होतं. श्रुती, आता एक निवेदन आमच्या कार्यक्रमाचं.
1: प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोखिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलया आणि वर्षा ऋतूमध्ये मोराचं नाचणं, असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 साली सोलापुरात कुणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. श्रोते हो, तेव्हा ऐकायला विसरू नका. दिनांक 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.
0: श्रोतेहो, भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून FM बँड 103.9 मेगाहर्ट्झवर. ऐकूया

बेला शेंडे यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत सलील कुलकर्णी यांनी दिलं होतं. श्रोतेहो, खमंग रुसकर या कार्यक्रमाचा आजचा पदार्थ आहे मालपुवा, आणि त्याची कृती ऐकण्यासाठी तो कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी खमंग रुसकर हा कार्यक्रम अवश्य ऐका सकाळी 9:15. श्रोतेहो, आज आता शेवटचं गीत आपण ऐकूया भावधारा या कार्यक्रमातलं.

सलील कुलकर्णी, विभावरी आपटे जोशी यांनी गायलेलं संदीप खरे यांचं गीत आपण ऐकलं. याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून हा कार्यक्रम आपण ऐकला. सकाळचे 8 वाजतायत. आता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: प्रधानमंत्री ने विश्व योगासन चैंपियनशिप के प्रतिभागियों से आयुष मंत्रालय के योग 365 अभियान के राजदूत बनने का आह्वान किया। रिजर्व बैंक आज अपनी द्विमासिक मौद्रिक नीति की घोषणा करेगा। लोकसभा के पूर्व महासचिव और संविधान विशेषज्ञ सुभाष सी कश्यप का कल नई दिल्ली में निधन। और पुरुष अंडर 18 एशिया कप हॉकी टूर्नामेंट के सेमीफाइनल में आज भारत का सामना पाकिस्तान से। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: श्रोते हो एफएम बैंड 103.9 मेगाहर्ट्ज पर आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहोत। श्रोते हो हे प्रसारण न्यूज ऑन एआयआर या ऍपवरही आपण ऐकू शकता। सकाळचे 8:15 वाजले आहेत।
2: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली सोलापूर।
3: ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी, अल्पावधीतच ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र ठरलेली, संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद अवताडे सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शक व्यवहार करणारी श्रीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था, कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 73 97 87 50 73।
1: श्रोते हो आता ऐकूया टायनी ग्लँड इंटोक्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
4: श्रोते हो नमस्कार। टायनी ग्लँड इंडोक्लिनिक यांच्या ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रमात मी अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय। डॉक्टर अमृता अश्विन साठे यांचं टायनी ग्लँड इंडोक्लिनिक हे दत्त चौकातल्या टोळ्याच्या बोळामध्ये आहे। मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82 आहे। आपण भेटणार आहोत लहान मुलांच्या अंतरग्रंथीय विकारतज्ञ डॉक्टर अमृता अश्विन साठे यांना।
5: डॉक्टर अमृता साठे नमस्कार।
6: नमस्कार।
4: डॉक्टर सध्या पण मुलांची उंची योग्यता वयात योग्य ती वाढली पाहिजे याबद्दल बोलत आहोत।
5: मग आपल्या मुलाची उंची योग्य त्या वयामध्ये योग्य तेवढी आहे का हे बघण्यासाठी काही असं स्टँडर्ड हे आहे का?
6: हो, तर आपल्या देशाचे ग्रोथ चार्ट्स आहेत। ऍक्च्युली पूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर WHO ने ग्रोथ चार्ट्स बनवलेले आहेत। त्यातून आपल्या देशातल्या इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स, बाळरोग तज्ञांचं जे अकॅडमी आहे, त्यातल्या एंडोक्राइनॉलॉजिस्ट लोकांनी मिळून एक ग्रोथ चार्ट फक्त आपल्या देशाच्या मुलांच्या नॉर्मल वाढ कशी होते त्याच्यावर बनवले आहेत। तर जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो, कुठल्याही बाळरोग तज्ञांकडे, आपण नुसतं वजन, डॉक्टर वजन बघितलंय ना, एवढं बघतो, त्याच्यासोबत डॉक्टर उंची सुद्धा बघता का, असं बघणं महत्वाचं आहे। आणि ते त्या चार्टवर प्लॉट करायचं, म्हणजे मार्क
5: करणं गरजेचं आहे। या गोष्टी प्रत्येक पालकांनी जाणीवपूर्वक बघणं गरजेचं आहे। मुलांच्या आहाराचा उंची वाढण्याशी किती संबंध आहे?
6: पहिल्या 3 वर्षापर्यंत जवळजवळ 75% उंची वाढ आहारानेच होते। हॉर्मोनचा इफेक्ट असतो, पण तो कमी प्रतीचा असतो, जास्त करून आहारावर डिपेंडेंट असतं। तर ह्या 3 वर्षात जर आहार कमी जास्त झाला, म्हणून बाळरोग तज्ञ सतत म्हणतात की 6 महिन्यापर्यंत एक्सक्लुसिव्हली आपण स्तनपान करावं, आणि तिथे थांबत नाहीत, त्याच्या पुढे फक्त स्तनपान नका ठेवू, 6 महिन्याच्या पुढे वरचं खायला सुरू देणं गरजेचं आहे। तर हे दोन्ही पथ्य पाळणं जर 3 वर्षापर्यंत आपण पाळलं की 2 वर्षापर्यंतच थोडं रात्रीचं स्तनपान, बाकी वरचा पोषक आहार, आणि 3 वर्षाच्या पुढे जे मोठी माणसं जेवतायत तेच लहान मुलांनी जेवणं, प्लस कमीत कमी 1 ते 2 ग्लास दूध गाईचं किंवा म्हशीचं मुलांनी पिणं हे अत्यंत गरजेचं आहे उंची वाढीसाठी।
5: खरंच आहे।
4: डॉक्टर आपण श्रोत्यांसाठी आपल्या हॉस्पिटलचा पत्ता आणि फोन नंबर सांगूया।
5: टायनी ग्लँड इंडोक्लिनिक जे दत्त चौकातल्या टोळ्याच्या बोळामध्ये आहे, इथं भेटून आपण आपल्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता। आपला संपर्क क्रमांक आहे 78 87 73 54 82 किंवा 7887735482।
4: श्रोते हो सध्या आपण संवाद साधतोय डॉक्टर अमृता अश्विन साठे यांच्याशी।
5: अलीकडे मुलांमध्ये ग्राउंडवरती खेळण्याचं प्रमाण देखील बरंच कमी होत चाललेलं आहे, कारण एकतर म्हणजे शाळेचा अभ्यास असेल किंवा इतर काही असेल, पण ज्या प्रमाणामध्ये मुलांनी पूर्वी जसं कबड्डी, क्रिकेट, खो खो वगैरे खेळलं जात होतं किंवा सामने व्हायचे, त्याप्रमाणे मैदानी खेळ होताना दिसत नाहीत, याचाही मुलांच्या उंचीच्या वाढीवर परिणाम होतो का?
6: याचा परिणाम

0: त्यांच्या वजनावर जास्त होते आणि उंची ही थोडीफार वजनावर सुद्धा डिपेंडंट असते. म्हणजे जर वजन एकदम पटकन वाढत गेलं तर त्याच्या सोबत सोबत ते उंचीला वर खेचतं, पण एका लिमिट पर्यंत. त्याच्या पलीकडे कितीही आपण प्रयत्न केला तरी उंची वाढत नाही. म्हणजे बऱ्याचदा पालकांना असं वाटतं की लहान वयात, म्हणजे पहिलीत किंवा अगदी बालवाडीत, आमची मुलगी वर्गात सगळ्यात उंच आहे, सगळ्यात जाड सुद्धा आहे पण सगळ्यात उंच आहे, आणि मग तिसरी चौथी नंतर ती अजिबात सगळ्यात उंच राहत नाही. ते अगदी दहावी पर्यंत मग ती बुटक्या ह्याच्यातच राहते.
1: अच्छा.
0: कारण वजन जास्त असल्याने पहिले पहिले उंची पण वाढते आणि त्याच्यानंतर ती कायमची स्थगित होऊन जाते. तर खेळ कमी झाल्याने वजन वाढतं आणि मग आधी जास्त होऊन नंतर कमी होते उंची.
1: रनिंगचा कितपत उपयोग होतो, म्हणजे मुलांनी रनिंग केली तर लवकर उंची वाढते असंही म्हटलं?
0: कुठलेही एरोबिक एक्सरसाइज ज्याच्यात आपल्या फुफ्फुसात ऑक्सिजन जास्त जाईल, म्हणजे बॉडी बिल्डिंग वाले जिम वाले एक्सरसाइज नाही, वेट लिफ्टिंग नाही, जे आपण एनरोबिक म्हणतो, सायकलिंग, रनिंग, स्विमिंग, लटकणं, आणि नुसतं लटकणं नाही, जे जंगल जिम मध्ये लटकत पुढे पुढे जायचं असतं, त्या व्यायामाने उंची वाढण्यात मदत होते.
2: श्रोते हो, आपल्यालाही आपल्या मुलांच्या उंचीच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टर अमृता अश्विन साठे यांना भेटू शकता. त्यांचा पत्ता आहे टायनी ग्लँड एंडोक्लिनिक, जे दत्त चौकातल्या टोळ्याच्या बोळामध्ये आहे. मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82, 7887735482.
3: टायनी ग्लँड एंडोक्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. श्रोतेहो, आता ऐकूया दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा. दागिना म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
4: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
5: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
6: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
7: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
6: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
7: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
6: आजच भेट द्या पुना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
5: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगीळ आणि सन्स या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. श्रोते हो, अधिक महिना आलाय आणि सर्वत्र धार्मिक वातावरणही दिसतंय. या पुरुषोत्तम महिन्यात अनेक ठिकाणी पूजा अर्चा होतात, 33 मेहून जेवणावळी असतात, तसंच आपल्या विष्णुरूप जावयाला अधिक मासानिमित्त दानही दिलं जातं. आज आपल्याला कोणकोणत्या चांदीच्या खास वस्तू आहेत ज्या या महागाईतही देणं परवडतं आणि जावयालाही आवडतं, याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत पूना गाडगे आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक. मोडक साहेब नमस्कार.
8: नमस्कार. अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास. भगवान विष्णूंनी त्या महिन्यालाच नाव दिले पुरुषोत्तम मास, कारण पुरुषोत्तम
9: पुरुषांमधला उत्तम.
8: जेव्हा आपण आपली मुलगी एखाद्या मुलाला देतो तर तो उत्तम असणार, पुरुषातला उत्तम असा आपण निवडून आपल्या मुलीला देतो, त्यामुळे तो पुरुषोत्तम मास. आणि मग पुरुषोत्तम मासात काय करायचंय तर दानधर्म करायचंय. आणि मग दानधर्म करायचा तर पुरुषोत्तम आपल्या समोर असताना दुसरा कोण शोधायचा आहे, म्हणून आपण जावयाला ते दान देतो.
9: खरे खरे.
8: आणि दान देताना प्युरिफिकेशन करायचंय, म्हणजे सेल्फ प्युरिफिकेशन करायचंय, त्या महिन्यामध्ये चांगले सत्कार्य करायचे, देवदेवतांचं स्मरण करायचंय, म्हणून आपण ते अनरसे छिद्राचे, छिद्रातून प्युरिफिकेशन होतं, आणि त्याच्यावरती दिवा ठेवायचा की ते लावून जावयाला द्यायचं, कारण पुरुषोत्तम आहे, त्याचं औक्षण होणं गरजेचं आहे.
9: बरोबर. श्री
8: विष्णूंचं स्वरूप. आता दिवे वेगवेगळे येतात, नंदादीप आपल्याला माहिती आहे, तेलवात ज्याच्यामध्ये तेल असतं आणि वरती वाती करता रॉड असतो, लक्ष्मी दिवा असतो त्याच्यामध्ये पिंपळ पान असतं, कमळ असतं आणि लक्ष्मीची प्रतिमा असते, त्यासमोर समईचे सारखी आकार किंवा दिव्याचा आकार किंवा तेल दिव्याचा आकार किंवा निरांजनाचा आकार केलेला असतो, त्याच्या मागे प्रतिमा असते लक्ष्मीची गणेशाची, त्यापुढे दिवा असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे आता ऑक्सिडाईज पण निघालेत, जड वजनाचे निघालेत, ज्याला कास्टिंगचे असतात, पूर्ण मोराचा आकार असलेले आणि पुढे तेलाचा दिव्याचा आकाराचं असा दिवा, तो मोर दिवा म्हणून येतो. त्यानंतर कमळावरती पण एक निरांजन करायचं.

0: याची आता नवीन फॅशन निघाली की खाली कमळाचा आकार आणि वरती निरांजनाचा दिवा. आता हे सगळे जे दिवे आहेत हे साधारणपणे 10-20 ग्रॅमपासून 70-80 ग्रॅमपर्यंत येतात.
1: बरं,
0: आता वाढलेल्या चांदीच्या किमतीच्या बाबत ताट मिळणं जावायला म्हणजे फार दुर्लभ गोष्ट झाली. त्याच्यावर का लकी तोच. साधारणपणे या दिव्यांची वगैरे जर मजुरी बघितली तर 4-5% असते किमतीच्या, 4-5% असते. जास्वंद दिवा म्हणून फार प्रसिद्ध आहे कारण तो गणपतीला जास्वंद प्रिय असतो, त्यामुळे गणपतीच्या काळात वापरता येतो. त्याच्यामध्ये कसं असतं, जास्वंदाचं फुलाच्या याच्यावरती गणपती लक्ष्मी विष्णूचं हे केलेलं असतं बाजूला, म्हणजे जास्वंदाचं फुल त्याच्यासमोर दिवा, त्या दिव्याच्या कडेला लक्ष्मी गणपतीच्या म्हणजे प्रतिमा, आणि तो साधारण 30-50 ग्रॅमपर्यंत असतो. जास्वंद दिवा हा पॉप्युलर प्रकार आहे.

0: तीस ते पन्नास ग्रॅम पर्यंतचा असतो. जास्वंद दिवा हा पॉप्युलर प्रकार आहे.
1: बरं,
0: तर आता अधिक मासामध्ये चांदी ही दान करायला सर्वोत्तम, आणि ती द्यायची कोणाला तर पुरुषोत्तमाला, म्हणजे आपल्या दृष्टीने सासू सासऱ्यांच्या दृष्टीने त्या पुरुषोत्तम कोण तर त्यांच्या लेकीचा नवरा.
1: बरोबर.
0: तर पुरुषोत्तमाचं दान हे करण्याकरता म्हणून जावयाला ते दिलं जातं, आणि साधारणपणे दर तीन वर्षांनी एकदा अधिक मास येतो. त्यामुळे जावयाला साधारणपणे 16-17 वेळा तर अधिक मास त्याच्या लग्नाच्या आयुष्यामध्ये मिळतो. पण निदान चांदी किती महाग झालेली असली तरी मला तरी असं वाटतं की एकदा तरी लाडका जावई ठरावा प्रत्येकच घरामध्ये, आणि त्यांनी त्याला ताट वाटी भांड्याचं द्यावं, आणि नंतर मग असे छोट्या छोट्या वस्तू द्याव्यात. त्यामुळे जावई लोकांनी लक्षात ठेवा की सासू सासऱ्यांना सांगा की एकदा तरी मला तुम्ही लाडका म्हणा आणि मला ताट वाटीचं वाण द्या.
1: मोडक साहेब, अधिक मासानिमित्त जावयाला दान देण्यासाठी बजेटमध्ये बसतील असे दिवे, समई आणि अन्य उपकरणांची आपण आमच्या श्रोत्यांना माहिती दिलीत. मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
2: दागिना सोन्याचा असो वा हिरांचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. श्रोतेहो, आता आमच्या कार्यक्रमांचे काही निवेदन. दररोजच्या स्वयंपाकात हवा काहीतरी खास बदल,
3: मग नक्की ऐका खमंग रुचकर, तुमचा आवडता कार्यक्रम.
2: इथे मिळतील चविष्ट सोप्या घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही.
3: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्यानं मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर करणारी रहस्य.
2: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श.
3: तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर,
2: दररोज सकाळी 9:15 ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
3: अधिक स्वादिष्ट.
4: श्रोते हो, 1895 ते 1900 या 5 वर्षात सोलापुरात राज्यभरातील विविध नाट्य संस्थांनी विविध 35 नाटकांचे प्रयोग केले होते. संगीत एकच प्यालाचा तेलगू नाट्य प्रयोग सुरा वंशहरा नावानं विष्णू प्रासादिक नाट्य मंडळानं सादर केला होता. सोलापुरात होणाऱ्या कन्नड नाट्य प्रयोगांनाही हाऊसफुल गर्दी होत असे. अशी अनोखी माहिती आत्मसात करण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. लेखक रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. श्रोते हो, नक्की ऐका 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.
2: आमच्या कार्यक्रमांची काही निवेदन आपण ऐकली.

एफएम बँड 103.9 चार मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. श्रोत्यो, आज सकाळी 8:40 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दमणच्या दौऱ्यावर. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारतीय मुलांच्या संघाची पाकिस्तानशी तर मुलींच्या संघाची चीनशी लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमधल्या सुरत शहराला भेट देणार असून रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रातील 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये वडोदरा मुंबई या द्रुतगती महामार्गाच्या महत्वाच्या टप्प्याचं लोकार्पण मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. गुजरात आणि महाराष्ट्रातील दळणवळण आणखी सुधारण्यासाठी हा महामार्ग उपयुक्त ठरणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान दमणला भेट देणार असून तिथं सुमारे 2,970 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या विविध मुद्द्यांचा आढावा घेतला. या बैठकीत ऊर्जा, महत्वपूर्ण खनिज, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य यासह अन्य क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर विस्तृत चर्चा झाल्याचं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. अहमदाबादमध्ये कालपासून जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेच्या उद्घाटन सत्राला दूरस्थ माध्यमातून संबोधित केलं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी योग 365 या मोहिमेचं जागतिक राजदूत म्हणून योगदान द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. येत्या 8 जूनपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत 60 देशातील 400 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आज आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज सकाळी पतधोरण समितीनं घेतलेले निर्णय जाहीर करतील. वाढती महागाई आणि कच्च्या तेलाच्या किमती, घसरणारं रुपयाचं मूल्य आणि संभाव्य कमकुवत मान्सून यासारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी रेपो दरात वाढ करणं हा योग्य मार्ग ठरणार नाही. त्याऐवजी बाजारातील विपरीत परिस्थिती दूर करण्यासाठी आणि वित्तीय स्थिरतेला पाठिंबा देण्यासाठी बँक अल्पमुदतीचे व्याजदर आणि तरलतेचे उपाय वापरू शकते असं एसबीआयनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. आज 5 जून म्हणजे जागतिक पर्यावरण दिन. पृथ्वीवरील जीवसृष्टी वाचवण्याबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 1973 पासून दरवर्षी 5 जूनला हा दिवस साजरा केला जातो. या निमित्तानं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग हे राजधानी दिल्लीतल्या मैदानगढी इथल्या नमो ऑक्सिजन पार्कमध्ये आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात भाग घेणार आहेत. संपूर्ण देशभरात या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशिया आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचं कौतुक केलं आहे. भारतानं रशियाबरोबरचं सहकार्य कमी करावं यासाठी पाश्चात्य देशांकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्न निरर्थक आणि जागतिक शहरासाठी हानिकारक असल्याचं पुतीन यांनी म्हटलं आहे. जगातील प्रमुख वृत्तसंस्थांच्या प्रमुखांशी संवाद साधताना ते काल बोलत होते. यावेळी पुतीन यांनी भारताची आर्थिक प्रगती आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरण यांची प्रशंसा करत भारतासोबतचे आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याचा रशियाचा निर्धार असल्याचं सांगितलं. रशिया भारताकडे एक विश्वासू भागीदार म्हणून पाहतो आणि भारताचे इतर कोणत्याही देशासोबतचे द्विपक्षीय संबंध रशियासाठी नकारात्मक ठरतील असं वाटत नाही असंही पुतीन यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री इवेट कूपर यांनी काल नवी दिल्लीत भारत युके विजन 2035 आढावा घेण्यासाठी पहिली वार्षिक बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी विकास, तंत्रज्ञान, नवोपक्रम, संरक्षण, हवामान, स्वच्छ ऊर्जा आणि शिक्षण या विषयावरील प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी शिक्षण मंत्रालयानं लिव्हरपूल विद्यापीठाला बंगळुरू इथं शैक्षणिक संकुल सुरू करण्यासाठी मंजुरी पत्र सुपूर्द केलं. भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या व्यापार करारावरील चर्चा पुढे नेण्याच्या उद्देशानं अमेरिकेचं प्रतिनिधीमंडळ भारत दौऱ्यावर होतं. या प्रतिनिधीमंडळाचा 4 दिवसांचा भारत दौरा पूर्ण झाला आहे. या दौऱ्यादरम्यान व्यापार सुलभता, आयात कर, सीमाशुल्क, आर्थिक सुरक्षा आणि परस्पर हिताच्या इतर क्षेत्रांसह विविध विषयांवर रचनात्मक आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सांगितलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांच्या 17 जागांसाठी

तसंच एका पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातल्या 6 मतदारसंघांमध्ये उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे, तर अन्य ठिकाणी निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे आणि भाजपचे प्रदीप पंत यांनी उमेदवारी मागे घेतल्यानं महायुतीचे विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसभेच्या आगामी निवडणूक आणि पोटनिवडणुकीसाठी भाजपनं काल आपल्या 11 उमेदवारांची नावं जाहीर केली. त्यानुसार मध्यप्रदेशातून तरुण चुग आणि रजनीश अग्रवाल यांना तर राजस्थानमधून डॉ अलका गुर्जर आणि डॉ सतीश पुनिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुजरातमधून राजू शुक्ला, मुकेश शुक्ला, मानसिंग परमार आणि जितेंद्र मेघजी कंजरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी ही निवडणूक येत्या 18 तारखेला होणार आहे, तर ओदिशा, महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. 1987 तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी तरुण कपूर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं 1 वर्षाची मुदतवाढ मंजूर केली आहे. कपूर यांचा हा कार्यकाळ येत्या 10 जूनपासून सुरू होईल आणि तो पुढील 1 वर्षाच्या कालावधीसाठी असेल अशी माहिती कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागानं दिली आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. भोर मतदारसंघातून ते 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. राज्याचे शिक्षण मंत्री तसंच दुग्धविकास, पशुसंवर्धन यासह विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी 14 वर्ष मंत्रिमंडळात काम केलं. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात महानंदच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनंतराव थोपटे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. लोकसभेचे महासचिव आणि घटनातज्ञ डॉ सुभाष सी कश्यप यांचं दीर्घ आजारानंतर काल नवी दिल्लीत निधन झालं. ते 97 वर्षांचे होते. 1983 ते 1989 या काळात लोकसभेचे महासचिव म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता. डॉ कश्यप यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शोक व्यक्त केला आहे. मुलांच्या 18 वर्षाखालील आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. जपानमध्ये काकामिगाहारा हॉकी स्टेडियममध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार 3:30 हा सामना सुरू होईल. भारतानं चिनी तैबेवर 13-1 असा शानदार विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुलींच्या 18 वर्षाखालील आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताची लढत चीनशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 9:30 हा सामना सुरू होईल. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचं काल केरळमध्ये आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पुढील 4 ते 5 दिवस दक्षिणेकडील राज्यांच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून पुढच्या 2 ते 3 दिवसात राज्याच्या काही भागात मान्सूनच्या सरी पडण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. राजधानी दिल्लीसह पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये आज विजांसह पावसाचा अंदाज आहे. कर्नाटक, केरळमध्येही आज जोरदार पावसाची शक्यता आहे, तर आंध्र प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोरममध्ये आज उष्ण दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दमणच्या दौऱ्यावर. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारतीय मुलांच्या संघाची पाकिस्तानशी तर मुलींच्या संघाची चीनशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी अकोला केंद्र प्रसारित करीत आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम देणं निसर्गाचं। लेखन डॉक्टर नंदकिशोर चिपडे।
1: शब्द
0: निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर।

प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे ठीक 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: सादर करते सूरज गोळे।
1: तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो, हे दूरवरून कानावर येणारे भावगीताचे सूर वैशाखाची दाहकता अधिकच तीव्र करीत होते। आकाशाला गवसणी घालणारी उष्णतेची चढती असलेली कमान, स्तब्ध झालेला वारा, आपल्या आटलेल्या रूपाकडे पाहून खिन्न झालेले नद्या सरोवर, होरपळून निघत असलेली वृक्षवल्ली, सर्वा सर्वांनाच प्रतीक्षा असते ती आभाळ मायेच्या बरसातीची। एकदा का मृग नक्षत्राने या बरसातीची नांदी झाली की मग पाहता पाहता वैशाखाची आग भिजून जाते। तापमानानं नमतं घ्यावं, पाषाणाला झरे फुटावे, नद्या सरोवर दुथडी भरून वाहू लागावीत, वृक्षवेलींना बहर यावा, मी या सृष्टी सोहळ्यात समस्त मानवजात सुखी व्हावी एवढीच तर अपेक्षा असते। पण ती पूर्ण होते का? ऋतू आपल्या नियोजित वेळेवर येऊन नियोजित काळापर्यंत मुक्कामी असतात का? दुर्दैवानं याचं उत्तर नाही हे येतं। मग याला कारणीभूत काय आहे आणि याला जबाबदार कोण? तर त्याचं उत्तर हेच की याला कारणीभूत आहे निसर्ग चक्राची अनियमितता, आणि ती बिघडवण्यासाठी जबाबदार आहे तो मानव। माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं अनादी काळापासून चालत आलेलं आहे। काळाच्या ओघात माणसाच्या स्वार्थी वृत्तीने उच्चांक गाठला, त्याच्या आरामदायी आयुष्याची वाट निसर्गाच्या अस्तित्वाला गालबोट लागणारी ठरली। जागतिकीकरणाच्या गरड्यात त्याने अस्सलपणा गमावला। त्याच्या आयुष्यात दुःखाचे सावट घेऊन येणारी ही आधुनिकता मनातील मोकळेपणावर गदा आणणारी ठरली। दिखाऊपणा त्याला आगाऊपणाच्याही पलीकडे घेऊन गेला आणि इथेच माणुसकीचा कडेलोट झाला। तेव्हापासून आस्थागायत माणुसकीची वाणवा जाणवत आहे। माणसाच्या किर्र काळोखी आयुष्यात निसर्गाने नेहमीच त्याला हिरवेपणा देण्याचा प्रयत्न केला असून हे शाश्वत सत्य आहे। तरीही अप्पलपोट्या माणूस आज निसर्गावर इतका क्रूरपणे वार करीत आहे की जिकडे तिकडे उघडे बुडके रान नजरेस पडते, जे बघून पोटात कालवा कालव होते।

योग्य वेळी आणि योग्य तऱ्हेने फक्त निसर्गच शिक्षित करू शकतो, तेवढं सामर्थ्य आपल्यात नाहीच. निसर्गाची निस्वार्थता अंशभर तरी आपल्यात उतरावी, त्याचं सोसणं पोळणं पोसणं कळावं, एवढंच. एरवी हिरवीगार दिसणारी झाडं भर उन्हाळ्यात वस्त्रगाळ करून अक्षरशः नागडी होऊन

आपल्या पालापाचोळ्यांनी जमिनीला झाकायचं काम करतात, तिला ओलावा देतात. याची परतफेड म्हणून केवळ झाडांनाच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीला आपली जमीन 100 पटीनं पोषक मूल्य पोहोचवायचं काम करते.

कुठल्याही ऋतूत कुठल्याही परिस्थितीत असंख्य जीव पोसल्या जात असतात याचा आपल्याला अभ्यास नाही, हे आपलं दुर्भाग्य. अरे पालापाचोळा जाळू नका रे, अरे राहू द्या रे, जमिनीची आर्द्रता टिकवून ठेवा रे, कितीही ओरडा काहीही फरक पडत नाही कुणाला. धडधाकट माणूस सोडला तर निसर्गातील प्रत्येक छोटा मोठा जीव निसर्गाच्या जडणघडणीत सहाय्यभूत ठरत असतो. सद्यस्थितीत जगभरात एकूणच निसर्गाचा ऱ्हास सुरू आहे. त्याचं तंत्र नियमन बिघडलं आहे असं आपण नेहमीच म्हणतो, पण तो आपणहून बिघडला तर नक्कीच नाही ना. आपल्या चुकीच्या विकासाच्या संकल्पनांनी हळूहळू निसर्गाचा समतोल बिघडवायला सुरुवात केली आणि आज आपण जे काही पाहतोय ती बहुतांशी मानवाच्याच चुकांची फळं आहेत. जिथे तिथे झाडांचा सर्रास बळी दिला जातो, मोकळ्या हिरव्या जागा, तिवरांची जंगलं डोंगरच्या डोंगर बांधकामांसाठी उद्ध्वस्त केली जात आहेत. गेल्या काही वर्षात लाखोने मोठमोठी झाडं निर्दयीपणे कापली गेली. मुक्या निसर्गावर सतत घाला घातला जातोय. निसर्गाचा आपणही एक भाग आहोत याचा विसर आपल्याला पडतोय. बुद्धी, पैसा आणि यंत्राच्या जोरावर जे काही सध्या सुरू आहे ते बघून आपण विनाशाकडे जातोय याविषयी तिळमात्र शंका नाही. आजवर जे झालं त्याचीच पुनरावृत्ती भविष्यात होत राहणार. नेमेची येतो पावसाळा तसं नेमेची येतो पूर याची जाणीव ठेवावी लागेल. राज्यभरात बांधकाम, रस्ता रुंदीकरण आणि इतर अनेक कारणांमुळे झाडांची कत्तल सुरू आहे. पर्यावरण संतुलित राहिलं तर आपण राहू. झाडं ही निसर्ग संतुलनाचा सगळ्यात महत्वाचा घटक आहेत. त्याविषयीची जाणीव ठेवून जनजागृती करायला हवी. अन्यथा पैसा कमवाल, पण पुढील येणाऱ्या पिढ्या जर आपण आज करत असलेल्या चुकांमुळे अशाच उद्ध्वस्त होणार असतील तर काय फायदा. निसर्गाची जपणूक ही आपली जपणूक आहे. झाडांची निसर्गाची काळजी एक बुद्धिजीवी प्राणी म्हणून आपलं कर्तव्य आहे. 1974 पासून संयुक्त राष्ट्रांनी 5 जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर दरवर्षी एक थीम ठरवून जगभरातली सरकारं, उद्योग, विविध संस्था पर्यावरणाशी संबंधित त्या विषयासाठी

प्रयत्न करत असतात. पर्यावरणाशी संबंधित विविध विषय घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि महत्वाच्या बाबींविषयी तातडीनं पावलं उचलणं असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे. जगभरातले अनेक देश आणि लाखो लोक दरवर्षी यात सहभागी होतात. काल परवाच वाचनात आलं, जगभरात दर 3 सेकंदांनी एखाद्या फुटबॉलच्या मैदाना एवढं जंगल नष्ट होत आहे. जगभरातल्या एकूण प्रवाळापैकी 50% प्रवाळ नष्ट झाली असून 2050 पर्यंत 90% प्रवाळ नष्ट होण्याचा अंदाज आहे. युनायटेड नेशन्सच्या मते जगभरातल्या प्रत्येक खंडामधल्या आणि समुद्रामधल्या इकोसिस्टीम पर्यावरणाची हानी टळली, संतुलन साधलं गेलं तर त्याचा फायदा मानवजातीला होईल. हवामान बदल कमी होतील आणि विविध प्रजाती नामशेष होणार नाहीत. कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात निसर्गाचे जे स्वाभाविक रूप असेल ते तसेच राहणे यातच सर्वांचे हित आहे. आपल्या ज्या विचारातून समस्या उभी राहिली आहे त्याच विचारातून समस्येची उकल मिळू शकणार नाही असं अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटलं होतं. मानवी हस्तक्षेपातून जर नैसर्गिक परिसंस्थांची हानी झालेली असेल तर ती मानवी हस्तक्षेपाद्वारेच कशी भरून निघेल. माणसांचा वावर थांबला तर निसर्ग झपाट्याने आपल्या मूळ पदावर येतो. कोविड महासाथीच्या पहिल्या लाटेतील कडक संचारबंदीच्या काळात जगभरातील लोकांनी याचा अनुभव घेतला. नैसर्गिक परिसंस्थांचे अभ्यासकही हेच सांगतात, माणसांचा वावर नियंत्रित केला तर काही वर्षात आपोआप तिथे नैसर्गिक परिसंस्था पुनर्स्थापित होते. काही ठिकाणी थोडा हस्तक्षेप करावा लागू शकतो, उदाहरणार्थ माती धुवून गेल्याने पावसाचं पाणी अजिबातच थांबत नसेल तर एखादा दगडांच्या राशीचा बंधारा घालणे, उतारावर उथळ खड्डे घेणे, अगदीच ओसाड जागी निसर्गाला सुरुवात करून देण्यासाठी स्थानिक वनस्पतींची लागवड आणि जोपासना करावी लागते. स्थानिक हिरवाईने जीव धरला की स्थानिक कीटक पक्षी प्राणी येतात आणि परिसंस्था समृद्ध होऊ लागते. पर्यावरणाची व्याप्ती फार मोठी आहे. आपल्या सभोवताली जे सर्व काही आहे ते म्हणजे पर्यावरण. आपल्या सभोवतालचे मुख्य 2 घटक म्हणजे सजीव आणि निर्जीव. वनस्पती प्राणी आणि सूक्ष्मजीव हे सजीव घटक तर हवा पाणी माती प्रकाश ऊर्जा हे आणि इतर सर्व निर्जीव घटक. निर्जीव घटकांना सजीवांची कोणतीही आवश्यकता भासत नाही पण सजीव मात्र निर्जीव घटकांशिवाय जिवंत राहू शकत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही याचा शेवट भयावह ठरू शकतो याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे, नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ अटळ आहे. पावसाळ्यात 4 महिन्यात कोसळणारा पाऊस अलीकडे 15 दिवसातच पडू लागला आहे. दुष्काळी भागात आता पुराचे थैमान दिसू लागले आहे. एकीकडे ओला दुष्काळ असतो आणि त्याचवेळी दुसरीकडे कोरडा दुष्काळ. काही वर्षांपूर्वी बारोमास वाहणाऱ्या अनेक नद्या हल्ली हिवाळ्यातच कोरड्या ठाक पडू लागल्या आहेत. पाणी टंचाईवर उपाय म्हणून आम्ही पावसाळ्यात वाहून जाणारं पाणी अडवण्यासाठी अनेक धरणं बांधली, तरी देखील पाणी टंचाई कायमच आहे. मे महिन्याचा शेवट जवळ आला की धरणं तळगाठतात, कोरडी पडतात आणि खेड्यापाड्यातील मायमावल्या हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकू लागतात. जगभरातील टॉप 3 देशांमध्ये स्थान मिळवण्याचं स्वप्न पाहण्यात रमलेला आपला देश पर्यावरणाकडे अजिबात गांभीर्यानं पाहताना दिसत नाही.
विकासाची

च्या वाटेवर पर्यावरण येतं आणि ते संपवल्याशिवाय विकास होतच नाही असा समज तर विकासकर्त्यांचा झाला नाही ना। कुठलाही रस्ता करीत असताना झाडं तोडणं, डोंगर साफ करणं सर्रास सुरू आहे। पर्यायी झाडे लावली जातात ती केवळ कागदावर। आपल्या राज्यातील अलीकडे झालेला कोणताही नॅशनल हायवे पहा, त्या मार्गासाठी तोडलेल्या झाडांची भरपाई म्हणून लावलेली झाडं कुठं आहेत, त्यांची सध्याची स्थिती काय, कुणालाही सांगता येणार नाही। विकास झाला हे अमान्य करण्याचं कारण नाही, पण त्यासाठी कुठली किंमत आपण मोजत आहोत याचाही विचार व्हायला हवा। आपल्याप्रमाणेच निसर्गातील इतर जीवांचा, पुढच्या पिढ्यांचा जगण्याचा हक्क, त्याचा आदर आणि जाणीव आपण ठेवणार आहोत की नाही, की फक्त उरबाडून घेणं हीच विनाशाची वृत्ती आपण जोपासणार, देव जाणे। या नभाने या भुईला दान द्यावे आणि या माती तुनी चैतन्य गावे, कोण ती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे। खनिज संपत्ती, जलसंपत्ती, वनसंपत्ती, निसर्ग त्याचा अणुरेणू कणन कण आपल्याला बहाल करतो, त्याच्या दातृत्वाची ओंजळ आपल्या करता समर्पित आहे। हे देणं निसर्गाचं असतं, ते अखंड आणि अनंत असतं। संहाराचा नाही तर संवर्धनाचा विचार म्हणजे निसर्ग।

0: आत्ताच आपण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात. देणं निसर्गाचं. लेखन होतं डॉक्टर नंदकिशोर चिपडे यांचं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर यांचं. सादरकर्ते होते सूरज गोळे. ही निर्मिती होती आकाशवाणी अकोला केंद्राची.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोते हो, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे.
1: पाणी म्हणजे जीवन. पाण्याचा वापर आपण अत्यंत काटकसरीनं केला पाहिजे. आंघोळ करताना किंवा इतर वेळी काटकसरीनं पाणी वापरा. भांडी स्वच्छ करताना आणि कपडे धुताना जास्त पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या. हॉटेलमध्ये आणि घरीसुद्धा पाणी पिताना जेवढं पाणी लागेल तेवढंच घ्या. जास्त पाणी सांडू नका. सार्वजनिक अगर खाजगी नळावर किंवा हापशावर देखील पाणी वाया जात असेल तर तिथं पाण्याचा काटकसरीनं वापर करा. श्रोते हो, अन्नधान्य किंवा इतर वस्तू आपल्याला मिळू शकतील, परंतु पाणी मिळू शकणार नाही. तेव्हा पाण्याची काळजी घ्या आणि दररोज जवळपासच्या 10 व्यक्तींना पाणी काटकसरीनं वापरण्याची विनंती करा. पाणी म्हणजे अमृत आहे असं समजूनच त्याचा काटकसरीनं

0: पर करा।
1: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। श्रोतेहो सकाळचे 9 वाजले आहेत।
2: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
1: श्रोत्यो, आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन। जागतिक पर्यावरण दिन 2026 ची थीम आहे निसर्गानं प्रेरित हवामानासाठी आमच्या भविष्यासाठी, इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर द क्लायमेट फॉर अवर फ्युचर अशी आहे ही थीम। माणसाला निसर्गाकडून शिकण्यास आणि हवामान बदलाच्या गंभीर संकटावर तातडीनं हवामान कृती करण्यासाठी प्रोत्साहित करते। याचा उद्देश वाढतं तापमान, प्रदूषण, जंगलांचा ऱ्हास यावर मात करत भावी पिढीसाठी स्वच्छ, हरित आणि सुरक्षित भविष्य निर्माण करणं असा आहे।

0: चिमणराव गुंडे भाऊ या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. 9:06 होत आहेत. आता BRDS यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: श्रोतेहो नमस्कार. BRDS यांच्या प्रायोजित कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोतेहो, आपण भेटणार आहोत भंवर राठोड डिझाईन स्टुडिओ अर्थात BRDS 7 रस्ता सोलापूरचे विभाग प्रमुख श्रीयुत धर्मेश टांक यांना. धर्मेशजी नमस्कार.
2: नमस्कार.
1: धर्मेशजी, विद्यार्थ्यांनी स्वतःचं करिअर कसं निवडावं याबद्दल काय सांगाल?
2: सर्वात महत्वाचा जो टप्पा असतो विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये ते मार्क्स नसतात. मार्क्स सगळ्यांना मिळतात अलीकडे, पण ह्याच्यामध्ये करिअर कोणतं निवडलंय ह्या सर्वात मोठा जीवनामध्ये वळण असू शकतो त्या विद्यार्थ्याचं. योग्य ठिकाणी त्याने करिअर बनवायला पाहिजे. आवड कसलं आहे त्याने KYC करून घ्यायला पाहिजे. आता KYC म्हटल्यानंतर तुम्हाला बँकेची आठवण येते. KYC म्हणजे नो युअर कॉम्पिटिशन. आज स्पर्धा परीक्षामध्ये किती लोक सध्या सामील आहेत आणि मी त्या तुलनेत कुठे आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आज 22 लाख आणि 20 लाख लोक JEE आणि NEET शर्यतीत चालले. या शर्यतीमध्ये 2% पण सक्सेस होत नाही आणि याच्यासाठी आम्ही फ्री काउन्सिलिंग सुद्धा स्टुडंट्सला देतो. याच्यामध्ये जर स्टुडंट क्रिएटिव्ह आहे तर ते क्रिएटिव्हिटी किंवा ड्रॉईंग मेहंदी ह्या टाईपची जर आवड असेल स्टुडंटला तर त्यांना कोणत्या दिशेने जाता येईल ह्याच्यात डिझाईन हे क्षेत्र कोणाला माहितच नाहीये. डिझाईन जे आहे ते अतिउत्तम करिअर आहे आणि ह्या करिअरमध्ये खूप चांगला स्कोप आहे कारण ह्याच्यामध्ये 20+ करिअर डिसिप्लिन्स आहेत.
1: मग या बॅचलर ऑफ डिझाईन क्षेत्रात काय संधी आहेत?
2: डिझाईनमध्ये तुम्हाला इंडस्ट्रीयल डिझाईन, कम्युनिकेशन किंवा व्हिज्युअल डिझाईन आणि लाईफस्टाईल डिझाईन, त्याच्यामध्ये फॅशन डिझाईन पण आला. तर ह्या 3 ब्रॉड कॅटेगरीज आहेत. आर्किटेक्चर किंवा बिल्डिंग डिझाईन हे चौथं करिअर पाथ आहे जिथे वास्तूचं डिझाईनशी निगडीत हे सगळे करिअर्स आहेत. या करिअरसाठी एक वेगळी परीक्षा असते आणि त्या परीक्षेबद्दल मी इथे सांगणार आहे.
1: AIचा विस्तार सगळ्याच क्षेत्रात वाढत चाललेला आहे, त्यामुळे काही परिणाम होऊ शकतो का?
2: 3 वर्षाखाली जेव्हा AI आलं तर त्याने एक तहलकाच जगामध्ये आणलेला एक बॉम्ब फोडलेला आहे आणि हे 3 वर्षाचं बाळ त्याचे आतापर्यंत 1000 आणखी बाळ पण तयार झालेले आहेत. जे रेपिटेटिव्ह करिअर्स आहेत तिथे सगळीकडे याने मोठाच एक गोंधळ घातला आहे आणि बरेच एंट्री लेवल जॉब्स हे संपुष्टात आलेले आहेत. तर हा विचार विद्यार्थ्याने नक्कीच करायला पाहिजे की आजपासून 5-6 वर्षाने हे AI किती प्रमाणामध्ये कुठे जाणार आहे. ह्याच्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की डिझाईन जे क्षेत्र आहे ते क्रिएटिव्ह आहे आणि क्रिएटिव्हिटी आणि जिथे ह्युमन बिहेव्हिअर आहे किंवा ह्युमन्सला काय पाहिजे हे आलं तिथे AI पूर्णपणे हारून जातं आणि थकून जातं कारण माणसालाच फक्त माणसाची जाणीव असते आणि म्हणून या डिझाईनचे करिअर्स AI प्रूफ म्हटलं तर एकदम योग्य शब्द आहे.
1: कोणकोणत्या क्षेत्रामध्ये डिझाईनचं महत्व आहे सांगता येईल आपल्याला?
2: जे आपण रूममध्ये बसलेले आहेत तिथे प्रत्येक वस्तूमध्ये डिझाईन असते. तुम्ही पंखा बघितलात तिथे डिझाईन आहे, कॅलेंडर बघितलात त्याच्यामध्ये डिझाईन आहे, फोटो फ्रेम बघितली त्याच्यामध्ये डिझाईन आहे. कोणतीही असं क्षेत्र नाही जिथे डिझाईन ह्युमन्सला टच करू शकत नाही. चांगली डिझाईन सगळ्यांना भावते आणि डिझाईन चांगली नसेल तर ती विकली पण जात नाही. मेजर कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये प्रोडक्ट डिझाईन किंवा फिजिकल प्रोडक्ट आहेत. कोणताही प्रोडक्ट असेल तो त्याला डिझाईन लागते. व्हेकल्सला डिझाईन लागते. अॅनिमेशनमध्ये डिझाईन असते. UI/UX युजर इंटरफेस डिझायनर्स बनवतात. युजर एक्सपिरियन्स डिझायनर्स बनवतात आणि हे पूर्णपणे डिझाईनच्या आवारात आहे. आम्ही 9वी 10वी 11वी 12वीमध्ये NID NIFT NATA आणि IIT UCEE पेपर याच्यासाठी पूर्णपणे तयारी करून घेतो. आर्ट सायन्स कॉमर्स कोणीही येऊ शकतात.
1: माता, BRDS मध्ये डिझाईनचा अभ्यासक्रम करायचा असेल तर विद्यार्थ्यांनी कुठे संपर्क साधावा?
2: आमचं 7 रस्ता सोलापूर इथे बिग बाजारची पूर्वी ती बिल्डिंग होती त्या बिल्डिंगमध्ये आहे. तिथे आम्ही डिझाईनचे जे एंट्रन्स एक्झाम्स आहेत किंवा डिझाईनची CET त्याच्यामध्ये NID नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, IIT होय IIT मध्ये देखील डिझाईन शिकवलं जातं आणि NIFT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी हे जे 3 गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत हे 30+ ठिकाणी सध्या आहेत. ह्या सगळ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची आम्ही पूर्णपणे तयारी करून घेतो आणि आमच्याकडे 100% आमचे विद्यार्थी या स्पर्धे परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात आणि ते चांगल्यातल्या चांगल्या डिझाईन कॉलेजेसमध्ये जातात. 4 वर्षाचे अभ्यासक्रम असतं बॅचलर ऑफ डिझाईन, तसेच मास्टर ऑफ डिझाईन. ते कोणतंही डिग्री किंवा पदवीधारक BA BCOM BSc BE सगळेजण मास्टर ऑफ डिझाईन करू शकतात. त्याच्यात पण अत्यंत चांगल्या संधी आहेत. 2 वर्षाचं किंवा 2.5 वर्षाचं मास्टर ऑफ डिझाईनचे प्रोग्राम्स आहेत. भारतात पण आहेत, परदेशात पण आहेत.
1: विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी संपर्क कोणत्या

0: मोबाईल नंबर वरती साधावा?
1: 635-735-7598 हा माझा मोबाईल नंबर आहे. करिअर डिझाईनचे असेल किंवा कोणतेही करिअर असेल, मी मार्गदर्शन स्टुडंट्सला करतो आणि त्यांना कुठे जायला पाहिजे, कारण मी स्वतः वैयक्तिक इंजिनियर आहे, करिअर बद्दल त्यांना योग्य ती माहिती देऊ शकतो.
0: खूपच छान. तर धर्मेश टांगजी, आज आपण बीआरडीएसच्या डिझाईन कोर्सबद्दल ही माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद, नमस्कार. याच माहितीचा दुसरा भाग आपण यानंतरच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत. नमस्कार.
1: नमस्कार.
2: बीआरडीएस यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. श्रोत्यो, आज 5 जून मराठी कुस्तीगीर कुस्ती प्रशिक्षक रुस्तम ए हिंद हरिश्चंद्र पिरासार यांचा जन्मदिन. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. हरिश्चंद्र बिराजदार यांनी 1969 साली हिंद केसरी किताब पटकावला. 1970 मध्ये स्कॉटलंड इथं झालेल्या राष्ट्रकुल सुवर्णपदकावर त्यांनी आपलं नाव कोरलं. 1971 साली त्यांना शासनाचा शिवछत्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तर 1972 साली त्यांनी रुस्तम ए हिंद पुरस्कारानं त्यांना गौरवलं गेलं. त्याबरोबरच 1998 साली दादोजी कोंडदेव आणि 2006 साली त्यांना भारत सरकारच्या ध्यानचंद पुरस्कारानं गौरवलं. आज त्यांच्या जन्मदिनी भावपूर्ण आदरांजली. श्रोतेहो, त्याबरोबरच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं काल म्हणजेच 4 जून 2026 रोजी निधन झालं. अनंतराव थोपटे यांचा समावेश काँग्रेसच्या जुन्या जाणत्या नेत्यांमध्ये होतो. पुणे जिल्ह्यात काँग्रेस रुजवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांना भावपूर्ण आदरांजली.

0: समूह स्वरातली ही रचना आपण ऐकली. काही मराठी गाणी आपण ऐकली आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 9:15 झाली आहेत. आता जाहिरातीनंतर खमंग रुजकर हा कार्यक्रम.
1: ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी, अल्पावधीतच ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र ठरलेली, संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद अवताडे सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शक व्यवहार करणारी श्रीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था, कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 73 97 87.

0: 50 ते 73।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
2: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
3: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम
4: खमंग रुचकर।
5: श्रोते हो नमस्कार, आजच्या खमंग रुचकरच्या भागामध्ये मी अश्विनी
6: आणि मी कृपा
5: आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत
6: करत आहोत। अश्विनी, वेगवेगळे पदार्थ आपल्याला ट्राय करायला खूप आवडतं आणि त्यातल्या त्यात खमंग रुचकर या कार्यक्रमामधून आपण वेगवेगळ्या पदार्थाच्या माध्यमातून आज घराघरात पोहोचत आहोत।
5: हो, आणि खूप जणांच्या आपल्याकडे प्रतिक्रिया
6: पण येत आहेत, भरभरून प्रेम श्रोत्यांचं या कार्यक्रमासाठी येत आहे, ही खरंच खूप चांगली आणि अभिमानाची
5: गोष्ट
6: आहे। तर मी एक असा पदार्थ सांगणार आहे की तो नॉन महाराष्ट्रीयन आहे, म्हणजे महाराष्ट्रातला नाही आहे तो, पण तरी आपण बऱ्यापैकी खातो, त्याला आपण मालपोवा असं म्हटलं जातं।
5: अरे वा, मालपोवा खूप भारतामध्ये प्रसिद्ध आहे आणि अलीकडे सगळ्यांना तो माहिती, बऱ्याच रील्स मध्ये वगैरे हा पाहिला जातो, आवडीनं खाल्लाही जातो।
6: हो अगदी। तर मी त्याचं साहित्य सांगू?
5: चालेल।
6: त्याच्यासाठी अर्धी वाटी रवा लागणार आहे आपल्याला, अर्धी वाटी मैदा, दीड वाटी साखर, तूप, केशर किंवा खाण्याचा केशरी रंग,
5: अगदी सुटसुटीत
6: साहित्य आहे, तुझ्या लक्षात राहिलं का?
5: हो, हे बघ, यासाठी अर्धी वाटी रवा लागणार आहे, अर्धी वाटी मैदा आणि दीड वाटी साखर लागणार आहे, तूप, केशर आणि खाण्याचा केशरी रंग आपल्याला लागणार।
6: तर आता आपण याच्या कृतीकडे वळूया।
5: हो,
6: मालपुआ हा पदार्थ करण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं, तर आदल्या दिवशी रात्री रवा आणि मैदा 2 चमचे तूप घालून कोमट पाण्यात सैलसर भिजवून ठेवायचा।
5: बरं,
6: ही फार
5: महत्वाची पायरी
6: आहे। तर कोमट पाण्यामध्ये तो सैलसर भिजवून ठेवायचा आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी साखरेचा जिलबीप्रमाणे पाक करून घ्यायचा। पाकामध्ये पारंगत असणं पण खरं तर गृहिणीचा खरं कसब आहे, बरं का?
5: हो, हो।
6: पाक कसा, एकतारी, दोनतारी, गोळीबंद पाक, असे पाकाचे कितीतरी प्रकार आहेत, ते त्या त्या पदार्थांसाठी गरजेचे असतात। तर आता सांगितलं त्याच्यामध्ये आपल्याला केशर किंवा खाण्याचा रंग घालायचा आहे।
5: बर,
6: आता याच्यानंतर काय करायचं अश्विनी, भिजवून ठेवलेला रवा आणि मैद्याचं पीठ आहे ना, हातानं फेटून घ्यायचंय,
5: भेसून,
6: हा, आणि त्या पिठाचे भज्यांसारखे गोल किंवा चपटे गोळे करून घेऊ शकतो। ते पुन्हा तुपात टाकायचे आणि तळून झाल्यावर पुन्हा पाकात सोडायचे।
5: म्हणजे याच्यामध्ये पळीचा वापर करून हे जे सारण आहे पातळसर, तर ते तेलामध्ये सावकाश एका पाठ एक
6: टाकणं महत्वाचं आहे। याची रेसिपी किंवा हा पदार्थ बरेच पाकातल्या पुऱ्या आपण करतो ना, त्याच्यासारखा पण मला वाटतं। तर तळून झाल्यानंतर ते आपण पाकात सोडायचे, ते दुसरे गोल गोल तळून होईपर्यंत पहिले पाकात ठेवायचे तसेच, आणि नंतर काढून ते ताटात ठेवायचे। पहिले जे पाकामध्ये मुरलेले आहेत ना, ते ताटात काढून ठेवायचे, नंतर दुसरे त्याच्यामध्ये टाकायचे। गोल किंवा चपट्या गोळ्यांऐवजी तव्यावर तूप सोडून त्यावर पिठाची तळहाता एवढी लहान लहान भिरडी घालायची आणि परतून झाल्यावर तयार पाकात सोडायची। अशा पद्धतीची ही कृती आहे ह्याची, आणि नंतर तुम्हाला ती खाण्यासाठी छान त्याच्यामध्ये पाक मुरला तर तो मालपोहा मस्त तयार होतो। आणि वेगळं याच्यामध्ये आपण असं पण करू शकतो की करताना किंचितसा सोडा जर आपण त्या पिठामध्ये टाकला ना, तर तो खुसखुशीतपणा आणि हलका लागतो आणि त्याच्यामध्ये पाक चांगला मुरतो। जसं की आपण गुलाबजामूनसाठी थोडासा जरासा सोडा, बेकिंग सोडा थोडासा अगदी वापरतो, अगदी त्याप्रमाणे पण आपण हे करू शकतो।
5: आणि मैत्रिणींनो, कृपाने कृती बरोबरच एक टीप पण दिलेली आहे, याच्यामध्ये तुम्ही मालपोवा जो आहे तो डीप फ्राय पण करू शकता आणि शॅलो फ्राय पण करू शकता, त्यामुळे ज्यांना खूप तेलकट आवडत नाही त्यांनी जरूर तव्यावरती तळ हाता एवढे मालपोवे करून मग ते पाकात सोडायला काहीच हरकत नाही।
6: हो अगदी। पण अश्विनी, डाएट करणाऱ्यांवरती आपण अन्याय करतोय, बरं का? गोड गोड
5: त्यांनी एक दिवस सुट्टी द्यायची त्यांच्या डाएटला।
6: अगदी।
5: तर हा छानसा मालपुवा आणि त्याची जी टीप आहे, या दोन्हीसाठी तुझे खूप आभार कृपा। तर या छानशा टीपेसह आजच्या या खमंग रुचकरच्या भागातून मी अश्विनी
6: आणि मी कृपा
5: आपला सगळ्यांचा निरोप घेतोय। नमस्कार।
3: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम
4: खमंग रुचकर।
2: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी

0: साठी श्री धूत सारीज साटीगल्ली सोलापूर।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज साटीगल्ली सोलापूर।
2: खमंग रुचकर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून FM बँड 103.9 चार मेगाहर्ट्सवर। सकाळचे 9:21 होत आहेत। श्रोतो, आता सोलापूरची नाट्यगाथाचं क्रमशः अभिवाचन ऐकूया। निर्मिती सहाय्य विनायक दुदकी यांचं।
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सोलापूरच्या साहित्य कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर।

0: रंगदेवतेला वंदन करून आणि रसिकांना अभिवादन करून सहर्ष सादर करत आहोत शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा। संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील। सोलापूरची नाट्यगाथा।
1: श्रोते हो, नाटक सादर करण्यासाठी उपलब्ध होणारी जागा म्हणजे नाट्यगृह किंवा मैदानावरील रंगमंच आणि समोर उघड्या आकाशाखाली बसलेले प्रेक्षक असं चित्र सोलापुरात होतं। प्रेक्षक वर्ग मर्यादित होता त्या काळामध्ये। सोलापुरातल्या जुन्या विठ्ठल मंदिरामध्ये नाट्यप्रयोग होत, त्यामध्ये कोल्हापूरच्या करवीरकर नाट्यमंडळींनी त्यांचे प्रयोग केलेले होते। सांगली संस्थानामध्ये नाटकाला राजाश्रय होता, त्या प्रोत्साहनामुळे करवीरकर नाट्यमंडळी प्रसिद्ध झाली। संगीत नाटकांचे प्रयोग करण्याचं त्यांचं कसब त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावरती घेऊन गेलं। महाराष्ट्रामध्ये नाटकाचा प्रसार होण्यासाठी करवीरकर नाटक मंडळींचा सहभाग मोलाचा होता। त्याकाळी बैलगाड्यांमधून प्रवास करावा लागत असे। एका गावातून दुसऱ्या गावात जाणं ही एका अर्थानं तापदायक गोष्ट होती, पण नाट्यप्रेमामुळं आणि उदरनिर्वाहाचं साधन म्हणून नाटकाचीच निवड केल्यामुळं या कलावंतांनी ही झीज सोसली। त्याचा फायदा अर्थातच नंतरच्या पिढ्यांना झाला। सोलापुरामध्ये नाटकाला चांगले दिवस येण्याचं कारण इथल्या मातीमध्ये सापडतं। क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा सांगणारे सोलापूरकर कलेचेही वारसदार आहेत। बालगंधर्व आणि त्यांच्या आधीही करवीरकर नाटक मंडळींनी इथं प्रयोग केलेले आहेत। सुमारे 1250 वर्षांपूर्वी पुण्यामध्ये बालगंधर्वांचं नाट्यगायन आणि नाटकातील भूमिका पाहून श्रीपाद नारायण राजहंस या कलावंताला लोकमान्य बाळगंगाधर टिळकांनी बालगंधर्व असं संबोधलं। 26 जून 1888 रोजी जन्मलेल्या श्रीपादचं नाट्यकर्तृत्व त्याच्या वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी म्हणजे 1898 साली लोकमान्य टिळकांनी पाहिलं आणि गंधर्व युगाला प्रारंभ झाला। त्या आधीपासूनच प्रांत, भाषा आणि धर्माची बंधनं झुगारून एकोप्याची शिकवण किंवा सांगावा देणाऱ्या सोलापुरानं कलाप्रेम जागवायला सुरुवात केलेली होती। संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरी लिहून भक्तिमार्गाचा पाया रचला आणि संत तुकारामांनी त्यावरती कळस चढवला। ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस ही प्रचिती पंढरपूरच्या विठोबारायामुळे सोलापूरकरांना कित्येक शतके आधीच मिळालेली होती। अभंग कीर्तनांनी नाना प्रकारचे नाट्यरंग सोलापूर जिल्हावासियांमध्ये

भक्तिरूपाने मिसळत होते। सोलापूर शहरामध्ये 11व्या शतकातील श्री सिद्धेश्वर महाराजांच्या वचनांनी भक्ती आणि जीवनमार्गाचं दर्शन घडवलेलं होतं। अशा संतांचं अध्यात्मचिंतन हा सात्विक नाट्यरंगांचं बीजारोपण करणारं आहे। म्हणजे ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील 83 क्रमांकाच्या ओवीमध्ये द्विभुजे चतुर्भुजेसे सोआंगे सुरकार्याचे निव्याजे असं ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे। याचा अर्थ विश्वरूप हे परमात्म्याचं मूळ स्वरूप असून द्विभुज चतुर्भुज सोंग तो तिथं घेऊन येतो आणि ती सोंग कालांतरानं पुन्हा त्यामध्ये साठवतो। मोहिनी वर्दे यांनी लिहिलेल्या बालगंधर्व

86 क्रमांकाच्या ओवीमध्ये द्विभुजे चतुर्भुजेसे सोआंगे सुरकार्याचे निभ्याजे असं ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे. याचा अर्थ विश्वरूप हे परमात्म्याचं मूळ स्वरूप असून द्विभुज चतुर्भुज सोंग तो तिथं घेऊन येतो आणि ती सोंग कालांतरानं पुन्हा त्यामध्ये साठवतो. मोहिने वर्दे यांनी लिहिलेल्या बालगंधर्व व्यक्ती आणि कार्य या पुस्तकामध्ये महाराष्ट्रातील सोंगी भजनाच्या परंपरेबद्दल लिहिलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये नाट्यरंगांचे धुमारे फुटण्याचं कारण या सोंगी भजनांमध्ये सापडू शकतं. कारण पंढरपूरच्या विठ्ठल भक्तीची आणि भजन कीर्तन प्रवचनांची परंपरा बालगंधर्वांच्या जन्माआधी कित्येक शतकांपासूनची आहे. वर्दे म्हणतात, महाराष्ट्रामध्ये सोंगी भजनाची परंपरा आहे. अभिनयाच्या मदतीनं हे सोंगी भजन उभं केलं जातं. सोंग वठवणं आणि संपादन करणं ही परिभाषा नाट्यकलेची आहे. आज ते वाक्प्रचार म्हणून रूढ झालेले आहेत. सोंग वठवणं म्हणजे क्रियात्मक अभिनय आणि संपादनी म्हणजे वाचिक अभिनय. परमात्मा नाना सोंगे घेतो म्हणून त्याला जनार्दनाचा गोसावी अटकू नाटकू लाघवी कैसा महुरूपी मायावी दावी लपवी निज खागे असं कवी जनी जनार्दनानं जानकी संयवर म्हणजे स्वयंवर मध्ये म्हटलेलं आहे. सोंगाचा मूळ अर्थ मुखवट्याशी संबंधित आहे. गोमंतकामध्ये मुखवट्याला रुपडे ही एक संज्ञा प्रचलित आहे. रुपडे हा तेथील एक लोकनाट्य प्रकार आहे. महाराष्ट्राचं दैवत हा कृष्णाचा अवतार आणि कृष्ण मूळचा विष्णूचा म्हणजे नारायणाचा अवतार आहे म्हणून संत स्वतःला वैष्णव म्हणतात. संतांनी संगीत आणि काव्याच्या सहाय्यानं भक्तीचा प्रसार केला. भक्तीचा लोकनाट्याशी सहयोग घडवून एक परंपरा निर्माण केली, ती पोचली आणि समृद्ध केली. कृष्णचरित्राकडे पाहिलं तर असं दिसून येतं की देवता नाना प्रकारच्या क्रीडा नाट्यामध्ये रंगून जाणारी आहे. भारूड ललित काला गोंधळ लावणी तमाशा इत्यादी लोकनाट्य आणि संबंधित काव्यप्रकार कृष्ण भक्तीमधून निर्माण झाले असावेत. बहुरूपी रुपे नटला नारायण सोंग संपादून जैसा तैसा असं संत तुकारामांनी गाथेमध्ये 2501 ओवीमध्ये म्हटलेलं आहे. त्यावरून संतांचा नाट्याशी असलेला संबंध कसा आहे यावर प्रकाश पडतो. मराठी लावणी पोवाडा ही कृष्ण भक्तीमधूनच उद्भवलेली काव्य आहेत. त्याप्रमाणे मराठी नाटक सुद्धा भक्ती परंपरेमधून निघालेलं आहे. मराठी नाटक करणारे नट हे स्वतःला भागवत म्हणून घेत. गोंधळी वासुदेव हे त्यांचे पर्यायी आहेत. त्यामध्ये वावरणारी आणि तमाशाचा अतूट भाग असणारी गणगवळण ही निव्वळ मराठीच आहे. भागवत याचा अर्थ दैवताच्या प्रेमामध्ये बुडालेला भक्त असं क्रूबा मराठे यांनी मराठी नाटकाचा मूलारंभ या पुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक 103 वर म्हटलेलं आहे. श्रोतेहो, सोलापूर जिल्ह्यामध्ये नाटक रुजलं कसं याविषयीची माहिती आपण घेत आहोत. एका अर्थानं नाट्याला आवश्यक असणारे सगळे अवकाश सगळी अंगोपांग सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत. संगीत नाटकांचा जन्म आणि त्यांचा विकास ही पुढच्या टप्प्यामधली घटना असली तरी सुद्धा त्याची मुळं संतांच्या काव्यामध्ये भारुडामध्ये भजनामध्ये दडलेली आहेत. संत नामदेवांनी खेळिया लिहिलं. संत एकनाथांनी तर लौकिक आणि पारलौकिकाचं महत्व सांगणारी भारुडं लिहिली. ती त्यातील अर्थगर्भतेसह नाट्यामुळे लोकप्रिय झाली. टाळ नगारा संबळ तुणतुण वीणा या वाद्यांचा वापर संगीतासाठी केला जाई. त्यातील ठेका नाद आणि लय श्रोत्यांना मुग्ध करून टाकणारी असते. भारूड हे लोकधर्मी नाटकच आहे असं मोहिनी वर्दे यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे मराठी नाटकाला आधुनिक रूप 19व्या शतकात मिळालं असलं तरी लळीत गोंधळ कीर्तनामधून ते मौखिक स्वरूपामध्ये सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रभर त्याआधीच विखुरलेलं होतं. भारूड किंवा कीर्तन लळीत सोंगामध्ये अनेकांचा सहभाग असतो. नाट्यात्मता हा गुण सोलापूरच्या हवेमध्ये मातीमध्ये आणि परिसरामध्ये रुजलेला होता. याला मोहिनी वर्दे यांच्या मुद्द्यांवरून पुष्टी मिळते. अभंग ओव्या धवळे भूपाळ्या पाळणे विराण्या गवळणी स्त्रीगीतं आरत्या स्तोत्र धावे यांच्या गायनाचा गायन साहित्याचा आणि संगीताचा महाराष्ट्रातील पिढ्याने पिढ्यांच्या भावजीवनावरती परिणाम होत गेला. भक्तिमूल्यांचा अखंडित प्रवाह वाहत राहिला त्यामुळे संगीताचं बदलतं स्वरूप प्रकट होत गेलं.
त्या त्या साहित्य प्रकाराचा आविष्कार

0: कार त्याची लक्षणं गुण साहजिकच एकमेकांपासून भिन्न स्वरूप ल्याली, मात्र गेयता सर्वात महत्वाची ठरली. आज अभंग काव्यप्रकार आत्मपर मानला जातो. त्यातून कवीचा व्यक्तिगत भावानुभव प्रकट होतो. त्यातील गूढ किंवा साक्षात्कारी आत्मप्रकटन भावकाव्याच्या जवळ जातं. परंतु काही अनुभव अभंगांमधून पौराणिक कथांचे संदर्भ देत देत प्रकट होतात. अशा अनुभवांना गेयतेपेक्षा नाट्यात्मक परिमाण अधिकांशानं मिळालेलं आढळतं. हे सगळं उद्धृत करण्याचं कारण नाटक विद्यमान रूपामध्ये अवतरण्यापूर्वी विविध स्वरूपामध्ये सोलापूरकरांना परिचित होतं. माणसाचं भावजीवन व्यापून टाकण्याचं काम संतांनी त्यांच्या रचनांमधून केलं आहे, पण भावनेला हात घालणारे शब्द नाट्यात्म असावे लागतात. त्याला भावोत्कट अर्थ आणि सादरीकरण गरजेचं असतं. संगीत नाटकांच्या आरंभापूर्वी सोलापूर जिल्ह्यामध्ये संतांच्या वास्तव्यामुळे भक्तीनाट्याचा प्रसार आढळतो. अरणचे संत सावतामाळी, संत चोखोबांचे कुटुंब, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, संत कुरुमदास, बार्शीचे संत जोगा परमानंद अशी मोठी मांदियाळी सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. त्यांनी लोकजीवनामध्ये आपल्या नाट्यमय रचनांनी जीवनरंग भरले आहेत, म्हणून सोलापूरकरांना नाटक नवं आहे असं म्हणता येणार नाही. नाटकाची आवड मूळचीच आहे, त्याची वृद्धी नंतरच्या कालखंडामध्ये झाली. संत काळानंतर सोलापूरकरांच्या भक्तिरंगामध्ये बदल झाला. ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये सोलापूरकरांनी देशभक्तीचा रंग दाखवून दिला. त्यानंतरच्या टप्प्यामध्ये इथलं जीवन आणि कला विकसित होत गेली. ते विकसन पाहणं हा रंजकतेचा आणि नाट्यात्मक मूल्यदर्शनाचा भाग आहे. त्यासंबंधीचं विवेचन आपण टप्प्याटप्प्यानं करणार आहोतच.
1: शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. संशोधन, लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोलापूरच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.
3: निर्मिती सहाय्य विनायक दुदगी यांचं होतं. क्रमशः अभिवाचन आपण ऐकलं आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 9:33 झाली आहेत. श्रोते, आता सकाळी 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आप सुन रहे हैं विविध भारती बिचारा।
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून एफएम बँड 103.9 मेगाहर्ट्सवर। श्रोतेहो, सकाळचे 10 वाजले आहेत। आता ऐकूया चित्रलता हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम।

चित्रलता या कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत होतं आशा भोसले यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं नांदायला जाते या चित्रपटासाठी संगीत दिलं होतं वसंत प्रभू यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया पी सावळाराम यांचंच आणखी एक गीत लता मंगेशकर यांनी गायलेलं. वसंत प्रभू यांनी संगीत दिलेलं हे गीत कन्यादान या चित्रपटातलं.

0: यांच्या आवाजात चित्रपट होता बन्या बापू। चित्रलता हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। सकाळचे 10:11 होत आहेत। आता एक निवेदन आमच्या कार्यक्रमाचं।
1: धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग। मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकीबरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग, दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर।
0: चित्रलता या कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले यांनी गायलेलं। संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी। चित्रपट दाम करी काम।

राम कदम यांनी संगीत दिलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. हात लावीन तिथं सोनं या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी.

आशा भोसले यांच्या आवाजात गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. पडछाया या चित्रपटासाठी संगीत दत्ता डावसेकर यांनी दिलं होतं. श्रोते, आता चित्रलता या कार्यक्रमातलं शेवटचं गीत आपण ऐकूया.

हे 3 लाखाची देईन तुला कायमची पोरी दौलत हे 3 लाखाची हे देईन तुला कायमची पोरी दौलत हे 3 लाखाची गदेन तुला कायमची पोरी दौलत

श्रोतेहो, महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत राम लक्ष्मण यांचं होतं तर चित्रपट होता योज नवरा पाहिजे. श्रोतेहो, चित्रलता या कार्यक्रमात आज आपण नांदायला जाते बन्याबापू कन्यादान पडछाया दाम करी काम योज नवरा पाहिजे या चित्रपटातली गाणी ऐकली आणि याबरोबरच चित्रलता हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीने शिकवणारी आकाशवाणी।
1: अगं अक्की, काय सांगत होतीस ग तू?
2: होत ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलीत का बटाटे?
1: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली।
2: पाणी उकळून शांत प्याव।
1: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
2: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी।
1: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
2: रेडोने सांगितलं मला। बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजा तो शिकवतोय ना
1: वाक्के? रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ।
0: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी।
3: FM बँड 103.9 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। श्रोतेहो, सकाळचे 10:30 आणि 15 सेकंद झाली आहेत। आता CIET NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम।

आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. एफएम बँड 103.9 मेगाहर्ट्झवर श्रोतेहो सकाळचे 11 वाजतायत. आता मराठी गाण्यांचा आनंद घेणार आहोत, त्यापूर्वी जाहिरातींचं प्रसारण.

0: एक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साटी गल्ली सोलापूर.
2: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू. अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
3: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
2: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
3: पुणे सोलापूर हायवे मोडणीम.
2: संपर्क 87400304008.
4: काय रमा खाकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
5: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
4: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
5: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडीजवळ सोलापूर.
4: सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.
5: मोबाईल 98503388.
6: श्रोतेहो, मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला क्षमा आणि संजीवनी खळे यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं बालगीत ऐकूया. संगीत दिलं आहे किरण प्रधान यांनी.

0: क्षमा आणि संजीवनी खळे यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं बालगीत आपण ऐकलं. संगीत किरण प्रधान यांनी दिलं होतं.
1: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
2: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
1: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4. मोबाईल 95 79 790 940.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
3: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
2: अरुण नरखेडकर अंगर,
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
4: शेळी पालनातून समृद्धी, उस्मानाबादची शेळी सर्वत्र प्रसिद्ध आहे। बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा शेळी पालन एक प्रमुख उद्योग आहे। शेळी पालन उद्योग संघटित पद्धतीने केल्यास ऊस कारखानदारी स्पर्धा करू शकतो, तेव्हा संघटित व्हा, शेळी पालन उद्योग सुरू करा। शासनाच्या योजना, कर्ज पुरवठा, व्यापारी वृद्धी मधून शेळी कारखानदारी उभी करूया। संपूर्ण महाराष्ट्रात सभासद नोंदणी सेवा निःशुल्क करूया। भेटा, लिहा किंवा फोन करा। आमचा पत्ता, उस्मानाबादी शेळी मार्केटिंग सर्व्हिसेस, नवीन पोलीस मुख्यालयासमोर, धाराशिव, डॉक्टर वसंत मुंडे। मोबाईल क्रमांक 94226553।
5: श्रोते हो, मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता ऐकूया विजय मोरे यांनी संगीत दिलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत सुरेश वाडकर यांच्या आवाजात।

सुरेश वाडकर यांनी गायलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत विजय मोरे यांनी दिलं होतं. सकाळचे 11:16 झाली आहेत. कृत्रिम परंपरा आणि तंत्रज्ञानाचा संगम. आकाशवाणी आता अधिक जवळ, अधिक डिजिटल. आकाशवाणी आता सोशल मीडियावर उपलब्ध. आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.

0: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धमाल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
1: मस्त राईड, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
2: ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी, अल्पावधीतच ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र ठरलेली, संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद अवताडे सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शक व्यवहार करणारी श्रीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था, कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 73 97 87 50 73.
3: श्रोतेहू, श्रीकांत ठाकरे यांनी संगीत दिलेली सुरेश भट यांची रचना आपण ऐकूया. गायली आहे निर्मला देवी यांनी.

0: निर्मला देवी यांनी गायलेली, सुरेश भट यांची रचना आपण ऐकली. संगीत श्रीकांत ठाकरे यांनी दिलं होतं.
1: प्रवेश प्रवेश प्रवेश.
2: वसुंधरा महाविद्यालयात BA, BSc आणि MA साठी प्रवेश देणे सुरू. मराठी, हिंदी, इंग्लिश, भूगोल आणि इतिहास या विषयासहित BA अंतिम वर्ष.
1: मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि झूलॉजी या विषयासहित BSc अंतिम वर्ष.
2: पालकांना परवडेल अशी फी. मुलींसाठी हॉस्टेलची सोय. शिवाय मुला मुलींसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र.
1: वसुंधरा महाविद्यालय, जुळे सोलापूर.
2: संपर्क 96041424555.
3: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
2: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
3: मोबाईल 9172710499.
0: श्रोतेहो, मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता लावणी आपण ऐकूया. गुरु ठाकूर यांची नटरंग या चित्रपटातली, स्वर बेला शेंडे यांचा, संगीत अजय अतुल यांनी दिलं आहे.

बेला शेंडे आणि सहकाऱ्यांनी गायलेली गुरु ठाकूर यांची लावणी आपण ऐकली. चित्रपट होता नटरंग आणि संगीत अजय अतुल यांनी दिलं होतं. श्रोतेहो, याबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. सकाळचे 11:31 झाली आहेत. आता थोड्याच वेळात हिंदी गाणी.

0: पवारांकडेच मिळतात.
1: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
2: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला जगजीत सिंग आणि सहकाऱ्यांनी गायलेली हिंदी भक्तिरचना ऐकूया. संगीतही जगजीत सिंग यांचं.

0: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
1: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई।
2: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त

0: जगजीत सिंग आणि सहकाऱ्यांनी गायलेली हिंदी भक्तिरचना आपण ऐकली.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
3: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
2: मोबाईल 93-72-707-100.
3: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
2: मोबाईल 77-19-92-22-55.
0: हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून FM बँड 103.4 MHz वर. श्रोते, आज 5 जून बॉलिवूडचे ज्येष्ठ निर्माते मुकेश भट यांचा आज वाढदिवस. मुकेश भट यांनी 1986 साली विशेष फिल्म्स या नावानं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं. त्यांनी 1990 साली आपला पहिला चित्रपट जुर्म याची निर्मिती केली. यामध्ये विनोद खन्ना यांनी मुख्य भूमिका केली होती. त्यानंतर त्यांचा चित्रपट आला तो आशिकी आणि तो अतिशय लोकप्रिय ठरला. यातलंच गीत आपण ऐकूया.

0: आशिकी या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत नदीम श्रवण यांचं होतं.
1: सोलापूरमधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
2: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156. अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिकमध्ये
1: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
2: मोबाईल 9205994290.
1: वेळ सकाळी 10:30 ते 8.
2: आला महिना अधिक, पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जावयास चांदीचा दीप, विष्णू रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट, 33 आनारशांसह करू लेकीचा ही थाट.
1: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स. आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा.
3: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर.
2: व्यसनाधीनता,

0: निराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
2: प्रथम मुकेश भट यांचे अनेक चित्रपट लोकप्रिय झाले, त्यापैकीच दिल है कि मानता नहीं या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि बाबला यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकूया. संगीत दिलं आहे नदीम श्रवण यांनी.

0: नदीम श्रवणे यांनी संगीत दिलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. दिल है कि मानता नहीं या चित्रपटासाठी गायलं होतं अनुराधा पौडवाल आणि बाबला यांनी.
1: अगं बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला.
2: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 96 37 91 22 88.
3: पुणे सेवा सदन संस्था शाखा सोलापूर. प्री स्कूल एनरोलमेंट, प्ले ग्रुप, नर्सरी, एलकेजी, यूकेजी साठी तसंच पहिली ते चौथी साठी सेमी आणि मराठी माध्यमातून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
4: आपल्या मुलांच्या भविष्याचा पाया खंबीर करण्यासाठी आजच प्रवेश घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क 84 850 98 187 किंवा 93 255 44 991. लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
3: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
4: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
3: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
5: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय.
4: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथं पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात.
6: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्यासमोर, मुरारजी पेठ, सोलापूर.
4: मोबाईल 93 72 14 44 34.
3: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त विश्व योग व निसर्गोपचार केंद्र अकोलेकाटी, इथं विविध विकारांवरच्या उपचारांकरता शिबिरासाठी बुकिंग सुरू. संपर्क 94 218 760 55.
7: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
8: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
7: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
8: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
0: श्रोतेहो, निर्माते मुकेश भट्ट यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊया. आणि त्यांनीच निर्मिती केलेल्या गुलाम या चित्रपटातलं आमिर खान आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत ऐकूया. संगीत जतीन ललित यांचं.

आमिर खान आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गुलाम या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीत जतीन ललित यांचं होतं. आणि याबरोबरच हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो दुपारचे 12 वाजतायत. 12 ते 1 यावेळेत वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आणि दुपारी 1 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. सुरुवातीला वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून.

मैत्रिणींनो, कशा आहात? उन्हाचा तडाखा अजिबात ओसरत नाहीये ना? रोज आपण दिवस मोजतो आहोत आणि पावसाची आतुरतेनं वाट पाहतो आहोत. मे महिना संपला की लगेच पावसाची वाट आपण बघत असतो. साधारण 7-8 जून पासून पाऊस बरसायला लागतो आणि आपण पावसाचं स्वागत कसं करायचं, पावसाळ्याचा आनंद कसा लुटायचा, मुलांचं शाळेत जाताना पावसापासून रक्षण कसं करायला हवं, रेनकोट छत्री तयार आहेत ना, अशी तयारी करत असतो. तशातच मुलांच्या शाळेची खरेदी

यादी, अशा अनेक कामांची यादी तयार असते आपल्याकडे आणि शाळा कॉलेजमध्ये ॲडमिशनची तयारी त्यातच भर घालत असते. अर्थातच प्रत्येक घरात काही ना काही लगबग सुरू असतेच. मात्र हे झालं शहरी भागातील परिस्थितीबद्दल. ग्रामीण भागात काय? तुम्ही म्हणाल त्यांना सुद्धा ही कामं असतीलच की? अर्थात अशी कामं त्यांच्याही घरात थोड्या बहुत प्रकारनं असतातच. मात्र या सगळ्या कामांचं महत्व त्यांच्या लेखी थोडंसं कमी असतं. ते सहजच म्हणतात, वेळ असेल तेव्हा, पैशांची सोय असेल तेव्हा, जमेल तशी घेऊ ही कामं करून. पण त्यांच्या दृष्टीनं महत्वाचं काम असतं ते पेरणीची तयारी. अहो, आपण उन्हाळा जास्त आहे म्हणून कूलर एसी मध्ये आराम करत होतो तेव्हा ही मंडळी शेतं तयार करण्याच्या कामात मग्न होती. शेतात उगवलेलं घास गवत, रानटी गवत, काडी कचरा सगळं स्वच्छ करायचं, शेत नांगरून तयार करायचं. स्वच्छ शेत असेल तर उत्पन्न वाढण्यास मदत होते ना. आणि विशेष म्हणजे ही सगळी कामं करण्यासाठी कुटुंबच्या कुटुंब कार्यशील असतं. कोणती कामं झाली, कोणती कामं बाकी आहेत, एखाद्या दोस्ताच्या शेतातील कामं झाली नसतील तर मित्रमंडळी मंडळ बनवतात आणि एकोप्यानं ही कामं पूर्ण करायचा प्रयत्न करतात. त्यांना एकच डोळ्यासमोर दिसत असतं, पाऊस पडण्यापूर्वी ही कामं आटोपली पाहिजेत. या कामात घरातील महिलांचा सहभाग सुद्धा असतो हे सांगायलाच नको. मैत्रिणींनो, आपण पावसाळा सुरू होणार म्हणजे अनेक कामं करतो आणि पाऊस आला की मनमुराद आनंद उपभोगतो. मात्र ही गावातली मंडळी पाऊस आला की अधिक जोमानं कामाला लागते आणि योग्य वेळेत पेरणी करून आपल्याला योग्य वेळेत किंवा ठराविक वेळेत म्हणा आपल्याला आपल्यासाठी अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळ आपल्यापर्यंत पोहोचवते सुद्धा.

0: मैत्रिणींनो, आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन. पर्यावरणाचं रक्षण हे आपलं कर्तव्य आहे. पर्यावरण सुरक्षित नसेल तर आपली पुढची पिढी असुरक्षित होईल. हजारो वर्षांपूर्वी भारतीय ऋषीमुनींनी पर्यावरण रक्षणाची आवश्यकता ओळखून वृक्षवल्ली, पर्वत यांना देवत्व देऊन त्यांची पूजा करावी, त्यांना इजा पोहोचू नये यासाठी प्रयत्न करावेत हे सुचवलं आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पहिल्या पावसाची पूजा, वृक्ष नद्या यांची पूजा, वसंताचं आगमन झालं की गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत, अशा अनेक पद्धतींनी परंपरा जपत पर्यावरणाचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण सुद्धा वृक्षांचं संवर्धन, कचरा व्यवस्थापन, अयोग्य धुराचं व्यवस्थापन यासाठी सकारात्मक प्रयत्न करायला हवेत. मैत्रिणींनो, आता ऐकूया जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सखीने सखीशी साधलेला संवाद. निवेदन अनुप्रिता भाले, स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांचं. पर्यावरण आहे राष्ट्राची शान, जे करते आपले सुकर जीवनमान. झाडे वेली वृक्षतळी आहेत पर्यावरणाचे दागिने, फुलवतात आपले जीवन सुख आणि सौंदर्याने. पर्यावरणाला स्वच्छ बनवूया, आपले जीवन सुरक्षित करूया.
1: प्लास्टिकचा वापर टाळूया, पर्यावरणपूरक आचरणाची धुरा पेलूया.
2: आपल्या जीवनात शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारूया आणि निरोगी जीवनशैलीकडे वाटचाल करूया.
0: कचऱ्याची निर्मिती, प्लास्टिक आणि ई कचरा निर्मिती कमी केली तर आपलं आरोग्य चांगलं राहील. स्वच्छ आणि सुंदर पर्यावरण आकर्षक आणि आनंदी वातावरणाची निर्मिती करण्यास मदत करेल.
1: आनंदी वातावरणात आपण सुदृढ आनंदी जीवन अनुभवू शकू. चला सगळेजण प्रयत्न करूया, पर्यावरणाला समृद्ध बनवूया.
0: मैत्रिणींनो, परवा सहज दारासमोर उभे होते मी. मधून मधून दारासमोर शांतपणे उभं राहायला मला शिकवलं ते माझ्या दारासमोरच्या आंब्याच्या दोन झाडांनी. आमच्या कॉलनीची शान असलेली ही दोन झाडं मला नेहमीच मन शांत करायला मदत करतात. आम्ही आमच्या घरात राहायला आलो तेव्हा माणसांची संख्या कमी आणि झाडं मात्र जास्त होती. मनातलं काही व्यक्त करायचं असेल तर समोर माणूस दिसायचा नाही, मग ही मोठी झाडच माझे जवळचे मित्र. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. झाडं हळूहळू कमी झाली आहेत, कापली गेली आहेत आणि माणसं वाढली आहेत, पण तो आनंद मात्र राहिला नाही. परिस्थिती कितीही बदलली तरी वृक्षांनी त्यांचा धर्म सोडला नाही बरं का. माणसांच्या वृक्षतोडीच्या कचाट्यातून जी झाडं वाचली ती आजही सर्वांना मोठी सावली देतात, वातावरणात शांतता निर्माण करतात.

आंबेच ते योग्य ते वेळी मोहरतात आणि योग्य वेळी फळंही देतात. आता कॉलनी मोठी झाली आहे, फळं तर सर्वांनाच हवीशी वाटतात, मात्र नवीन झाडं लावण्याचा प्रयत्न सर्वांनी करायला हवा. असं आपण म्हणत असलो तरी जुने वृक्ष त्यांचा धर्म न चुकता निभावतात. योग्य त्यावेळी कॉलनीतील लोकांना फळं सुद्धा खायला मिळतात. यातून एक मात्र नक्की समजतं, कधीही साथ न सोडणारा मित्र म्हणजे वृक्ष.

0: म्हणूनच झाडे लावा, पर्यावरण वाचवा. स्वच्छ पृथ्वी, सुरक्षित भविष्य, पर्यावरण रक्षण हीच खरी सेवा. जागतिक पर्यावरण दिन हा केवळ एक दिवस नसून पृथ्वीचं संरक्षण म्हणजेच स्वतःचं रक्षण करण्यासाठी तसंच आपल्याला आणि आपल्या पुढील पिढीला सुरक्षित वातावरण उपभोगायला मिळण्यासाठी केलेला प्रयत्न. आपण पर्यावरणाचं संरक्षण करून उत्तम पर्यावरणाची संपत्ती आपल्या पुढील पिढ्यांच्या हातात सुपूर्द करायला हवी. मैत्रिणीनो, आपण अगदी सहज असं बोलत असतो की अमुक एक वस्तू आमची वडिलोपार्जित आहे. आपल्या आई वडिलांनी महत् प्रयासाने ही संपत्ती मिळवलेली आहे, सांभाळून ठेवली आहे. आता त्याचा योग्य वापर करून ती माझ्या मुलांना सुपूर्द करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. अहो, बऱ्याच वेळा तर असंही बोललं जातं की नवीन संपत्ती निर्माण करणं अशक्यच असेल तर जी संपत्ती आपल्याकडे आहे ती जपून ठेवणं हे आपलं कर्तव्यच नाही का बरं?
1: आपल्या पूर्वजांनी मोठ्या प्रयासांनी ही संपत्ती आपल्याला दिलेली आहे. आपण साधं उदाहरणच घेऊ शकतो. मोठ्या अभिमानानं दरवर्षी अनेक लोक आंब्याच्या सीझन आला की आपल्या गावी मुद्दाम भेट देतात, अतिशय गोड आंब्याचा आस्वाद घेतात, झाडावरच्या कैऱ्या उतरवून वर्षभराच्या लोणच्याची सोय करून घेतात.

अहो, पण विचार केलाय का कधी, जर आपल्या आजोबांनी ही झाडं लावलेली नसती तर आपल्याला आंब्याची झाडं बघायला तरी मिळाली असती का? आणि तीच गोष्ट त्यांनाही लागू पडते, म्हणजे आपल्या आजोबांनाही. कसं? अहो, त्यांच्या पूर्वजांनी ती झाडे लावली, वाढवली, जपली, पुढच्या पिढीसाठी सुरक्षितपणे ठेवली. त्या झाडांमुळे नुसती फळच मिळाली नाहीत, तर जमिनीची धूप थांबली, वातावरणात थंडावा आला.

या झाडांची योग्य वाढ होण्यासाठी झाडांच्या मुळाशी खत घालणं आवश्यक असतं. त्यांना छान आळं केलं तर त्या छोट्या छोट्या आळ्यांमध्ये घरातील ओला कचरा आपण सहजपणे घालून आपल्या घरातील ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावू शकतो. त्यामुळे झाडांना नैसर्गिक खत मिळतं, म्हणजेच खाऊन पिऊन सुखी जीवन आणि स्वच्छ पृथ्वी आपण अनुभवू शकतो.

0: मैत्रिणींनो, यातूनच आपण लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ही संकल्पना पुढे नेऊ शकतो.
1: या संकल्पनेतील वृक्ष निर्मितीमुळे आपल्याला निरोगी जीवनशैली स्वीकारणं शक्य होईल. शाश्वत अन्न प्रणाली सहजच आपल्याला मिळवता येईल. झाडं हीच तर अन्न निर्मितीचं मूळ आहे. ऑक्सिजन आपल्याला झाडांमुळेच मिळू शकतो, त्यामुळे निरोगी जीवनशैली नक्कीच मिळेल.
0: या सर्वांसाठी आपल्याला या लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट या संकल्पनेतील काही ठळक गोष्टींची पूर्ती मात्र नक्कीच करावी लागेल. आपल्याला अनेक गोष्टी मिळवायच्या आहेत, मग काही गोष्टी करणं हे तर आपलं कर्तव्य आहेच, नाही का? आपलं पहिलं कर्तव्य आहे ऊर्जेची आणि पाण्याची बचत.
2: हे कर्तव्य आपण अगदी सहजपणे पार पाडू शकतो. जसं की आपण जर ऊर्जेची बचत करायची ठरवलं तर काय करू शकतो? खोलीतून बाहेर पडताना पंखा किंवा लाईट किंवा टीव्ही बंद करायला विसरायचं नाही. अगदी कितीही गडबडीत असलो तरी चालता चालता फक्त एक बटन बंद करायचं आहे. तसंच शक्यतोवर सौर ऊर्जेचा वापर केला तर हे योग्यच राहील.
1: पाणी म्हणजे जीवन. पाण्याची बचत. शिळं झालं म्हणून जुनं पाणी टाकून देण्याचा अट्टहास कधीही करू नका. योग्य तेवढा पाण्याचा वापर करा आणि पुढच्या पिढीसाठी पाणी सांभाळून ठेवा.

0: हां, अजून महत्वाचं, जर आपल्या घरातील नळ अगदी थेंब थेंब जरी गळत असतील तर ते वेळीच दुरुस्त करून घ्या. आणि नळाला पाणी आल्यानंतर आपलं पाणी भरून झालं असेल तर नळाच्या तोट्या बंद करायला अजिबात विसरू नका.
1: मैत्रिणींनो, काही ठिकाणी 8 ते 10 दिवसांनी पाणी येतं तर काही ठिकाणी रोजच पाणी येतं. ज्यांच्याकडे रोज पाणी येतं त्यांनी त्याचा वापर झाल्यानंतर आपण पाणीपट्टी भरतो आहोत म्हणून हा नळाचा वापर झालाच पाहिजे, हा अट्टाहास सोडून तो नळ बंद केला पाहिजे.

प्लास्टिक वापराची बचत म्हणजे काय? तर आपण जेव्हा बाजारात जातो, काही वस्तू खरेदी करायची असते, त्यावेळी दुकानदाराला सहजच कॅरीबॅगची मागणी करतो. ती न करता अशा वेळी खरेदीसाठी बाहेर पडताना आपल्याजवळ कापडी पिशवी ठेवावी आणि त्याचा वापर करावा. पॅक फूड्सचा उपयोग कमीत कमी करूया. त्याचं कारण, पॅक फूड्सचे आलेले प्लास्टिकचे रॅपर्स जास्त कचरा निर्माण करतात.

0: अजून एक महत्वाची गोष्ट, ती म्हणजे ई कचरा निर्मितीमध्ये बचत। आता हा ई कचरा म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा कचरा। अगदी सहजच, माझा मोबाईल जुना झालाय, त्याचं स्क्रीन आता व्यवस्थित दिसत नाही किंवा त्यात फोटो नीट येत नाहीत, म्हणून आपण सहजासहजी मोबाईल बदलतो। जुना मोबाईल चांगला असला तरी, तेव्हा या गोष्टी आपण टाळायला हव्यात। शक्यतोवर मोबाईल्स अति वापरू नयेत, ते जास्त चार्ज करू नयेत, त्यामुळे विजेची बचत देखील होईल। घरात असलेला वायफाय किंवा इंटरनेट याचा वापर देखील जाणीवपूर्वक जेव्हा गरज असेल तेव्हाच करावा। अतिवापर आपण टाळायला हवा, त्यातून ऊर्जेची बचत तर होईलच, शिवाय आपण जो वेळ विनाकारण वाया घालवतो आहोत त्या वेळेची बचत देखील नक्कीच होईल। आणखीन एक महत्वाची गोष्ट, रात्रीच्या वेळी वायफाय हा बंदच ठेवावा, जेणेकरून सायबर गुन्हेगारीपासून आपण वाचू शकू। आणि बऱ्याच जणांना मोबाईल जवळ घेऊन झोपण्याची सवय असते, ही सवय आपल्या शरीरासाठी अतिशय घातक आहे। मोबाईलपासून निघणारे वेगवेगळी किरण ही आपल्या शरीराला हानिकारक आहेत, त्यामुळे झोपताना मोबाईल हा आपल्यापासून दूरच असायला हवा। आता लक्षात ठेवूयात पर्यावरण रक्षणाची पंचसूत्री।
1: चला तर मग पर्यावरण सुरक्षेची पंचसूत्री पुन्हा एकदा आठवूयात। एक, ऊर्जेची बचत।
0: दोन, पाण्याची बचत। तीन, प्लास्टिक वापराची बचत।
1: चार, कचरा निर्मितीमध्ये बचत।
0: आणि पाच, ई कचरा निर्मितीमध्ये बचत। या पाच गोष्टींसाठी अतिशय प्रयत्नपूर्वक कार्य करायला हवं।
1: चला त्यासाठी प्रयत्न करूया, आपलं जीवन आनंदी बनवूया आणि पुढील पिढीला आनंदी आणि सुरक्षित पर्यावरण सुपूर्द करूया। हीच खरी आपली सेवा।
0: मैत्रिणींनो, यावर्षी तर पर्यावरण दिन हा अधिक महिन्यात आलेला आहे। अधिक महिन्यात जितकं जास्त पवित्र काम करता येईल तेवढं पूर्ण महिनाभर करावं असं सांगितलं जातं। यावर्षी अधिक झाडं लावूया, अधिक पाण्याची बचत करूया,
1: अधिक विजेची बचत करूया,
0: प्लास्टिक वापर कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करूया आणि ई कचरा निर्मिती होऊ नये अर्थात त्यात बचत व्हावी म्हणून अधिक प्रयत्न करूया।
1: पर्यावरण संरक्षणाचे आणि संवर्धनाचे अधिक प्रयत्न करूया, अधिक सुरक्षित आणि अधिक आनंदी जीवन जगूया। धन्यवाद।

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सखीने सखीशी साधलेला संवाद आपण ऐकलात. निवेदन होतं अनुप्रिता भाले, स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांचं.

मैत्रिणींनो, पहिल्या पावसाची वाट बघत असताना मुलांना आठवण येते ती मस्त मस्त पदार्थ चाखण्याची. बाहेर पावसाला सुरुवात झाली की लहानांनाच नाही तर आपल्यासारखे मोठे सुद्धा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी उत्सुक असतात. अशावेळी संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान हवे असतात जिभेवर घोळणारे पदार्थ. तर ऐकूया एक सोपी अशी खस्तापुरीची रेसिपी. मैत्रिणीनो, खस्तापुरी बनवण्यासाठी साहित्य: कुरकुरीत तळलेल्या मोठ्या पुऱ्या. आपल्याला जेवढ्या डिश बनवायच्या आहेत तेवढ्या पुऱ्या घ्या. थोडासा उकडलेला बटाटा, त्यात बारीक कांदा चिरून छान सारण तयार करून घ्या. बारीक शेव, बारीक चिरलेला कांदा, पुदिना आणि चिंचगुळाचं दाट पाणी, थोडा रगडा मसाला, धनेपूड आणि कोथिंबीर. मैत्रिणींनो, तयार करण्यासाठी वेगळी भांडी घेत बसण्यापेक्षा सरळ सर्व करण्याच्या डिशमध्येच जरी ही खस्तापुरी बनवली तरी चालेल. चला बनवूया खस्तापुरी. एका छान खोल डिशमध्ये कुरकुरीत असलेली मोठ्या आकाराची पुरी घ्या. त्यावर उकडलेल्या बटाट्याचं सारण, त्यात थोडासा चाट मसाला, धने पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घाला. त्यावरून थोडीशी पुदिन्याची पेस्ट, चिंचगुळ्याचं दाट पाणी सुद्धा त्यावरून घाला आणि त्यानंतर त्यावरून भरपूर अशी बारीक शेव घाला. थोडीशी कोथिंबीर पेरा. हवं असेल तर चमचाभर दही आणि चिंचेची चटणी त्याच्यावर घाला. झाली तुमची खस्तापुरी तयार. लगेच द्या सर्वांना खायला. पुरी कुरकुरीत असते आणि त्यावर चिंच दही घातल्यानं चवीला एकदम मस्त आणि खुसखुशीत लागते. लहानगे तर खातीलच हा पदार्थ आवडीनं, पण ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा मऊ झाल्यामुळे हा पदार्थ खायला सोपा. मग घेऊया या खस्तापुरीचा आनंद.

परमेश्वराने स्त्रियांना अफाट एक अशी शक्ती दिलेली आहे आणि ती शक्ती म्हणजे सर्जनशीलता. या सर्जनशीलतेला अनुसरूनच मी माझ्या सर्व मैत्रिणींना ही कविता समर्पित करते. कवितेचं शीर्षक आहे विश्वकर्म्याची छाया. कोणी तुला शक्ती म्हणतो कोणी आधी माया, कोणी तुला शक्ती म्हणतो कोणी आधी माया, कोणी म्हणतो माऊली कोणी लेकरांची छाया, कोणी म्हणतो माऊली कोणी लेकरांची छाया. तुला पाहिल्यावर आठवते सीता, तुला पाहिल्यावर आठवते सीता, तसंच श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले गीता, तसंच श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले गीता. तू पूर्णा तू अन्नपूर्णा, तू पूर्णा तू अन्नपूर्णा सर्वांना तृप्त करणारी, तू पूर्णा तू अन्नपूर्णा सर्वांना तृप्त करणारी, प्रेमाने हात फिरून सगळ्यांना माया देणारी, प्रेमाने हात फिरून सर्व लेकरांना माया देणारी. तू श्रीकृष्णाची बासरी, तू श्रीकृष्णाची बासरी ममतेचं सप्तस्वर गाणारी, तू श्रीकृष्णाची बासरी ममतेचं सप्तस्वर गाणारी, श्वासाचं दान देऊन, श्वासाचं दान देऊन जीवाला जीव पण देणारी, जीवाला जीव पण देणारी. म्हणूनच तू आहेस आदिशक्ती आदि माया, आदिशक्ती आदि माया, जग निर्माण करणाऱ्या विश्वकर्म्याची छाया.

अनेक नाती अशी असतात की आपण ती निर्माण करतो आणि काही नाती ही जन्मानेच निर्माण झालेली असतात. त्यात निर्माण झालेलं एक अनोखं नातं म्हणजे मैत्रीचं नातं. माझ्या कवितेचं शीर्षक आहे अनोखं नातं. मित्रमैत्रीचं असं अनोखं नातं, मित्रमैत्रीचं असं अनोखं नातं, केव्हा कुठे अनकसं ब्रह्मकमळ उगवतं, केव्हा कुठे अनकसं ब्रह्मकमळ उगवतं. हळूहळू उमलते ब्रह्मकमळाची पाकळी, हळूहळू उमलते ब्रह्मकमळाची पाकळी, कळतही नाही मने होतात केव्हा मोकळी, कळतही नाही मने होतात केव्हा मोकळी. मैत्रीची असते क्षितिजा पलीकडे रेषा, मैत्रीची असते क्षितिजा पलीकडे रेषा, मनालाच कळते मनाची भाषा, मनालाच कळते मनाची भाषा. मैत्रीत असतो पोकळ राग, मैत्रीत असतो पोकळ राग आणि निखळ अनुराग, मैत्रीत असतो पोकळ राग आणि निखळ अनुराग. एक दुसऱ्यासाठी करत असतो त्याग, एक दुसऱ्यासाठी करत असतो त्याग. हक्काचा असतो परंतु मृदूर स्वापुगवा, हक्काचा असतो परंतु मृदूर स्वापुगवा. नसते ईर्षा तेथे नसतो हेवा दावा, नसते ईर्षा तेथे नसतो हेवा द्यावा. मैत्रीमध्ये नसतो मुळे मान आणि अपमान, मैत्रीमध्ये नसतो मुळे मान आणि अपमान. एक दुसऱ्याची मात्र वाढवीत असतो शान, एक दुसऱ्याची मात्र वाढवीत असतो शान. एकाच्या वेदनेची होतात दुसऱ्याच्या मनात आंदोलने, एकाच्या वेदनेची होतात दुसऱ्याच्या मनात आंदोलने. आनंदातही एकापेक्षा दुसऱ्यांचीच वाटा स्पंदने, आनंदातही एकापेक्षा दुसऱ्यांचीच वाटा स्पंदने. मैत्रीत मात्र कधीच नसते वजाबाकी आणि बेरीज, मैत्रीत मात्र कधीच नसते वजाबाकी आणि बेरीज. दुसरं तिसरं काहीच नसतं निखळ प्रेमाखेरी, दुसरं तिसरं काहीच नसतं नितळ प्रेमाखेरी. मैत्रीचा असतो असा आगळावेगळा धागा, मैत्रीचा असतो असा आगळावेगळा धागा. जेथे जीव जीवाला देतो जीवामध्ये जागा, जेथे जीव जीवाला देतो जीवामध्ये जागा. असं असतं नातं मैत्रीचं सात पावला पलीकडचं, असं असतं नातं मैत्रीचं सात पावला पलीकडचं. मला ते जाणवतं देवत्वाच्या अलीकडचं, मला ते जाणवतं देवत्वाच्या अलीकडचं.

सगळ्याच गोष्टीसाठी टोक गाठायला नको. थोडासा सुवर्णमध्य साधावा लागतो तरच जीवन समाधानी आणि संतुष्ट असतं. अशाच प्रकारे माझी तिसरी कविता आहे मध्य. अनुराग इतका नसावा की नाते गुरफटेल, अनुराग इतका नसावा की नाते गुरफटेल, राग इतका नसावा की नाते तुटेल, राग इतका नसावा की नाते तुटेल. कळ्या इतक्या खुडू नये की सुगंध कोमेजेल, कळ्या इतक्या खुडू नये की सुगंध कोमेजेल, काटे इतके टोचू नये की हात रक्ताळेल, काटे इतके टोचू नये की हात रक्ताळेल. किनाऱ्याजवळ इतके जाऊ नये की पाय घसरेल, किनाऱ्याजवळ इतके जाऊ नये की पाय घसरेल, काठ इतका सोडू नये की किनारा रुसेल, काठ इतका सोडू नये की किनारा रुसेल. दोन टोकाच्या मध्ये टिपावा सुवर्ण मध्य, दोन टोकांच्या मध्ये टिपावा सुवर्ण मध्य. जीवनात त्यामुळे सर्वच होईल साध्य, जीवनात त्यामुळे सर्वच होईल साध्य.

आपल्या जीवनात एकच वेळ सारखी नसते, दिवस अनेक बदलत असतात, काही दिवस दुःखाचे, काही दिवस सुखाचे, काही दिवस समाधानाचे, असं जीवनात चालूच असतं, वेळ बदलत असते, त्यावरच ही कविता. असेही दिवस, दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले आणि गेले, आम्ही स्वप्नांच्या झोक्यावर बसून इंद्रधनुष्याच्या तोरणाला हात लावून आलो. आम्ही स्वप्नांच्या झोक्यावर बसून इंद्रधनुष्याच्या तोरणाला हात लावून आलो, दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले, निसटत्या दलदलीच्या दरीत फसले आमचे पाय, निसट दलदलीच्या दरीत फसले आमचे पाय, दगडांनी आणि काट्याकुट्यांनी, दगडांनी आणि काट्याकुट्यांनी केलं आपलं काम ओरखडे उठून, केलं आपलं काम ओरखडे उठून, दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले आणि गेले, आज दिवस आहेत असे, आज दिवस आहेत असे. इंद्रधनुष्याची कमान आहे घराच्या दाराला, इंद्रधनुष्याची कमान आहे घराच्या दाराला, चांदण्यांच्या पावसाचे थेंब खिडकीतून येत आहेत घरात, चांदण्यांच्या पावसाचे थेंब खिडकीतून येत आहेत घरात, सिमेंटच्या भिंती उधळत आहेत फुले, सिमेंटच्या भिंती उधळत आहेत फुले, अन बंगल्याच्या एका कोपऱ्यात भरत

आजकाल आपलं सर्वच काम मोबाईलने होतं. मोबाईलशिवाय आपलं जीवन जसं काही अशक्यच झालेलं आहे. निमंत्रण असो, बोलणं असो, जे काही असेल, आपण इतके मोबाईलच्या अधीन झालेलं आहे. आणि असा हा मोबाईलचा जमाना. कवितेचं शीर्षक आहे मोबाईलचा जमाना. हॅलो हाय, कसं काय बरं आहे ना. हॅलो हाय, कसं काय बरं आहे ना. मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना. अमेरिकेतल्या लेकीला बाप विचारतो, अमेरिकेतल्या लेकीला बाप विचारतो, बेटा कशी आहेस तू, बेटा कशी आहेस तू. लंडन मधला मुलगा विचारतो, आई कधी येणार तू. लंडन मधला मुलगा विचारतो, आई कधी येणार तू. भारत अमेरिका इंग्लंड सारे जवळ आले ना. भारत अमेरिका इंग्लंड सारे जवळ आले ना. मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना. रुसल्या ताईला भाऊ विचारी, कशी आहेस ताई. रुसल्या ताईला भाऊ विचारी, कशी आहेस ताई. पाणवलेल्या डोळ्यांनी ताई म्हणे, तुला भेटण्याची घाई. पाणवलेल्या डोळ्यांनी ताई म्हणे, तुला भेटण्याची घाई. भावा बहिणींचे मनातले अंतर क्षणात मिटले ना. भावा बहिणींचे मनातले अंतर क्षणात मिटले ना. मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना. तुझ्याशी बोलल्याशिवाय करमत नाही मला. तुझ्याशी बोलल्याशिवाय करमत नाही मला. तुझ्या माझ्या बोलण्यासाठी मोबाईल दिला तुला. तुझ्या माझ्या बोलण्यासाठी मोबाईल दिला तुला. केव्हा कुठे आणि कसं भेटायचं तूच सांग ना. केव्हा कुठे आणि कसं भेटायचं तूच सांग ना. मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना. घरी असो, बाहेर असो अथवा प्रवासात. घरी असो, बाहेर असो अथवा प्रवासात. ऊन असो, सावली असो अथवा पावसात. ऊन असो, सावली असो अथवा पावसात. कधीही कोठेही कसेही बोलणे होतेच ना. कधीही कोठेही कसेही बोलणे होतेच ना. मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना. मोबाईलनेच होतात सारी निमंत्रणे आमंत्रणे. मोबाईलनेच होतात सारी निमंत्रणे आमंत्रणे. बोलायचे नसेल तर स्विच ऑफचे सारे बहाणे. सारेच कार्य होते आता मोबाईलनेच ना. सारेच कार्य होते आता मोबाईलनेच ना. मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना आता मोबाईलचा जमाना. हॅलो हाय, कसं काय बरं आहे ना. हॅलो हाय, कसं काय बरं आहे ना. मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना.

आजकाल आपण स्त्री पुरुष फक्त म्हणत असतो, पण ती समानता आपल्या वागण्यात अजूनही आलेली नाही काही ठिकाणी, अर्थात काही ठिकाणी आलेली आहे पण जिथे आलेली नाही तिथे त्यांच्यासाठी ही कविता। एकाच झाडाची दोन पानं, कवितेचं शीर्षक एकाच झाडाची दोन पानं। मुलगा आणि मुलगी हा भेद का हो म्हणे, मुलगा आणि मुलगी हा भेद का हो म्हणे, मुलगा काय आणि मुलगी काय घ्या तुम्ही ध्यानी, मुलगा काय आणि मुलगी काय घ्या तुम्ही ध्यानी। मुलगा जरी वंशाचा दिवा तर ती सुद्धा आहे पण ती, मुलगा जरी वंशाचा दिवा तर ती सुद्धा आहे पण ती, तो आहे संस्कार तर ती आहे संस्कृती, तो आहे संस्कार तर ती आहे संस्कृती, तो सूर आहे तर ती आहे बासरी, तो सूर आहे तर ती आहे बासरी, डोळ्यात पाणी असले तरी असते सदा हसरी, डोळ्यात पाणी असले तरी असते सदा हसरी। मुलगा आहे वारा तर ती आहे हवा, मुलगा आहे वारा तर ती आहे हवा, तो औषध आहे तर ती आहे दुवा, तो औषध आहे तर ती आहे दुवा। मुलगा आहे भाग्य तर ती विधात्री आहे, मुलगा आहे भाग्य तर ती विधात्री आहे, तो आहे विधाता तर ती जन्मदात्री आहे, तो आहे विधाता तर ती जन्मदात्री आहे, तो आहे अभिमान तर ती शान आहे, तो आहे अभिमान तर ती शान आहे, सासर आणि माहेरचा ती सन्मान आहे, सासर आणि माहेरचा ती सन्मान, तो फूल आहे तर ती आहे कळी, तो फूल आहे तर ती आहे कळी, आधार देते तुम्हाला संकटाच्या वेळी, आधार देते तुम्हाला संकटाच्या वेळी, तो आहे प्रेम तर ती आहे पूजा, तो आहे प्रेम तर ती आहे पूजा, तरी सुद्धा जगात न येण्याची तिला सजा, तरी सुद्धा जगात न येण्याची तिला सजा। तो वंशाचा दिवा हा मनाचा हुंकार, तो वंशाचा दिवा हा मनाचा हुंकार, पण ती जपून ठेवा नाही तर होईल अंधकार, पण ती जपून ठेवा नाही तर होईल अंधकार, तो शब्द असला तर ती अर्थ आहे, तो शब्द असला तर ती अर्थ आहे, दोघांची तुलना करणे हे व्यर्थ आहे, दोघांची तुलना करणे हे व्यर्थ आहे। मुलगा काय आणि मुलगी काय एकाच झाडाची दोन पानं, मुलगा काय आणि मुलगी काय एकाच झाडाची दोन पानं, समानतेने वागवा त्यांना मोठ्या मनानं, समानतेने वागवा त्यांना मोठ्या मनाने।

एखादी व्यक्ती किंवा एखादा विद्यार्थी असा असतो की सगळीकडे त्याचं प्रतिकूल अशी वातावरण किंवा प्रतिकूल परिस्थिती असते, पण त्याची जिद्द ही त्याला प्रगती करायला भाग पाडते किंवा त्यामुळे तो प्रगती करू शकतो. अशाच एका उन्हातल्या झाडाची ही गोष्ट. कवितेचं शीर्षक आहे ही गोष्ट एका झाडाची. ही गोष्ट एका झाडाची उन्हाच्या समुद्रातून उगवलेलं झाड. उन्हाच्या समुद्रातून उगवलेलं झाड. झाडाला झडझडून नाचायचंय गायचंय. झाडाला झडझडून नाचायचंय गायचं आहे. पण कुणाचे हात खुंटवू पाहताय झाडाची वाढ. पण कुणाचे हे हात खुंटवू पाहताय झाडाची वाढ. पानझडीतही झाडाला मान उंचावून उभं राहायचंय. पानझडीतही झाडाला मान उंचावून उभं राहायचंय. आभाळाची निळाई अंगावर घेऊन पक्ष्यांच्या गाण्यात न्हायचं आहे. आभाळाची निळाई अंगावर घेऊन पक्ष्यांच्या गाण्यात न्हायचं आहे. भर उन्हात हिंस्र वादळे. भर उन्हात हिंस्र वादळे झुळणाऱ्या झाडाला वेढत येतात. भर उन्हात हिंस्र वादळे झुळणाऱ्या झाडाला वेढत येतात. येतात कोणीतरी विक्राळ करवती घेऊन. येतात कोणीतरी विक्राळ करवती घेऊन. फुलांनी हसणाऱ्या झाडांचे हात साठून जातात. फुलांनी हसणाऱ्या झाडांचे हात साठून जातात. कधी कधी झाडापाशी एखादा वाटसरू येतो. कधी कधी झाडापाशी एखादा वाटसरू येतो. झाडाच्या मनातलं थुईथुई गाणं झपाटल्यासारखं गाऊन जातो. झाडाच्या मनातलं थुईथुई गाणं झपाटल्यासारखं गाऊन जातो. झाडाला जिद्द आहे. झाडाला जिद्द आहे आबाळात नांदायची. झाडाला जिद्द आहे आबाळात नांदायची. झाडाला जिद्द आहे स्वप्नांचा एक बंगला बांधायची. कधीतरी स्वप्नांचा एक बंगला बांधायची.

परमेश्वर सर्वत्र आहे त्याचा अनुभव येतो पण तो दिसत नाही, ते कसं ते पहा. तसाच तू, फुलात सुगंध असतो पण दिसत नाही कोणाला, फुलात सुगंध असतो पण दिसत नाही कोणाला, म्हणून सुगंध नाही असं कोण म्हणे, म्हणून सुगंध नाही असं कोण म्हणे. तसंच तुझही, तसंच तुझही, देहात असतो सर्वांचा पण दिसत नाही कोणाला, देहात असतो सर्वांचा पण दिसत नाही कोणाला, म्हणून म्हणून तू नाही असं कोण म्हणे. फुलाला तरी, फुलाला तरी स्वतःच्या सुगंधाची जाणीव असते का, फुलाला तरी स्वतःच्या सुगंधाची जाणीव असते का, तसेच तुझेही, तसेच तुझेही.

निसर्ग, झाड, पाऊस हे सगळं एकमेकांशी संबंधितच आहे. झाड डोलायला लागलं, पाऊस पडायला लागला की झाड डोलायला लागतं, विजा चमकतात, त्याचंच हे वर्णन. अशी ही निसर्गरम्य कविता. डोल डोल डोलले झाड माझे बोलले, डोल डोल डोलले झाड माझे बोलले, चोहोकडून आला गार वारा त्याने आणला सुगंध सारा, चोहोकडून आला गार वारा त्याने आणला सुगंध सारा. लखन नाचली वेज राणी, लखकन नाचली वीज राणी, ती तर गाते जीवन गाणी, ती तर गाते जीवन गाणी. गडगडाट करून हसले मेघ, गडगडाट करून हसले मेघ, त्यांनी ओढली फुलांची रेघ, त्यांनी ओढली फुलांची रेघ. आकाशाने घातली मातीला साथ, आकाशाने घातली मातीला साथ, हिरव्या आवाजात माती देते प्रतिसाद, हिरव्या आवाजात माती देते प्रतिसाद. प्रतिसादाने हसले आकाश, प्रतिसादाने हसले आकाश, फुलाफळांचे दागिने घातले सावकाश, फुलाफळांचे दागिने घातले सावकाश. दागिने घालून धरती झाली पुलकित, दागिने घालून धरती झाली पुलकित, तिने केले सर्वांना आनंदित, तिने केले सर्वांना आनंदित.

निसर्गाला कोणीही रोखू शकत नाही. फुलांचा सुगंध येतोय, फुल फुलतंय, वारा वाहतोय, आपण कोणालाही रोखू शकत नाही. त्याचप्रमाणे मनातल्या भावना, कोणाच्या मनात केव्हा कोणत्या भावना येतील त्या भावना पण आपण रोखू शकत नाही. त्यावरची ही कविता अशक्य. आपणच या मातीला असा जीव लावला, आपणच या मातीला असा जीव लावला, त्यातून उगवलं झाड, त्यातून उगवलं झाड, झाडाला आली फुलं, झाडाला आली फुलं, फुलं दरवळली, फुलं दरवळली, फुलांच्या सुगंधाला नाही म्हणणं, फुलांच्या सुगंधाला नाही म्हणणं तुला आणि मलाही शक्य आहे का? तुला आणि

की आपण नेहमी चांगलं काम करावं यावरची आधारित ही कविता. कोणी आग लावलेली असेल तर त्या ठिकाणी आपण ती विझवतो, या ठिकाणी ही कवयित्री म्हणते, तडकलेल्या मातीवर मीच फुलवली होती बाग, तडकलेल्या मातीवर मीच फुलवली होती बाग, तिला कोणी लावले आग हे मला माहीत नाही, तिला कोणी लावले आग हे मला माहीत नाही. मी एवढंच सांगू शकेन, मी एवढंच सांगू शकेन, आग लावणारे हात माझे नव्हते, आग लावणारे हात माझे नव्हते, आग विझवणारे अश्रू मात्र माझे होते, आग विझवणारे अश्रू मात्र माझे होते.

दिव्यलता गुजराती यांच्या काही कविता आपण ऐकल्यात. मैत्रिणींनो, आत्ताच आपण पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न कसे करावेत याबद्दलचा आपल्या सख्यांनी साधलेला संवाद आपण ऐकला. प्रत्येक जण आपल्या परीनं हा प्रयत्न तर करणार आहोतच. स्त्री नेहमी निसर्ग, कला आणि उपलब्ध असलेल्या गोष्टी यांचा दैनंदिन जीवनात सहज संगम घडवून आणत असते. घरातील कामं करण्याची पद्धत प्रत्येकीची वेगळी असते. अगदी स्वयंपाकघरातील लागणाऱ्या वस्तू ठेवणं, घरातील अंगणातील कचऱ्याचं व्यवस्थापन करणं याबद्दल ती जागरूक असते. स्त्री ग्रामीण कुटुंबातील असो की शहरी कुटुंबातील, जगण्यातला संघर्ष प्रत्येकीच्या वाटेला येतच असतो. रोजची कामं करताना त्यांच्यातील कलेचा उपयोग करण्याच्या पद्धती बघितल्या तर मात्र कुतूहल वाटतं. छोटंसं उदाहरण घेता येईल. घरात आणलेल्या अनेक वस्तूंचे पॅकिंग रॅपर्स, बॉटल्स, आईस्क्रीमचे चमचे यांचा उपयोग करून आपल्या मैत्रिणी अनेक कलाकृतींची निर्मिती करतात, आकर्षक वस्तू बनवतात आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करतात. तर ग्रामीण महिला घरातील गोठ्यामध्ये असलेल्या गाईच्या शेणापासून त्यांच्या भिंती आकर्षक रीतीनं सारवून घेऊन त्या वाळल्यानंतर खडूनं त्यावर सुंदर चित्र रंगवतात, स्वतःची घरं आकर्षक बनवण्यासाठी प्रयत्न करतात आणि छोट्या कलानिर्मितीचा आनंदसुद्धा घेतात.

कन्यादान चित्रपटातील हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातील पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत वसंत प्रभू यांचं होतं.

परायकर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचा निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

सुबह से खेला करती है शाम, हवाओं पे लिख दो।

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर. महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा करणार लोकार्पण आणि पायाभरणी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचे हरिहरन अंश करुणन आणि एम आर अर्जुन या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा फटका केवळ भारतालाच नव्हे जगातल्या इतर अनेक देशांना बसला आहे. त्या मानाने भारताची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभारली असल्याने या संकटाला समर्थपणे तोंड देत आहे असं ते म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
2: ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड है. जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए बल्कि पूर्व के इस प्रकार के जो

0: शॉक्स हमारे सामने आए हैं। दोनों दृष्टि से हम लोग आज काफी बेहतर स्थिति में हैं। ऑयल के प्राइसेस बढ़े हैं तो वो सब जगह पे बढ़ रहे हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज्यादा लंबे समय तक नहीं रहे, काफी अनिश्चितता है तो उसके बाद में हमारे को मालूम चलेगा। लेकिन जो हमारी अर्थव्यवस्था की स्थिति है वो काफी सुदृढ़ है, हमारे बैंक सक्षम है, कुल मिलाकर के हम काफी बहुत अच्छी स्थिति में है।
1: देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं। बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं। अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली, त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत। याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे।
2: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत। सूरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्याने जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमात वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या पॅकेजचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे। या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल। या दौऱ्यामध्ये प्रधानमंत्री मोदी सूरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्राशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करतील। संध्याकाळी ते दमणला भेट देणार आहेत। तिथे आरोग्यसेवा आणि विमान वाहतूक क्षेत्रातील महत्वाच्या सुविधांसह सुमारे 2,970 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करणार आहेत। तसंच नमो विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं आणि आधुनिक रुग्णालयाचं मोदी उद्घाटन करणार आहेत। आयकॉनिक ब्रिज, दमण कन्व्हेन्शन सेंटर आणि निफ्ट कॅम्पस यासारख्या अनेक महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची पायाभरणीही प्रधानमंत्री मोदी करणार आहेत। तसंच लक्षद्वीपसाठी 885 कोटी रुपये किमतीच्या बंदर प्रकल्पांचीही पायाभरणी ते करणार आहेत। नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं येत्या 23 तारखेला होणाऱ्या दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात 65 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार प्रदान करतील। गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या नागरी सन्मान सोहळ्यात 66 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले होते। यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकूण 131 पद्म पुरस्कार प्रदान करायला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती। हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जाहीर केले जातात। कला, समाजकार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना हे पुरस्कार दिले जातात। सीबीएसईच्या निकालानंतरच्या तक्रार निवारण प्रक्रियेच्या माध्यमातून इयत्ता 12वीच्या 70,000 जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत। यात गुणपडताळणीसाठी 7,314 अर्ज तर पुनर्मूल्यांकनासाठी 63,000 जास्त अर्जांचा समावेश आहे। 13 मे रोजी इयत्ता 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी मिळालेल्या गुणांबाबत असमाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली होती। तसंच ऑनस्क्रीन मार्किंग प्रणाली अंतर्गत मूल्यांकनाच्या अचूकतेविषयीही प्रश्न उपस्थित केला होता। उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळलेल्या त्रुटींच्या पडताळणीसाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी सीबीएसईने ऑनलाईन पोर्टल सुरू केलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आज जागतिक पर्यावरण दिन। निसर्गाचं महत्व समजून घेणं आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे। गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। आजच्या पर्यावरण दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित

करण्यात आले आहेत. मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाकडून बोरिवलीतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लोथॉन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मा के नाम या संकल्पनेअंतर्गत यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात भारताच्या हरिहरन अंश करुणन आणि एम आर अर्जुन या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत त्यांच्यापेक्षा वरचढ असलेली मलेशियन जोडी आरोन ताई आणि कांग खाई झिंग यांनी काल त्यांना चकित केलं. हरिहरन आणि अर्जुनने 16-21, 21-15, 21-19 असा विजय मिळवला. या स्पर्धेत बाकी भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे. इराणबरोबर वाटाघाटी सुरू असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत तेहरानला अण्वस्त्र निर्मितीपासून कायमस्वरूपी रोखण्याचं आपलं उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. भविष्यात कोणत्याही करारानुसार इराणला अण्वस्त्र मिळवण्याची परवानगी कधीही दिली जाणार नाही असंही ते म्हणाले. ओमानने मस्कत जवळच्या आपल्या एका महत्वाच्या तेल निर्यात केंद्रावर झालेल्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाची निर्यात थांबवली आहे. मीना अल फहल या निर्यातीसाठीच्या मुख्य केंद्राजवळ हा स्फोट झाला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर. महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा करणार लोकार्पण आणि पायाभरणी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचे हरिहरन अंश करुणन आणि एम आर अर्जुन या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो थोड्याच वेळात
1: शिवाजीनगर जिल्हा वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: छत्रपती संभाजीनगरला लवकरच 40 MLD पर्यंत पाणी मिळण्याची अपेक्षा. विधान परिषद निवडणुकीत औरंगाबाद जालना मतदारसंघात सुहास शिरसाठ आणि गणेश लोखंडे यांच्यात लढत. आणि खते आणि बियाण्यांची साठेबाजी, लिंकिंग किंवा वाढीव दराने विक्रीसारखे गैरप्रकार आढळल्यास कारवाईचा विभागीय आयुक्तांचा इशारा.
2: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
1: छत्रपती संभाजीनगरला जूनच्या पहिल्या आठवड्यात 40 MLD पर्यंत पाणी मिळेल असं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी सांगितलं आहे. त्या छत्रपती संभाजीनगर इथं प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. नव्या 2740 कोटी रुपयांच्या पाणी योजनेतून शहराला वाढीव पाणी देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रयत्न सुरू आहेत असंही त्यांनी सांगितलं. वाढीव पाणी पुरवठा करण्यासाठी मुख्य जलवाहिनीची चाचणी घेण्यात आली असं त्या म्हणाल्या. दरम्यान शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेत पाण्याचा गढूळपणा निचांकी पातळीवर आणण्यात यंत्रणेला यश आल्याचंही पलांडे यांनी सांगितलं. सुरुवातीला पाण्याचा गढूळपणा 200 NTU पेक्षा अधिक होता. आता हा गढूळपणा 15 NTU पेक्षा कमी करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहराला 12 जून पर्यंत वाढीव पाणी पुरवठा करण्याच्या अनुषंगानं विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी नक्षत्रवाडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. शहराला नियोजित वेळेत पाणी पुरवठा सुरू होण्यासाठी उर्वरित आवश्यक कामं जलद गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. विधान परिषदेच्या निवडणुकीत औरंगाबाद जालना मतदारसंघातून महायुतीकडून भाजपचे सुहास शिरसाठ आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गणेश लोखंडे यांच्यात थेट लढत होणार आहे. या दोघांसह इसाक सांडू खान हे तिसरे अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर यांनी माघार घेतली. महाविकास आघाडीच्या देवयानी डोणगावकर यांच्यासह आणखी एका अपक्ष उमेदवारानं आपला अर्ज मागे घेतला. दरम्यान अर्ज मागे येऊन पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कृष्णा डोणगावकर आणि देवयानी डोणगावकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा वीज खर्च कमी करण्यासाठी आता बहुतांश कार्यालयं आणि मोठे प्रकल्प सौर ऊर्जेवर आणले जाणार आहेत. राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्या सूचनेनुसार मनपा प्रशासनानं किमान 30 MW क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू केलं आहे. मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी ही माहिती दिली. मुख्य कार्यालयापासून ते थेट कचरा प्रक्रिया आणि पाणीपुरवठा प्रकल्पांचा यात समावेश

0: खते आणि बियाण्यांची साठेबाजी लिंकिंग किंवा वाढीव दरानं विक्रीसारखे गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाईचा इशारा छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिला आहे. अल्निनोच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. यंदा खरीप हंगामादरम्यान प्रतिकूल परिणामांची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी योग्य उपाययोजना कराव्यात असं आयुक्तांनी सूचित केलं. संभाव्य आव्हानांना तोंड देण्यासाठी कृषी विभाग सज्ज असून शेतकऱ्यांनीही योग्य नियोजनाचा अवलंब करावा असं आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी केलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे 2026 ग्रंथ पुरस्कार जाहीर झाले. नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार नांदेडचे डॉ अनुराग श्रीकांत लभेकर यांच्या पुस्तके साद आणि दाद या पुस्तकाला जाहीर झाला आहे. तर प्राचार्य मभी चिटणीस वाङ्मय पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथले डॉ शिव कदम यांच्या चित्रपटाचे शास्त्र संहिता ते समीक्षा या ग्रंथाला जाहीर झाला. रोख रकमेच्या स्वरूपातले हे पुरस्कार येत्या 21 जून रोजी प्रदान केले जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी गोवंश तस्करी करणाऱ्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई केली. या कारवाई दरम्यान मुख्य सूत्रधार जुबेर शफीक कुरेशी याच्यासह 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी 131 गोवंशांची सुटका केली. अन्न आणि औषध प्रशासनानं छत्रपती संभाजीनगर इथं एका शीतपेयाचा मोठा साठा जप्त केला. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या नावानं हे पेय विक्रीसाठी आणलं जाणार होतं. या कारवाईत करोडी परिसरातल्या एका खासगी गोदामातून प्रत्येकी 400 मिलीलिटरच्या 36,468 बाटल्या जप्त करण्यात आल्या. बाजार भावानुसार या पेयाची किंमत सुमारे 20,78,000 रुपये इतकी आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या सावरकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. प्रसिद्ध गायक प्रमोद सरकटे निर्मित स्वरराज वंदे मातरम हा सांगीतिक अभिवादनपर कार्यक्रमही पार पडला. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्ह्यात त्यांना अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मुख्यालयात दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. महापौर समीर राजूरकर आयुक्त अमोल येडगे यांच्यासह अनेक अधिकारी तसंच पदाधिकाऱ्यांनीही शपथ घेत दहशतवादमुक्त आणि शांततामय समाज निर्मितीचा संकल्प केला.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: कि कहीं कोई मैसेज तो नहीं है या फिर खिड़की खोलकर शुद्ध हवा लेते हैं या फिर अपने गमले में लगे पौधों से बतियाते हैं या फिर सोचते हैं कि हम भी जरा थोड़ी क्यारी में पौधों की संख्या बढ़ा दें. चलिए ये सवाल खुद से पूछिए और अब सुनिए सेहरा फिल्म का ये गाना. किस लिए ये गाना बजाया, कौन सा शब्द है ये भारत में जरा ढूंढिए और बताइए हमें विविध भारती के फेसबुक पेज पर जाकर. संगीतकार का नाम जरा बताइए, कौन है संगीतकार?

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. विधान परिषद निवडणुकीत माघार घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं निधन. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा फटका केवळ भारतालाच नव्हे जगातल्या इतर अनेक देशांना बसला आहे. त्या मानाने भारताची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभारली असल्याने या संकटाला समर्थपणे तोंड देत आहे असं ते म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
2: ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड है. जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए बल्कि पूर्व के इस प्रकार के जो शॉक्स हमारे सामने आए हैं दोनों दृष्टि से हम लोग आज काफी बेहतर स्थिति में हैं. ऑयल के प्राइसेस बढ़े हैं तो वो सब जगह पे बढ़ रहे हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज्यादा लंबे समय तक नहीं रहे. काफी अनिश्चितता है तो उसके बाद में हमारे को मालूम चलेगा, लेकिन जो हमारी अर्थव्यवस्था की स्थिति है वो काफी सुदृढ़ है, हमारे बैंक सक्षम है, कुल मिलाकर के हम काफी बहुत अच्छी स्थिति में हैं.
1: देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपाय

0: ची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्याने जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल. या दौऱ्यामध्ये प्रधानमंत्री मोदी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करतील. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं येत्या 23 तारखेला होणाऱ्या दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात 65 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार प्रदान करतील. गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या नागरी सन्मान सोहळ्यात 66 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीत अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काल उशिरापर्यंत झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर भाजपचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तनपुरे यांच्याविरोधात रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज त्यांच्या सूचकानं मागे घेतला. हे कळताच पानसरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आपण माघार घेतली नसल्याचं सांगितलं आणि माघारी संदर्भात आक्षेप अर्ज दिला, त्यामुळे बराच वेळ पेच निर्माण झाला होता. अखेर आमदार संग्राम जगताप यांनी पानसरे यांची समजूत काढल्यावर उशिरा त्यांनी आक्षेप अर्ज माघारी घेतला. दरम्यान विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेणारे काँग्रेसचे यवतमाळमधले उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेसनं पक्षातून हकालपट्टी केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज कर्नाटकातून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला. बंगळुरू इथं विधानसभा सचिव एम के विशालाक्षी यांच्याकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री डी के शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थित होते. खरगे हे राज्यसभेतले विरोधी पक्षनेते असून येत्या 25 तारखेला त्यांचा कार्यकाळ संपत आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज जागतिक पर्यावरण दिन. निसर्गाचं महत्व समजून घेणं आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संदेश देत निसर्गाशी नाळ जोडून स्वच्छ हवा आणि सुरक्षित भविष्य घडवण्याचा संकल्प अधोरेखित केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पर्यावरण संरक्षण ही केवळ आजची गरज नसून भविष्यासाठी अत्यावश्यक जबाबदारी असल्याचं सांगत हरित आणि शाश्वत भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण करण्यात आलं. मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाने बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लोथॉन या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मा के नाम या संकल्पनेअंतर्गत यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. मुंबईतल्या आरे परिसरात 80 एकर जागेत सुमारे 5 लाख वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. सांगलीमध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने कृष्णा नदी सरकारी घाट आणि नदीपात्र स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी इथं नरेंद्र डोंगर परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली तसंच डोंगरावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वतीनं राज्यातल्या सर्व एसटी स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतल्या परळ बसस्थानकात परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. बसस्थानक आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस, चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्यात येणार आहे. अपुऱ्या

पाण्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पाणी पुरवठा विभागानं जिल्ह्यातल्या 39 गावांसह 127 पाड्यांमध्ये 40 टँकर तैनात केले आहेत. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड आणि शहापूर तालुक्यातल्या 58,443 नागरिकांना अखंडित पाणी पुरवठा करण्यासाठी या विभागानं ठोस नियोजन केलं आहे. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. 1972 ते प्रथम अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर 6 वेळा त्यांनी भोर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. सुमारे 14 वर्ष त्यांनी राज्य मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली. अनेक सहकारी संस्थांची उभारणी त्यांनी केली. अनेक वर्ष ते भूविकास बँकेचे तसंच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थोपटे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. विधान परिषद निवडणुकीत माघार घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

शाहरुख खान आणि महिरा खान यांनी अभिनय केलेल्या रईस या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत आता आपण ऐकलं. सुखविंदर सिंग, भूमी त्रिवेदी आणि करसन सगाठिया यांच्या आवाजात या गाण्याला संगीतबद्ध केलं होतं राम संपत यांनी. हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आनंद ऐकूयात ज्युबिन नौटियाल यांच्या स्वरात मिशन मंजू या चित्रपटातलं गीत.

0: मिशन मंजू या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकलं. आता ऐकूयात आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन.
1: धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकीबरोबर ठेका धरायला लावणारी लावणी. लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर.
0: एफएम 103.4 मेगाहर्ट्झ वर तसेच न्यूज ऑन AIR यांच्या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवरती आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. आणि आता हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात.

धुरंधर या चित्रपटासाठी सतींदर सरताज आणि जैस्मिन सैनलसी यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकलं. बॉर्डर टू या चित्रपटातलं गीत आपण ऐकूयात. दिलजीत, सचेत, टंडन आणि कौशर मुनीर यांचं हे गीत आहे. ऐकूयात बॉर्डर टू या चित्रपटातलं.

0: ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग। मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग, दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर।
1: हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। कार्यक्रमात यानंतर ऐकूयात यारी या टू या चित्रपटासाठी अरिजित सिंग यांनी गायलेलं मनानं भरद्वाज यांचं गीत।

या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सायंकाळचे 5:30 होतात. आता युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युववाणी आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडता कार्यक्रम युववाणी मी उत्कर्षा आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रमैत्रिणींनो, आज आहे 5 जून अर्थात जागतिक पर्यावरण दिवस. 1973 पासून हा दिवस अधिकृतपणे साजरा करण्यास सुरुवात झाली. लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि पृथ्वीचं संरक्षण करण्यासाठी प्रेरित करणं हा जागतिक पर्यावरण दिनाचा मुख्य उद्देश.

0: जून महिना चालू झाला, अर्ध वर्ष संपलं, पण आता काहीच दिवसात सोसाट्याचा वारा घेऊन पाऊस पडणार. आपल्यापैकी बऱ्याच जणांचा आवडता ऋतू पावसाळा चालू होणार. जिकडे तिकडे आपल्याला हिरवगार दिसायला लागणार. यावर्षी मे महिन्यात उन्हाळ्यामुळे जो काही त्रास झाला तो फायनली थांबणार. मे महिन्यात तर उष्णतेने अगदी उच्चांक गाठला होता. महाराष्ट्रातली काही गावं तर जगातल्या सर्वाधिक उष्ण शहर या यादीमध्ये सुद्धा आपण वाचली. बऱ्याच ठिकाणी झाडांची होत असलेली कत्तल पाहून आपल्या सर्वांना खूप वाईट वाटलं. पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमती पाहून तर आपल्यातल्या बऱ्याच मित्रमैत्रिणींनी जवळच्या जवळ सायकल चालवण्याचा पर्याय नक्की विचारात घेतला असेल, हो ना? ह्या वर्षी खरं तर दरवर्षीचाच प्रचंड भयानक उन्हाळा आपल्याला आपण किती पर्यावरणाचा ऱ्हास करतो हे जाणवून देत असतो. पण आपली नेहमीची सवय, मागचे पाढे 55, म्हणजे कळत असूनही आपण पर्यावरण संवर्धनासाठी नेमकी काही ठोस पावलं उचलत नाही. तरीही आपल्यातले काही जण अशी असतात ज्यांना निसर्गाबद्दल समाजाबद्दल एक ओढ असते. अशी लोक जे ठरलेल्या प्रवाहाविरुद्ध जाण्याचं धाडस दाखवतात आणि त्यांचं रोजचं साधस पण महान काम पाहून आपल्याला आश्चर्यचकित व्हायला होतं. या अशा काही लोकांचं काम आपल्याला समाजाबद्दल निसर्गाबद्दल आयुष्याबद्दल नवीन विचार करायला भाग पाडतं. समाजासाठी पर्यावरणासाठी देशासाठी काहीतरी खारीचा वाटा का होईना, पण आपणही कार्य करूयात म्हणून प्रेरित करतं. आज आपण आपल्यातल्या अशाच एका पर्यावरणवादी युवा मैत्रिणीला भेटणार आहोत, तिच्याशी गप्पा मारणार आहोत. आपल्या मैत्रिणीचं नाव आहे प्रणाली चिकटे. प्रणाली ही एक ध्येय प्रेरित सायकलिस्ट आहे आणि सायकल चाक या संस्थेची फाउंडर डायरेक्टर सुद्धा आहे. एका शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या प्रणालीने स्वतःला पडलेल्या काही प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी सायकलने संपूर्ण भारतभर प्रवास करण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत तिने 30,000 किलोमीटर पल्ला सायकलवरून गाठलाय. संपूर्ण महाराष्ट्र आणि 17 राज्यांमधून प्रवास केलाय. सायकलिंग करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचे आणि स्त्रीवादी चळवळीचे विविध दृष्टिकोन लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. एक मजबूत सायकलिंग नेटवर्क तयार केलंय. तर तिच्या ह्या आगळ्या वेगळ्या आणि प्रेरक प्रवासाबद्दल तिच्याच कडून जाणून घेऊयात दूरध्वनीवरून साधलेल्या संवादातून. हॅलो प्रणाली, कशी आहेस?
1: मी मजेत.
0: युवावाणीच्या कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत.
1: थँक्यू सो मच.
0: प्रणाली, तू एक इको ट्रॅव्हलर आहेस. इको ट्रॅव्हल म्हणजे पर्यावरणाची काळजी घेत जबाबदारीने प्रवास करणं. तर तुला लहानपणापासूनच फिरण्याची आवड होती का, की एखादा प्रसंग तुला वाटलं की तू प्रवास करावास आणि तोही सायकलने?
1: खरं तर मला लहानपणापासून सायकल चालवायची आवड होती. म्हणजे घरी जशी आपल्याकडे पूर्वी दंड्याची सायकल असायची, अशा रेंजर सायकल असायची, तर गावातल्या गावात मी चालवायची. माझी शाळा गावातच होती त्यामुळे एवढं काही मला सायकलने बाहेर शिक्षणाला किंवा कुठे जाण्याची अशी गरज नव्हती. पण मी माझं पुढचं 10वी नंतरचं शिक्षण घेण्यासाठी मी शहरात गेले, चंद्रपूरथे. माझा जिल्हा यवतमाळ येतो पण मी चंद्रपूरला तिकडे शिकायला गेले आणि तिकडे माझ्याकडे दुसरा ऑप्शन काही नव्हता सायकल ट्युशनला जाणं किंवा कॉलेज पूर्ण करणं.

0: त्यातून सायकलची एक हॅबिट होत गेली. आणि दुसरं मध्यंतरीच्या काळात जेव्हा कोविड आलेला, तो कोविडच्या काळात मी माझं शिक्षण पूर्ण करत असताना मी न्यूज पेपर वाटायची शहराच्या ठिकाणी. मला अशी हळूहळू आवड निर्माण झाली सायकल सोबत. आणि नंतर मला असं वाटलं की सायकलच एक छान सोपी होऊ शकते माझा प्रवास करण्यासाठी. त्यामुळे मी सायकल निवडली आणि पुढे जो मी कोविड काळात सायकलने प्रवास केलेला आहे, पूर्ण सायकलवर केलाय.
1: तू एवढा प्रवास करतेस, मग प्रत्येक प्रवास कसा प्लॅन करतेस ग? आणि प्रवास करताना एक मुलगी म्हणून काही वेगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागतं का तुला?
0: सायकलने फिरत असताना मी एवढं प्लॅनिंग नाही करत. मी जेव्हा आत्ता म्हणाली की कोविडच्या काळात मी सायकलने प्रवास सुरू केला, तो एक माझा सिच्युएशनल प्रवास होता. त्या काळात मी फार अस्वस्थ झाली होती. आपल्याला माहिती की जग पूर्ण थांबलेलं होतं आणि अशा आता आपल्या कॉलेज पण बंद झालेलं होतं. आणि मी फ्युचर विषयी विचार करत होती काय पुढे करायचं. आणि असे बरेच मनामध्ये प्रश्न आले, हे काय होतंय, कशासाठी होतंय. आणि मग मला असं वाटलं की निघावं बाहेर, बघावं काय चाललंय एकंदरीत. आणि मी येते शेतकरी कुटुंबामधून आणि शेतीचे प्रश्न मी जवळून पाहिले, त्या पर्यावरणाचे बदल, त्याचा परिणाम कसा होतोय हे जाणून घ्यायचं होतं. सो असंच माझी जर्नी काही प्लॅन नव्हती, फक्त सायकल घेतली आणि निघाली. लोक मला प्रवासामध्ये मदत करायची, खायला राहायला. आणि अडचणी नक्कीच आल्या. आपली सोसायटी ऍज अ वुमन म्हणून महिलांना इतकं रस्त्यावर प्रवास करताना कधी बघत नाही ना. मी त्यातल्या त्यात मुलगी आणि एका पोरीने असं बाहेर फिरू नये किंवा कशासाठी वगैरे, त्या गोष्टी लोकांना पटवून देणं किंवा मला फिरावंसं वाटतंय किंवा मला जाणून घ्यावंसं वाटतंय. आणि सायकल हे अफोर्डेबल मीडियम होतं माझ्याकडे, नाही का, मी ज्या परिस्थितीत येते. आणि लोकांशी कनेक्शन बनवण्याचं पण होतं. सो अशा इतर बऱ्याच अडचणी आल्या, वेदर वाईज असतील, पण त्या होत गेल्या मॅनेज. प्रवासामध्ये बरेच लोक मदत करत गेले.
1: म्हणजे तुझा हा प्रवास तुला अनुभव तर देऊनच जातो, पण काही भन्नाट किस्से पण झाले असतील ना या प्रवासामध्ये?
0: हा नक्कीच. म्हणजे ऍक्च्युली प्रवास अनप्लॅन्ड असल्यामुळे खूप गोष्टी अशा अनप्लॅन्डच व्हायच्या. वेगवेगळे अनोळखी लोक रस्त्यात भेटणं प्रवासामध्ये. मध्यंतरीच्या काळात मी महाराष्ट्रातच प्रवास करायचे तेव्हा मला बिबट्या दिसला 10 फुटावरनं.
1: बापरे.
0: मी महाराष्ट्र फिरल्यानंतर मी लडाख पर्यंत गेलेली. लडाखच्या प्रवासामध्ये मला तिकडे लँडस्लायडिंग झालेली, तर बर्फाच्या याच्यामध्ये फसलेली होती. आता मी साऊथ इंडियाचा सायकलवर 3 महिन्याचा प्रवास करून आला, तर अशा काळामध्ये मी पहिल्यांदाच अपोजिट विंड फेस केलेली. सो असे काही चॅलेंजेस आणि भन्नाट, म्हणजे हे माझ्यासाठी भन्नाटच आहे, एक वेगळ्या पद्धतीचं ऍडव्हेंचर. आणि नदीच्या काठावरती टेंट टाकून राहणं किंवा तिथे जाऊन लोक शेतामध्ये राहतात त्यांच्याकडे जाणं, असं इतरांना सांगणं की मी असा असा प्रवास करतोय, आणि त्यांच्या घरी बाजूला असा टेंट टाकून थांबले आणि त्यांनी प्रश्न विचारून मग असं बरंच जेवायला दिलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना छान आपुलकी दिली, तर असे बरेच प्रसंग आहेत.
1: म्हणजे तुझा प्रवास नेहमीच ऍडव्हेंचरस होताच, आणि आम्हाला ऐकायलाही तो ऍडव्हेंचरस खरंच वाटतोय. आणि तू नेहमीच काहीतरी संदेश घेऊन प्रवास करत असते.
0: हा नक्कीच. म्हणजे माझ्या प्रवासात मी खूप मिनिमल गोष्टींमध्ये प्रवास केलाय. कारण मी सुरुवातीला जेव्हा निघाली होती, मजेशीर गोष्ट म्हणजे मी खूप काही पुस्तकं असे बरंच सामान घेऊन निघाली होती जेव्हा माझा पहिला महाराष्ट्राचा प्रवास झाला होता. नंतर काही डिस्ट्रिक्ट फिरल्यानंतर मला लक्षात आलं की एवढी गरज पडत नाहीये यार. आपण लोकांसोबत जातोय आणि थांबतोय, रोज 2 कपड्यांमध्ये होऊन जातोय, किंवा खूप अशा इतर गोष्टींची गरज पडत नाही. इव्हन मला पुस्तकं वाचायची पण त्या काळामध्ये इतकी उत्सुकता नाही वाटली, कारण लोकांसोबत बोलताना नवीन गोष्टी शिकायला खूप भेटत होत्या. गरजा मी खूप कमी केल्या, सगळं सोडून दिलं. आणि ऑलमोस्ट मी भारतभरातल्या आतापर्यंत 17 ते 18 राज्यातनं प्रवास केलाय, तर 3 ते 4 स्टेटमध्ये प्रवास केलाय. आणि माझ्यासोबत सायकलचं रिपेअरचं सामान असतं जे मी स्वतः रिपेअर करते.
1: अरे वा.
0: आणि आपली बॉटल्स जे मोजकं, बाकी मी तर प्लास्टिकचं किंवा इतर कुठल्याही गोष्टी घेऊन खात नाही, त्यामुळे माझा मिनिमल प्रवास.
1: म्हणजे खऱ्या अर्थाने इको ट्रॅव्हलर आहेस तू
0: म्हणता येईल. ते मी प्रयत्न करत आहे की इको फ्रेंडली आपली लाईफस्टाईल कशी करता येतील, आणि मी स्वतः प्रॅक्टिस करत आहे.
1: तू सायकलचा ह्या संस्थेची फाउंडर डायरेक्टर आहेस, तर ही संस्था कसं काम करते आणि आम्ही सर्वजण ह्या संस्थेशी कसे जोडल्या जाऊ शकतो?
0: हा नक्कीच. सो मी हा सगळा संपूर्ण प्रवास केल्यानंतर मला प्रत्येक वेळी रिअलायझेशन व्हायचं, मी वेगवेगळे प्रॉब्लेम्स बघितले, पर्यावरणाविषयी आहेत, आरोग्याविषयी आहेत. आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांची सगळीकडे एक वेलबिंग डिस्टर्ब झालेली आहे, आणि एकंदरीत आपण कुठून ना कुठून खूप अस्वस्थ जगायला लागलोय. आणि आपली ही फास्ट लाईफ डे बाय डे होत आहे, कन्झ्युमरस लाईफस्टाईल आहे. यामध्ये मी विचार करायला, प्रवास तर ठीक

0: किंवा मी सायकल लोकांपर्यंत प्रमोट करते ते ठीक आहे, पण यातनं काही इम्पॅक्ट दिसत नाहीये किंवा मी कुठे कंट्रीब्युट करू शकते माझ्या पार्टला घेऊन. मला एक लक्षात आलं की आपली जी जीवनशैली आहे ती जीवनशैलीच ही सगळीकडे इंटरकनेक्टेड आहे वेगवेगळ्या प्रॉब्लेम सोबत. आपण जे काही डेली लाईफ मध्ये कंझ्युम करतो ते कुठून तरी येत आहे, ते निसर्गातून येत आहे आणि ते निसर्गातून येत आहे त्याच्यासाठी बनण्यासाठी खूप एनर्जी लागते. आणि मग माझ्या डोक्यात आलं की हे जे सायकलचं चाकच आहे हेच का मीडियम बनू नये आपल्या कामासाठी. सायकल चाक हे अशा पद्धतीचं एक इनिशिएटिव्ह आहे, आपण चळवळ म्हणूया, ज्यामध्ये मी प्रयत्न करत आहे की लोकांना सेंटर ठेवून हे मीडियम सायकल आपल्या डेली लाईफ मध्ये कसं इंटिग्रेट करता येतील. आपण पाहतोय की सध्या ट्रॅफिक खूप वाढलंय आणि डे बाय डे लोक 2 किलोमीटर 4 किलोमीटर जायचं असेल तर लगेच गाडी घेतात आणि निघून जातात कामाला. तर माझा प्रयत्न आहे की आपण ऍटलिस्ट 10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये जवळच्या मार्केटमध्ये जायचं असेल, शाळेला किंवा कॉलेजला जायचं असेल तर सायकलचा वापर केला पाहिजे. त्यामुळे काय होईल की आपलं तर एक फिजिकल ऍक्टिव्हिटी पण होईल, त्याच्यानंतर फ्युलची गरज नाही पडणार आणि एकदम प्रदूषण पण नाही करू. तर अशा काही गोष्टीमधला आपल्याला बेनिफिट दिसून येतं. सो सायकल चाकला नक्कीच आपण सर्वजण या माध्यमातून जुळू शकतो. ज्या ज्या ठिकाणी आपण सर्वजण आहोत त्या त्या ठिकाणाहून ऍटलिस्ट आपण रोज दैनंदिन जीवनामध्ये आपल्या कामांसाठी जर सायकलचा वापर केला ते आपली जीवनशैली हेल्दी बनवण्यासाठी मदत होईल. आणि माझा हा जो काही प्रोजेक्ट आहे असा स्वतःचा म्हणून नाही, आपल्या सर्वांचा आहे. मी सध्या नागपूर बेस्ड काम करत आहे आणि सायमल्टेनियसली आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये सेफ सायकलिंगसाठी वॉकिंगसाठी. सो यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची पण डेव्हलपमेंट झाली पाहिजे, म्हणजे लोकांना भीती न बाळगता लोक रस्त्यावरती स्वतंत्र चालू शकले पाहिजे, योग्य पद्धतीने सायकल चालवू शकले पाहिजे, अशा पद्धतीने ऍडव्होकसीचं काम करण्याचा पण मी प्रयत्न करत आहे. तर यामध्ये इतके जास्त लोक जुडू शकतात सायकल चाक इनिशिएटिव्ह सोबत, स्वागत आहे.
1: अरे वा, म्हणजे हा सायकल चाक उपक्रम नक्कीच खूप सुंदर आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की श्रोता वर्ग जो आहे युवावाणीचा तो या सायकल चाकच्या उपक्रमाला जोडला जाईल. तुझ्या प्रवासाची सुरुवात तू कशी केलीस आणि तुझा प्रवास तू डॉक्युमेंट करतेस?
0: हा, मी आता 3 टप्प्यामध्ये प्रवास केला आहे. सुरुवातीला 1.5 वर्ष आपला महाराष्ट्र फिरले कोविडच्या काळात 2020 ते 2021 आणि त्याच्यानंतर मी दिल्लीला शिकायला होते आणि मध्यंतरीच्या काळात मी 5 ते 6 महिन्याचा प्रवास महाराष्ट्रातून मी लडाख पर्यंत केला. त्यानंतर मी आता कांतारी म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे केरळला, तिथे शिकायला होते. तिथून मी त्रिवेंद्रम केरळवरून 3 महिन्याचा प्रवास करत मी नागपूरला महाराष्ट्रामध्ये आला. तर अशा 3 टप्प्यामध्ये वेगवेगळा माझा प्रवास झालाय आणि या प्रवासातनं मी बऱ्यापैकी डॉक्युमेंटेशन केलंय, मोस्टली व्हिडिओच्या माध्यमातून असेल किंवा लिखाणाच्या न्यूजच्या माध्यमातून काही लोकांनी त्याला सपोर्ट केलाय. 2 wheels 435 days म्हणून एक महाराष्ट्राचा प्रवास केला तेव्हाची एक डॉक्युमेंटरी आहे. तर कसा कसा प्रवास झालाय आणि तो लोकांपर्यंत कसा पोहोचता येतील त्यासाठी लिखाणाच्या माध्यमातून आणि व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून करते आहे डॉक्युमेंटेशन. आणि मी प्रवासाच्या दरम्यान काही असं सर्वे पण केलेलं आहे जे लोक त्या त्या ठिकाणी काय चॅलेंजेस फेस करत आहे तर त्या पद्धतीचं पण डॉक्युमेंटेशन आहे.
1: मस्तच. प्रवासात आलेल्या अडचणींना तू धैर्याने तोंड दिलं असशीलच, पण कधी वाटलं नाही का ग की मागे फिरावं, किंवा तुला जेव्हा असं वाटतं तेव्हा तू परत मोटिवेट होण्यासाठी काय करतेस?
0: प्रवास करताना मला खूप कमी वेळा खरं तर वाटलं की मी मागे फिरावं, मला जास्त वेळा वाटलं की मी आणखी पुढे जावं पुढे, म्हणजे कारण मला रोज नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटत होत्या, वेगळं कल्चर पाहायला भेटत होतं आणि मी शिकत गेले. म्हणजे आपण नेहमी 4 भिंतीच्या आतमध्ये शिकतो आणि गुलासारखा सब्जेक्ट आपण फळ्यावरती शिकतो. मला आठवते की लहानपणी मला कधी आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहे आणि त्याची जिओग्राफिकली टोपोग्राफी कशी आहे मला कधीच कळायचं नाही, पण जेव्हा मी सायकलने प्रवास करायला लागले तेव्हा मला वेगवेगळे जिल्ह्यांचा परिचय झाला आणि मला आता इतकं छान ते समजायला लागलं की अशा पद्धतीचा आपला विविध निसर्ग संपन्न महाराष्ट्र आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने कसा रचला गेलेला आहे, डोंगर आहेत, नद्या आहेत, अशा भरपूर गोष्टी समजायला आल्या. त्यामुळे मला ते खूप क्युरियोसिटी वाटली आणि त्यामुळे असं कधी वाटलं नाही की मी घराकडे जावं. याच्यामध्ये आई वडील गावाकडे असल्यामुळे ते कधी म्हणायचे की हा इतका प्रवास कशासाठी वगैरे किंवा परत ये असं मला अधून मधून विचारायचे, पण मी त्यांना सांगायचे की मी करते आहे किंवा त्यांना पण समजून गेलं लोक मला मदत करताय आणि त्यामुळे आई वडील पण सपोर्टिव्ह होते. म्हणून कुठलाही असा दबाव नव्हता की मी काहीतरी गावाकडे जावं आणि परत हे करावं आणि मला माझं स्वातंत्र्य जगायला भेटलं ऍज अ वुमन, जे आपल्याला कधी भेटत नाही. आपल्याला घराची चौकट पार करतायत कितीतरी मुली आहेत ज्यांच्या आकांक्षा त्यांना पूर्ण करता येत नाही, तर मला ते जगणं भेटलं त्यामुळे खूप वाटलं नाही. मोटिवेशन माझं

0: तेच होतं की प्रवासात जे मला लोक भेटत होते ते खूप शिकवत होते. लोकांपेक्षा मला नेचर म्हणता येतील की गर्गन जितकं ऑब्झर्व करता करता मी गोष्टी शिकले ना, नीड आणि वॉन्ट, माझ्या गरजा किती असायला पाहिजे आणि अशा बऱ्याच गोष्टी हळूहळू शिकत गेले, त्यामुळे तेच माझं एक मोटिवेशन आहे.
1: बरोबर आहे. यात सर्वात सुंदर गोष्ट ही आहे की तुझ्या आई वडिलांनी तुझ्या स्वप्नांना पूर्णपणे सपोर्ट केला. आजच्या धकाधकीच्या जगात सगळ्यांचे खूप बिझी रुटीन असतात. टू व्हीलर्स आणि फोर व्हीलर्स वापरणं तर खूपच गरजेची गोष्ट आहे. तर यावर असे काही पर्याय आहेत का ज्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी होईल? आणि तुला काय वाटतं की आम्ही सर्वांनी अशी एक कोणती गोष्ट करावी ज्याने अगदी कमी प्रमाणात का होईना पण पर्यावरण संरक्षणासाठी मदत होऊ शकेल?
0: मी संदेश देण्यापेक्षा मी माझ्या प्रॅक्टिस मधून काय करते ते सांगते जे आपले श्रोते वर्ग घेऊ शकते. की मी 10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये मोस्ट ऑफ द जे काही माझे काम आहेत ते मी सायकलनं करते. मला मार्केटला जायचं आहे भाजीपाला आणायला, कुठलीही कामं, लोकांना कुणाला भेटायला जायचे ते मी सायकलचा वापर करते. मला इमर्जन्सी किंवा लवकर जायचं असेल तर मी पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा वापर करते, जे पब्लिक आपल्या बसेस असतात त्यांचा. सो इतकं जरी केलं तरी बऱ्यापैकी आपण जे आज ट्रॅफिक आहे किंवा पोल्युशन वाढलंय ते थोडं कमी करण्यासाठी मदत करू शकतो. कारण आज आपण अशा घडीला पोहोचलो आहोत ना, आपण खूप किती प्रयत्न केले तरी ते पिढ्यानं पिढ्या कमी होणार नाही, इतकं क्लायमेट चेंज इम्पॅक्ट वाढलेला आहे. तर आपण छोटा पार्ट आहोत पर्यावरणामधला, जसे इतर क्रिएचर्स आहे नेचर मधले, तो ऍटलिस्ट आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एक झाड लावणं आणि ते जगवणं इतकं जरी केलं आणि आपल्या आजूबाजूला प्लास्टिकचे थर झाले, डोंगर उभे होत आहेत, आपण जर प्लास्टिक जितकं जास्त रिड्यूस केलं, कापड्या पिशव्यांचा वापर केला आणि होता होता आपण जर प्रयत्न केले की माझ्या गरजा इतक्या मला गरज नाहीये एवढ्या मोठ्या वस्तूंची एवढ्या गोष्टींची, हे जर आपण हळूहळू अनालिस्ट करायला लागलो मला असं वाटतं की आपण खूप गोष्टी कमी करू शकतो आणि यातूनच पर्यावरणाचे संरक्षण होऊ शकतं. आणि हे एका दिवसात बदलणार नाहीये, हे आपल्याला रोज प्रॅक्टिस मधून आणावं लागेल तेव्हा कुठे आपण त्यातला बदल बघू शकतो.
1: नक्कीच प्रणाली, तुझ्या कार्याबद्दल आणि प्रवासाबद्दल जाणून घेऊन खूप अभिमान वाटतोय. तुझा प्रवास असाच चालू राहो, तुझे सर्व स्वप्न पूर्ण हो. तू आलीस युवावाणी मध्ये त्यामुळे तुझे खूप खूप धन्यवाद. आणि किती अर्थपूर्ण गप्पा झाल्या आपल्या, आयुष्याबद्दलचा खरंच एक वेगळा दृष्टिकोन मिळाला.
0: उत्कर्षा तुझ्यासोबत बोलून पण खूप मला छान वाटलं आणि युवावाणीच्या श्रोत्यांनी माझा प्रवास ऐकत आहे त्यासाठी सुद्धा आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरचे मनपूर्वक आभार. थँक्यू आणि आपल्या सर्वांना पर्यावरण दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
1: थँक्यू प्रणाली. मित्रमैत्रिणींनो, आपण आजच्या भागात ऐकली सोशल ऍक्टिव्हिस्ट सायक्लिस्ट प्रणाली चिकटे हिची मुलाखत. कार्यक्रमात झाली आहे आता एका छोट्याशा सॉन्ग ब्रेकची वेळ. आता ऐकूयात एक छानसं गाणं.

मित्रमैत्रिणींनो, ह्याच गाण्याबरोबर वेळ झालीय तुम्हा सर्वांचा निरोप घेण्याची. आपण आजचा कार्यक्रम ऐकला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित पनसोडे. आता मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी रहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय बाय.

0: युववाणी कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप्ससहित.
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता ऐकूयात आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन.
2: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
3: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
3: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
1: सायंकाळचे 6 वाजतायत. आता मराठी गाण्यांचा आनंद घेऊयात. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सुरेश वाडकर यांनी गायलेलं संत नामदेव महाराजांचा अभंग.

डॉक्टर नीरज करंदीकर यांच्या संगीत नियोजनात संत नामदेव महाराजांचं अभंग आता आपण ऐकलात सुरेश वाडकर यांच्या स्वरात. कार्यक्रमाच्या नंतर ऐकूयात श्रीराम रानडे यांची ही गवळण आरती दीक्षित यांच्या स्वरात.

0: श्रीराम रानडे यांची गवळण आत्ता आपण ऐकली आरती दीक्षित यांच्या स्वरात. मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: पता है, न्याय विभाग भारत सरकार ने गरीब और जरूरतमंदों को न्याय दिलाने की प्रक्रिया को किया और भी आसान.
6: हाँ बिल्कुल, टेलीलॉ और न्याय बंधु सेवाओं का हो गया है एकीकरण.
5: अब चाहे टेलीलॉ के माध्यम से मुफ्त कानूनी सलाह लेनी हो
6: या न्याय बंधु में पंजीकृत वकीलों से कोर्ट में निःशुल्क कानूनी सहायता के लिए जुड़ना हो,
5: अब दोनों एक ही ऐप पर उपलब्ध. डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉग इन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSE सेंटर से संपर्क करें. न्याय विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी.
0: मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोते हो, माणूस जेव्हा स्वतःच्या मर्यादा ओळखतो तेव्हा त्याच्या मनात भक्ती जन्म घेत आहे आणि जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटायला लागतात तेव्हा त्याला पुढे चालण्याची ताकद देते ती म्हणजे आस्था.

सुनील मुकेश यांची रचना आता आपण ऐकली, सूर्यकांत शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

श्रीदेव भक्ती म्हणजे केवळ देवळात जाऊन हात जोडणं नाही, तर माणुसकी जपणं, सत्याच्या मार्गावर चालणं आणि संकटातही आशेचा हात न सोडणं.

0: शेळी पालनातून समृद्धी. उस्मानाबादची शेळी सर्वत्र प्रसिद्ध आहे. बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा शेळी पालन एक प्रमुख उद्योग आहे. शेळी पालन उद्योग संघटित पद्धतीने केल्यास ऊस कारखानदारी स्पर्धा करू शकतो. तेव्हा संघटित व्हा, शेळी पालन उद्योग सुरू करा. शासनाच्या योजना, कर्ज पुरवठा, व्यापारी वृद्धी मधून शेळी कारखानदारी उभी करूया. संपूर्ण महाराष्ट्रात सभासद नोंदणी सेवा निःशुल्क करूया. भेटा, लिहा किंवा फोन करा. आमचा पत्ता: उस्मानाबादी शेळी मार्केटिंग सर्व्हिसेस, नवीन पोलीस मुख्यालयासमोर, धाराशिव, डॉक्टर वसंत मुंडे. मोबाईल क्रमांक 94226553.
1: आणखीन एक गीत आपण ऐकूयात, सूर्यकांत शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

या गीताबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून 6:31 असली आहेत.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
2: पण तू कसा ओळखलास?
1: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
3: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
4: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम FM या 103.4 MHz वर, तसेच आमच्या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ॲपवरती म्हणजेच न्यूज ऑन AIR। आता हिंदी गाण्यांचा आनंद घेऊयात।

लता मंगेशकर आणि जगजीत सिंग यांनी गायलेली शाहिद कबीर यांची गझल आता आपण ऐकली. हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: अली टीम आणि अली हैदर यांनी गायलेलं पॉप गीत आता आपण ऐकलं.
1: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
2: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, महा अन्नपूर्णा मिठाई.
3: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू. अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
4: आणि हीच परंपरा जपत लेक जावायचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
1: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
4: पुणे सोलापूर हायवे मोडणी.
1: संपर्क 87400304008.
5: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, साटी गल्ली सोलापूर.
4: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
6: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
4: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
6: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
4: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
6: अरुण नरखेडकर अनगर.
4: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
0: ऐकूयात सपना अवस्थी यांनी गायलेलं पॉप गीत.

0: हरवणी पाठक यांनी गायलेल्या या पॉपगीताबरोबरच हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
2: लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
3: अग बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला.
4: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 96 37 91 22 88.
5: पुणे सेवा सदन संस्था शाखा सोलापूर. प्री स्कूल एनरोलमेंट, प्ले ग्रुप, नर्सरी, एलकेजी, यूकेजी साठी तसंच पहिली ते चौथी साठी सेमी आणि मराठी माध्यमातून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
6: आपल्या मुलांच्या भविष्याचा पाया खंबीर करण्यासाठी आजच प्रवेश घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क 84 850 98 187 किंवा 93 255 44 991.
5: ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी, अल्पावधीतच ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र ठरलेली, संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद आवताडे सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शक व्यवहार करणारी श्रीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था, कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 73 97 87 50 73.
0: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे ठीक 7 वाजतात. आता प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
2: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं केलं लोकार्पण. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात

0: बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर जमिनीच्या संपादनासाठी 2267 कोटी रुपये खर्चाला मान्यता देणारा शासन निर्णय जारी आणि 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ते गुजरातमध्ये सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्यानं जोडणाऱ्या प्रकल्पासह विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना बोलत होते. गावं आणि शहरांचा एकाच वेळी विकास झाला तर विकसित भारताचं हे स्वप्न साकार होऊ शकतं असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. जगातल्या ऊर्जा संकटातही भारतानं आत्मनिर्भरतेमुळे मात केल्याचं ते म्हणाले.
1: ये जो वैश्विक संकट चल रहा है ये दिखाता है कि एनर्जी के मामले में आत्मनिर्भरता कितनी जरूरी है. और बीते 12 वर्षों में देश ने जो कैपेसिटी तैयार की है उसका कितना बड़ा महत्व है. 12 वर्ष पहले भारत में सौर ऊर्जा का उत्पादन नाम मात्र का था. आज हम दुनिया के टॉप 5 देशों में से एक हैं.
0: यावेळी प्रधानमंत्र्यांनी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं. तसंच त्यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. ते आज मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
2: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असं त्यांनी स्पष्ट केलं.
3: पॉलिमर नोट की जहां तक बात है वो प्रस्ताव विचाराधीन है. अभी जैसे ही कोई इसके ऊपर में निर्णय लिया जाएगा हम आपको बताएंगे. हमारा पूरा प्रयास रहेगा कि जहां पे भी किसी जितनी भी जगह पे एटीएम्स में अगर कहीं पे करेंसी की कमी है तो वहां पे हम करेंसी त्वरित गति से वहां पे पहुंचाएंगे.
2: अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
0: विधान परिषद निवडणुकीतून माघार घेणाऱ्या दोन उमेदवारांना काँग्रेसनं पक्षातून काढून टाकलं आहे. यवतमाळ मतदारसंघातून साहेबराव कांबळे आणि वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून शैलेश अग्रवाल यांनी काल आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. या दोघांना त्यांच्या विनंतीवरून उमेदवारी दिली होती, मात्र त्यांनी पक्ष नेतृत्वाची दिशाभूल करून ऐनवेळी माघार घेतली आणि पक्षाला अडचणीत आणलं असं त्यांच्या निलंबन पत्रात म्हटलं आहे. दरम्यान नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या दोन उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचे उदय सामंत यांनी दोन्ही उमेदवारांशी फोनवरून चर्चा केली. भाजपा नेते गिरीश महाजन देखील त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं समजतं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई

केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगर विकास विभागानं आज हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही, वळवला गेल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल असं या GR मध्ये म्हटलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी 377 एकर जमीन राखून ठेवली असून त्यातली सुमारे 94 एकर जमीन आतापर्यंत संपादित झाली आहे. जमिनीच्या मालकांना RTGSद्वारे तात्काळ मोबदला चुकता करावा असे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिले गेले आहेत. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची गाठ यजमान जपानच्या संघाशी पडणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत जपानकडून पराभव झालेला मलेशिया तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तानशी लढत देईल. मुलींच्या 18 वर्षाखालच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत चीनकडून पेनल्टी शूट आऊटमध्ये पराभूत झाला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यातल्या सर्व एसटी स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतल्या परळ बसस्थानकात परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. बसस्थानक आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ केला जाणार आहे. तसंच एसटी बसेस चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांचीही नियमितपणे दर 4 तासांनी स्वच्छता केली जाणार आहे. तसंच एसटी महामंडळानं आपल्या सर्व 251 आगारांमध्ये ई बसेसाठी चार्जिंग स्टेशनचे जाळं उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार परळ आगारात विस्तारित 9 चार्जिंग केंद्रांच्या उभारणीचं भूमिपूजनही प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. नैऋत्य मोसमी पाऊस आज आणखी पुढे सरकला असून अरबी समुद्राचा पूर्व मध्य भाग आणि पश्चिम मध्य भाग तसंच गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात पोहोचला आहे. गोवा आणि कर्नाटकचा उर्वरित भाग, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात मोसमी पाऊस पोहोचण्यासाठी स्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग इथंही अशीच स्थिती पुढचे 2 दिवस राहणार आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भात अकोला, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेस वेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं केलं लोकार्पण. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर जमिनीच्या संपादनासाठी 2267 कोटी रुपये खर्चाला मान्यता देणारा शासन निर्णय जारी. आणि 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: ऐकूयात आमच्या कार्यक्रमाविषयीची काही निवेदन.
1: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
1: गीत गाता हूं मैं गुनगुना

0: ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग। मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग, दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर।
1: साली विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली, पण त्याच्याही आधी 50 वर्ष सोलापूरच्या कोणत्या कलावंतानं पेशव्यांच्या दरबारात आपली कला सादर करून इथल्या कलापरंपरेची मुहूर्तमेढ रोवली? त्यांची अद्भूत प्रतिभा पाहून दिपलेल्या पेशव्यांनी आपला मोत्याचा कंठा बहाल केलेला तो कलावंत कोण, हे माहीत करून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर सोलापूरची नाट्यगाथा।
2: आमच्या कार्यक्रमाविषयीची काही निवेदनं आता आपण ऐकली आहेत। आता एक नजर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांवर।

7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. तर संध्याकाळी 7:30 गावकरी मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजारभाव, त्यानंतर कृषी सल्ला आणि त्यानंतर अल निनोचे शेतीवर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाययोजना याविषयी डॉ स्वाती कदम यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 8:15 मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 8:45 समाचार संध्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 9:00 मराठी गाणी. 9:15 या वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. तर रात्री 10-11 या वेळेत SMS वर आधारित असलेला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गुजारिश. श्रोते, आजच्या गुजारिश या कार्यक्रमासाठी फर्ज, रहना है तेरे दिल में, नायक, चोरी चोरी चुपके चुपके, प्यार तूने क्या किया. फर्ज, रहना है तेरे दिल में, नायक, चोरी चोरी चुपके चुपके, प्यार तूने क्या किया, या 5 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे आजच्या गुजारिश या कार्यक्रमासाठी. हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल रात्री 10-11 या वेळेत. रात्री 11:00 हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. ही होती रूपरेषा आजच्या उर्वरित कार्यक्रमांची. 7:15 होत आहेत. आता वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो,

0: भारत देश हा शांतताप्रिय देश आहे. असं असलं तरी कोणत्याही देशाची संरक्षण सिद्धता ही त्या देशाची खरी शक्ती असते. संरक्षण क्षेत्रात अधिक महत्वच दिलं नाही तर त्यामध्ये अनेक आमूलाग्र बदलही घडवून आणले आहेत. देशाच्या संरक्षण सामग्रीतलं आत्मनिर्भरता असो किंवा संरक्षण सामुग्रीची निर्यात असो किंवा कोणत्याही कारवाईला दिलेलं थेट प्रत्युत्तर असो, देशाच्या या संरक्षण सिद्धतेविषयी आणि अंतर्गत सुरक्षेविषयी गेल्या 12 वर्षातील प्रवासाविषयी अधिक माहिती देताना माजी लेफ्टनंट कर्नल आणि संरक्षण तज्ञ सतीश ढगे सांगतात.
1: भारत आता हल्ला झाल्यानंतर प्रतिक्रिया देणारा म्हणजे रिएक्टिव्ह पॉलिसी इम्प्लिमेंट करणारा देश राहिलेला नाही, तर तो आक्रमक कृती करणारा प्रोएक्टिव्ह देश बनलेला आहे. त्याचं धोरण आता स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीवरून धोरणात्मक आक्रमकतेकडे जात आहे. पूर्वी भारताचं धोरण हे प्रामुख्यानं संरक्षणात्मक आणि सीमेवर शांतता राखण्यापुरतं मर्यादित असायचं. मात्र नरेंद्र मोदी यांच्या मागच्या 12 वर्षांच्या कार्यकाळामध्ये आपण शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. उरी द सर्जिकल स्ट्राईक असो, बालाकोट एअर स्ट्राईक त्या ठिकाणी असो किंवा 2025 ऑपरेशन सिंदूर, हे सरळ सरळ त्या ठिकाणी दाखवतं की आता भारतानं दहशतवादाविरुद्ध आणि आपल्या सीमा सुरक्षित करण्यासाठी आक्रमकतेचं धोरण स्वीकारलेलं आहे. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही ही भारताची भूमिका आता जागतिक स्तरावर सुद्धा मान्य होऊ लागलेली आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे भारत आता 2.5 फ्रंट ऑफ वॉरला सामोरं जाण्यासाठी तयारी करतोय. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवरील आव्हानांना तोंड देण्यासाठी तो संपूर्णत तयारी करतोय आणि त्या अनुषंगानं आपली लष्करी क्षमता त्याचबरोबर पायाभूत सुविधा या वेगानं तो बळकट करतोय. लद्दाख पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत सीमेवर झालेले रस्ते असो किंवा अत्यंत महत्वाचे असे बोगदे आणि हवाई पट्ट्यांचं जाळं, हे या सगळ्या गोष्टी हेच दर्शवतं की भारत आपलं बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा मजबूत करतोय. आणि तिसरी सर्वात महत्वाची बाब म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या निर्मितीच्या माध्यमातून लष्कर, नौदल आणि वायुदल यांच्यामध्ये उत्तम समन्वय साधण्यासाठी थिएटर कमांडच्या दिशेनं टाकलेलं भारताचं हे अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. अग्निपथ स्कीम त्या ठिकाणी असो किंवा 21व्या शतकातल्या मॉडर्न वॉरफेअरच्या अनुषंगानं ऑपरेशन सुदर्शन चक्रच्या अनुषंगानं सुद्धा भारतानं मजबूतपणे तयारी केलेली आहे. एकूणच सगळा विचार करता 21व्या शतकातली सामरिक आव्हानं लक्षात घेता भारत सुद्धा कुठेच कमी नाही आणि त्या अनुषंगानं मागच्या 12 वर्षांमधल्या वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे एक प्रकारे डेव्हलपमेंट हे भारताच्या संरक्षणाला बळकटी देणार आहेत असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही.
0: श्रोते हो, पहलगाम हल्ल्यानंतर आपण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून कडक कारवाई केली. दहशतवाद विरोधात आपण जागतिक मंचावरही सातत्याने आवाज उठवला आहे. जगातील दहशतवादाच्या विरोधातील कारवाईचं एक प्रकारे भारत नेतृत्व करत आहे, त्याविषयी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे म्हणाले.
1: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं होल ऑफ नेशन अप्रोचचा वापर केलेला आहे, म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण यांचं अत्यंत प्रभावीपणे एकत्रीकरण केलेलं आहे. सीमेवरची लष्करी कारवाई आणि जागतिक मंचावरचा राजनैतिक दबाव ही भारताची एक नवीन शक्ती आता समोर त्या ठिकाणी येते. ऍक्टिव्ह डेटरन्स म्हणजेच आक्रमक प्रतिकाराचा भारत आता चांगल्या प्रकारे उपयोग करतोय. पहलगाम सारख्या बॅड हल्ल्यानंतर आपण जी तत्परता दाखवली ती भारताच्या नवीन लष्करी सिद्धांताला म्हणजेच मिलिटरी डॉक्ट्रीनला एक प्रकारे अधोरेखित करते. शत्रूला आता कळून चुकलेलं आहे की भारतावर हल्ला केल्यास त्याची किंमत ही केवळ सीमेवरच नाही तर पाकिस्तान सारख्या राष्ट्राला त्यांच्या घरामध्ये घुसून सुद्धा मोजावी लागलेली आहे. ही राजकीय इच्छाशक्ती ही गेल्या 12 वर्षांमधली भारताच्या संरक्षणाच्या अनुषंगानं आणि दहशतवादाविरुद्धची एक सर्वात मोठी उपलब्धी आहे असं जर आपण म्हटलं तर चुकीचं नसणार आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे दहशतवादाचं जागतिकीकरण रोखण्यामध्ये भारतानं अत्यंत महत्वाची अशी नेतृत्वाची भूमिका अदा केलेली आहे. युनायटेड नेशन्स, क्वाड, G20 किंवा SCO सारख्या आंतरराष्ट्रीय मंचांवर भारतानं दहशतवादाच्या मुद्द्याला केंद्रस्थानी आणलेलं आहे. गुड टेररिझम आणि बॅड टेररिझम असा कुठलाही फरक नसतो हे वेळोवेळी भारत जगाला पटवून देतोय आणि जगाला सुद्धा आता हा भारताचा मुद्दा मान्य होतोय. तिसरी महत्वाची बाब म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सचा भारतानं मागच्या काही वर्षांमध्ये अत्यंत प्रभावीपणे वापर केलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून भारतानं पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकण्यामध्ये यश मिळवलं होतं. भारतानं राजनैतिक मार्गांचा वापर करून दहशतवादाला अर्थपुरवठा करणाऱ्या देशांची, ज्यामध्ये पाकिस्तानचा महत्वाचा समावेश आहे, त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर मागच्या काही वर्षांमध्ये कोंडी केली होती. याचमुळे पाकिस्तान सारखं राष्ट्र आर्थिक आणि

0: राजनैतिक दृष्ट्या कमकुवत झालेला आपल्याला दिसतंय.
1: श्रोते हो, संरक्षण क्षेत्रामध्ये संरक्षण साहित्याची निर्मिती हा एक महत्वाचा घटक असतो. देशाने याही क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यात मोठी आघाडी घेतली आहे. त्याचाच परिपाक म्हणून गेल्या काही वर्षात आपण संरक्षण सामुग्रीची आयात करणाऱ्या देशाकडून निर्यात करणारा देश म्हणून ओळख निर्माण केलेली आहे. देशाच्या या आत्मनिर्भरतेच्या प्रवासाविषयी बोलताना लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी सांगितलं,
0: आत्मनिर्भर भारतचा मंत्र मनाशी बाळगून भारत हा आता केवळ जगामधला सर्वात मोठा संरक्षण सामुग्री करणारा आयातदार राहिलेला नाही, तर तो एक उदयोन्मुख निर्यातदार देश बनलेला आहे. मेक इन इंडिया पासून भारतानं आत्मनिर्भर भारतचा पल्ला अत्यंत यशस्वीपणे पार केलेला आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये 100% एफडीआयची तरतूद असो किंवा स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देणाऱ्या डिफेन्स अक्विजिशन प्रोसिजरमुळे भारतीय कंपन्यांना मोठ्या प्रमाणामध्ये गती मिळालेली आहे. आता आपण INS विक्रांत सारखी विमानवाहू नौका, तेजस सारखी LCA म्हणजेच लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट आणि प्रचंड सारखी LCH म्हणजेच लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स भारतामध्येच तयार करत आहोत. निर्यातीमध्ये सुद्धा भारतानं ऐतिहासिक भरारी घेतलेली आहे. भारताची संरक्षण निर्यात आज अब्जावधी डॉलर्सच्या घरामध्ये पोहोचलेली आहे. फिलिपीन्सला केलेली ब्रह्मोज क्षेपणास्त्रांची निर्यात असो किंवा आर्मेनियाला दिलेली पिनाका रॉकेट सिस्टम असो आणि स्वाती रडार ही भारताच्या बदलत्या क्षमतेची उदाहरणं आहेत. जगामधल्या 80% सुद्धा जास्त देशांमध्ये आज भारताकडून संरक्षण साहित्य हे एक्सपोर्ट केलं जात आहे आणि भारताच्या या संरक्षण सामग्रीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्रकारे जे आहे एक्सेप्टन्स म्हणजेच त्याला स्वीकारार्हता, त्याचबरोबर त्याला एक प्रकारे स्वागतार्ह बाब म्हणून मानली जाते. सामरिक दृष्ट्या हे अत्यंत महत्वाचं आहे कारण संरक्षण साहित्याची निर्यात ही केवळ आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करत नाहीये तर आयातदार देशांशी आपले स्ट्रॅटेजिक टाईज म्हणजेच सामरिक संबंध सुद्धा मजबूत करते. यामुळे हिंदी महासागर आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये भारताचं भूराजकीय वजन हे लक्षणीयरित्या मागच्या काही वर्षांमध्ये वाढलेलं आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. एकूणच भारत हा 21व्या शतकामधला आता सामरिक दृष्ट्या महत्वाचा डिफेन्स एक्सपोर्टर म्हणून उदयात येतोय हेच या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला स्पष्टपणे लक्षात येत आहे.
1: श्रोते हो, देशाच्या संरक्षण व्यवस्थेत बाह्य संरक्षणाबरोबरच अंतर्गत संरक्षणालाही अनन्यसाधारण महत्व आहे. अंतर्गत सुरक्षेला नक्षलवादाचा मोठा धोका आहे. गेल्या 12 वर्षात या विरोधात एक आघाडी उघडण्यात आली. आज त्यामुळे देशाच्या अनेक भागात शांतताही आहे आणि तिथले प्रकल्पही मार्गी लागलेले आहेत. याविषयी अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रसाद मोकाशी.
2: गेल्या 12 वर्षामध्ये नक्षलवादी विचारांच्या आडून सुरू असलेला दहशतवाद नेस्तनाबूत करायला, दहशतवाद संपवण्याला सरकारने कडक पावलं उचलली, ज्याचा फायदा तेथील जनतेला झालाय, देशातील अंतर्गत दहशतवाद संपवण्यासाठी त्याचा उपयोग झाला. 12 वर्षामध्ये केंद्र सरकारने घेतलेली भूमिका ही दहशतवाद संपवण्यासाठी असल्यामुळेच नक्षलवादी चळवळीत असलेले भले भले नक्षलवादी ज्यांच्या डोक्यावरती अनेक बक्षिसं लावण्यात आली होती, ज्यांना पकडण्यासाठी, ज्यांना ठार मारण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार प्रयत्न करत होतं, असे नक्षलवादी जहाल नक्षलवादी हे सरकारला शरण आले. दंतेवाडा इथे मोठी कारवाई झाली. जवळजवळ 40 हून अधिक किंबहुना दर टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी शरण गेले. नक्षलवाद्यांचा सगळ्यात मोठा नेता भूपती हा कम्युनिस्ट विचारसरणीचा असला तरी तो नक्षलवादी चळवळीतून वेगळ्या पद्धतीची भूमिका मांडत होता, त्यालाही शरण घ्यावं लागलं आणि मोठ्या प्रमाणात नक्षलवादी चळवळ ही रोखण्यात आणि नक्षलवादाच्या आडून जो दहशतवाद होता तो संपवण्यात शासनाला यश आलेलं आहे. आजही नक्षलवादी हे खऱ्या अर्थाने, नक्षलवादी विचार हा खऱ्या अर्थाने संपलेला आहे आणि दहशतवाद्यांच्या हाती गेलेली ही नक्षलवादी चळवळ आज रोखली गेलेली आहे. महाराष्ट्र असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, या राज्यांमधला नक्षलवाद पूर्णपणे मोडून काढण्यात केंद्र सरकारला यश मिळालेलं आहे. हा ज्याप्रमाणे नक्षलवादाचा धोका किंवा नक्षलवादाच्या विचारांच्या आडून दहशतवादाचा जो धोका होता तो सरकारने गेल्या 12 वर्षात कडक धोरण अवलंबून मोडून काढला, जनतेला विश्वास दिला आणि जनतेला भयमुक्त जगण्यास चांगलं वातावरण निर्माण करून दिलं.
1: श्रोते हो, गेल्या 12 वर्षात ईशान्येकडील राज्यांमधील हिंसाचाराचा आधार घेणाऱ्या अनेक लहान मोठ्या गटांना लोकशाही व्यवस्थेत आणण्यात केंद्र सरकारला मोठं यश मिळालेलं आहे. अष्टलक्ष्मी।

0: असं संबोधलं जाणाऱ्या या राज्यांना रस्ते रेल्वे अशा विविध माध्यमातून देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करण्यात आलं. ईशान्येकडील राज्यांमध्ये गेल्या 12 वर्षात झालेल्या कामांबाबत प्रसाद मोकाशी म्हणाले,
1: ईशान्येकडील डोंगराळ भागामध्ये तेथील जनता, तेथील अनेक पिढ्या या टोळ्यांमध्ये वास्तव करून असतात. ह्या टोळ्या ह्या अनेकदा भारताच्या आपल्या देशाच्या विरोधातच काही कारवाया करताना अनेकदा दिसून आल्या. त्याच्यामुळे ईशान्येकडील राज्य, सीमावर्ती भागातील राज्य ही नेहमी अशांत आणि धोकादायक अवस्थेत होती. केंद्र शासनाने गेल्या 12 वर्षांमध्ये इथल्या टोळ्यांमध्ये सहभागी झालेल्या तरुण पिढीला रस्ते असतील, रेल्वे असतील, यांची मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची उभारणी करून तेथील उद्योगाला, तेथील व्यवसायाला, तेथील नैसर्गिक संपत्तीमधून उभ्या राहिलेल्या उद्योगाला चालना दिली आणि ह्या टोळ्यांमधील तरुण पिढीला आश्वस्त केलं की जेणेकरून ते भारताच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊ शकतील. केंद्र सरकारने रेल्वेचे जाळे उभारलं, रस्त्यांची चांगली दागडुजी केली, रस्ते मोठे केले, त्याच्यामुळे ईशान्येकडील आतील भागामध्ये जाणं सोयीचं झालं. तेथील लोकांना शिक्षण, आरोग्य ह्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, जेणेकरून तेथील जनता ही मोठ्या प्रमाणात भारताच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊ लागली. देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी होणारी तिथली पिढी देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी झालेली आहे आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अशांतता पसरू पाहणाऱ्या टोळ्यांचा बिमोड झाला. आता ईशान्येकडील राज्यही भारताच्या विकासात आपलं योगदान देण्याच्या तयारीत अनेकदा दिसतात. ईशान्येकडील राज्यांची माहिती देशाच्या अन्य राज्यातील जनतेला होऊ लागलेली आहे. तेथील उद्योगाची, तेथील व्यवसायाची ओळख, तिथल्या संस्कृतीची ओळख ही आता अधिक मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. पायाभूत सुविधांच्या बाबतीत देशाच्या सरकारने अनेक निर्णयांची अंमलबजावणी अजून सुरू केलेली दिसत नाही. जी सुरू केलेली आहे त्याची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत कागदोपत्री होतीये, पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी ज्यावेळेस होईल त्यावेळेला सरकारी योजना अति ग्रामीण भागातील, दुर्गम भागातील जनतेपर्यंत पोहोचतील आणि दुर्गम भागातील जनतेला या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर ते देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होतील.
0: श्रोते हो, संरक्षण क्षेत्रात देशाच्या सीमांचं रक्षण हे अग्रक्रमाने येतं. देशाच्या सीमावर्ती भागामध्ये याआधी विकास कामं केली जात नव्हती. व्हायब्रंट व्हिलेज सारख्या योजनांमधून सीमेलगतच्या गावांमध्ये विकास कामं करण्यात आली. तिथल्या लोकांना विविध सुखसुविधा पुरवण्यात आल्या. त्यायोगे तिथं नागरिकांचं चलनवलन वाढलं, त्यामुळे देशाच्या सीमा अधिक मजबूत झाल्या. सार्वभौम देशांना आपल्या स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे. हा एक निरंतर विकासाचा प्रवास आहे. गेल्या 12 वर्षात आपण देशांतर्गत आणि देशाबाहेरील सुरक्षेमध्ये अधिक सजगता, सज्जता आणि आत्मनिर्भरता याचा अवलंब केलेला आहे. येणाऱ्या पिढ्यांचे आयुष्यही अधिक शांततामय आणि सुरक्षित वातावरणात राहो यासाठी ही तजवीज आहे. त्या आधारे आज जागतिक मंचावरही भारताचं नाव अधिक उज्ज्वल झालं आहे. बलसागर भारत हो याचे मूर्त वास्तव आपण आज याच आधारे जगत आहोत. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन अभय धुमाळ.
2: वृत्तविशेष हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: FM 103.4 MHz तसेच न्यूज ऑन AIR या आमच्या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवरती आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचा कार्यक्रम. संध्याकाळचे 7:30 असली आहेत. आता प्रसारित करत आहोत आमच्या ग्रामीण भागातल्या श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ.

0: मंडळी नमस्कार. आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 15 ज्येष्ठ 1948, 5 जून 2026.
1: 86032 आणि 265 या जातीच्या उसाच्या दर्जेदार रोपांसाठी प्रसिद्ध असलेली श्री सद्गुरु रोपवाटिका, वसेकर वस्ती, टाकळी सिकंदर, तालुका मोहोळ. मोबाईल 9890252672.
0: मंडळी, आता जाणून घेऊयात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. निराळा

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता आहेत. बीट 1800 रुपये, कारली 3000 ते 5000, वांगी 800 ते 5000, कोबी 1000 ते 1900 रुपये, ढोबळी मिरची 2000 ते 4500, गाजर 800 ते 5500, फ्लॉवर 600 ते 2500 रुपये, चिकू 1000 ते 3000, गवार 2500 ते 6500 रुपये, कोथिंबीर 300 ते 1000 रुपये, काकडी 1000 ते 5000, लसूण सुका 6500 ते 14000 रुपये, चाकवत 700, हिरवी मिरची 2000 ते 4000, पेरू 500 ते 1700, जांभूळ 5000 ते 10000 रुपये, कांदा 5000 रुपये, कळवंद 400 ते 800, भेंडी 1000 ते 5000, लिंबू 800 ते 6000, आंबा 400 ते 1000 रुपये, मेथीभाजी 1000 ते 1800, कांदा लाल 100 ते 2600 रुपये, अननस 1000 ते 3000, डाळिंब 1000 ते 1800 रुपये, बटाटा 900 ते 1350, राजगिरा 600, तांदूळ मसुरा 3520 ते 6980 रुपये, शिराळी दोडका 1500 ते 4500 रुपये, शेपू 800 ते 1500, पालक 500 ते 900 रुपये, तांदूळजा 500 रुपये, टोमॅटो वैशाली 500 ते 3500 रुपये, कलिंगड 500 ते 1000 रुपये आणि शरबती गहू 2610 ते 3975 रुपये. हे होते सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. आता कृषी वाणी ऐकूयात.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मृदा परीक्षणामुळे जमिनीच्या गुणधर्मांची तसंच पिकांना लागणाऱ्या अन्नद्रव्यांचा साठा आणि उपलब्धता यांची आपल्याला अचूक माहिती मिळते. या सर्व गुणधर्मांचा अभ्यास करूनच खतांच्या आणि पीक पद्धतीच्या शिफारशी करता येऊ शकतात. यामुळे उत्पादन वाढ होऊन कृषी मालाचा दर्जाही सुधारतो आणि उत्पादनामध्ये स्थिरता आपल्याला प्राप्त होते. माती तपासणीसाठी योग्य आणि प्रातिनिधिक नमुना हा महत्वाचा असतो. यासाठी मातीचा नमुना घेण्याची योग्य आणि शिफारशीत पद्धत आपण वापरली पाहिजे. आपल्या शेतामध्ये गेल्यानंतर शेतजमिनीच्या प्रकारानुसार शेताचे आपण विभाग पाडले पाहिजे. हे विभाग पाडत असताना जमिनीचा रंग, जमिनीची खोली, जमिनीचा पोत तसंच जमिनीवरील पाण्याच्या निचऱ्याची सध्याची परिस्थिती, जमिनीचा उंच आणि सखलपणा, पाणथळ किंवा चोपण जागा अशा सर्व बाबींचा विचार केला पाहिजे. अशा प्रकारे प्रत्येक विभागातून स्वतंत्र प्रातिनिधिक नमुना घेण्यासाठी प्रत्येक विभागात काल्पनिक नागमोडी रेषा काढून त्यामधून जमिनीच्या विशिष्ट खोलीतूनच मातीचे नमुने घ्यावेत. मातीचा नमुना हा साधारणपणे 30 सेंटीमीटर खोलीपर्यंत घ्यावा. फळपिकांसाठी 0 ते 30, 30 ते 60 आणि 60 ते 90 सेंटीमीटर खोलीपर्यंतचे नमुने आपण घेतले पाहिजे. हा नमुना घेण्यापूर्वी त्या जागेवरील काडी कचरा दगड बाजूला केले पाहिजे. त्यानंतर कुदळ आणि खोऱ्याच्या सहाय्यानं इंग्रजी व्ही आकाराचा खड्डा घ्यावा. या खड्ड्याच्या एका बाजूनं वरपासून ते खालीपर्यंत जवळपास 2 सेंटीमीटर जाडीचा एकसारखा मातीचा काप घेऊन स्वच्छ घमेल्यात किंवा बादलीमध्ये खुरपीनं किंवा थापीनं काढून घ्यावा. सूक्ष्म अन्नद्रव्यांची तपासणी करायची असल्यास नमुना घेताना टोकदार लाकडी खुंटीच्या सहाय्यानं मातीचा नमुना घ्यावा आणि प्लास्टिकचे घमेले वापरावे. साधारणतः 1 हेक्टर क्षेत्रावर 7 ते 8 ठिकाणच्या मातीचे नमुने आपण घेतले पाहिजे. अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणाहून गोळा केलेली माती एकत्र करायची. पांढऱ्या स्वच्छ कापडावर गोळा केलेल्या मातीचे सारखे 4 भाग करावे. त्यापैकी समोरासमोरील 2 भागातील माती पुन्हा एकत्र मिसळावी आणि 2 भाग सोडून द्यावे. अशा प्रकारे साधारणपणे 1/2 किलो मातीचा नमुना आपण घेतला पाहिजे. मातीचा हा नमुना साधारणतः शेत नांगरण्यापूर्वी घ्यावा. शेताचे बांध, गुरांचे गोठे, खतांचे ढीग, कंपोस्ट खड्डे, गुरांची बसण्याची जागा, सांडपाण्याचे चर अशा ठिकाणचे मातीचे

0: नमुने घेऊ नयेत. शेतामध्ये रासायनिक खतं टाकली असल्यास 2 ते 2.5 महिन्याच्या आत मातीचा नमुना घेऊ नये. अशा पद्धतीनं मातीचे नमुने घेताना काही दक्षता घेणंही गरजेचं आहे.
1: कृषी सल्ला आता आपण ऐकलात. आता अल निनोचे शेतीवर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाययोजना याविषयी डॉक्टर स्वाती कदम यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद ऐकूयात.
2: शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. गावकरी मंडळ या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये कृषी विज्ञान केंद्र मोहोळ येथील कृषी विद्या विभागाच्या विषय विशेषज्ञ डॉक्टर स्वाती कदम उपस्थित आहेत. आणि सध्याचा अल निनो आणि या अल निनोचा शेतीवर होणारा संभाव्य परिणाम आणि त्यावर करायच्या उपाययोजना याविषयीची माहिती ते आज आपल्याला देणार आहेत. तर सर्वप्रथम डॉक्टर स्वाती मॅडम, आपलं आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या स्टुडिओत स्वागत. नमस्कार.
3: नमस्कार सर.
2: सुरुवातीला आम्हाला सांगा की अल निनो म्हणजे नेमकं काय?
3: आता अल निनो आपण सगळेजण ऐकत आहोत. अल निनोचा यावर्षी आपल्याला प्रादुर्भाव जाणवणार आहे. तर अल निनो काय आहे? तर अल निनो ही एक नैसर्गिक आणि जागतिक हवामान विषयक घटना आहे. जेव्हा विषुववृत्ताजवळील प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वाढते तेव्हा त्या स्थितीला आपण अल निनो असं म्हणतो. आता हा अल निनो म्हणजे नेमका काय? तर अल निनो हा शब्द स्पॅनिश भाषेतनं आलेला आहे. अल निनो याचा अर्थ छोटा मुलगा किंवा बाळ येशू असा होतो. कारण पेरू देशाच्या किनाऱ्यावर ही घटना सहसा नाताळ्याच्या सुमारास सुरू होते, त्यामुळं आपण याला अल निनो असं म्हणतो.
2: बरं, मग आता हा अल निनो जो आहे किंवा अशी जी कंडिशन म्हणू शकतो आपण, ही जी अवस्था आहे, तर हा अल निनो नेमका कधी येतो?
3: आता याचा ठराविक कालावधी जो आहे हा ठराविक नाही.
2: बरोबर.
3: तो साधारणपणे 2 ते 7 वर्षाच्या अंतराने केव्हाही आपल्याकडे येऊ शकतो. याची सक्रियता जी आहे सामान्यत वर्षभरात उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात सर्वोच्च पातळीवर पोहोचते. हवामान संस्थाच्या अंदाजानुसार काही वेळेला बऱ्याचदा सुपर एल निनोचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला जाणवतो. म्हणजे तापमान जे आहे समजा 40 आहे तर 40 पेक्षा जास्त जाणवणार, त्यालाच आपण सुपर एल निनो असं सुद्धा म्हणतो.
2: बरं, आता अल निनोचा जर विचार केला तर खास करून आपला जो देश आहे, तर या अल निनोचा आपल्या भारत देशावर नेमका काय परिणाम होतोय?
3: आपल्या भारत देशावर जर आपण विचार केला सर, तर आपल्याकडे मान्सूनवर प्रभाव होऊ शकतो. मग आता मान्सूनवर प्रभाव होत असताना याच्यामध्ये काय होणार, तर वाऱ्यांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आपला मान्सून जो आहे तो जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये कमी जास्त होऊ शकतो. दुसरा परिणाम असा की कमी पाऊस आपल्याकडे पडतो. मग आता अल निनोच्या प्रादुर्भावामुळे मी जसं सांगितलं की वाऱ्यांना अडथळा निर्माण होऊन ह्या पावसामध्ये कमी जास्त होऊ शकते. त्यानंतर तापमानात देखील वाढ जी आहे ती ह्या अल निनोमुळे आपल्याकडे दिसतीच आहे, सध्या तर दिसतीय पण होऊ शकते.
2: अलीकडे आपण पाहतोय की दरवर्षीपेक्षा प्रचंड उन्हाळा यावेळी सगळ्यांनाच अनुभवायला आला. तर आता हा अल निनो आहे, या अनुषंगानं कोणत्या उपाययोजना करणं हे अपेक्षित आहे? आता
3: अल निनोमुळे बऱ्याचदा असं होतं की मान्सून जो आहे कमी पाऊस त्याच्यात पडत असतो. मग हा मान्सूनवर होणारा जो परिणाम आहे, एकंदरीत या सगळ्या हवामानाचा सामना जो काय आहे तो करायचा जर असेल तर शेतकरी बांधवांनी शेती, पाणी आणि आर्थिक नियोजन या 3 गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं अत्यंत गरजेचं आहे.
2: बरं, म्हणजे आता तुम्ही ज्याप्रमाणे उल्लेख केला की शेती, पाणी आणि आर्थिक नियोजन असा, तर खास करून आता शेतीविषयक उपाययोजना करताना काय काय केलं पाहिजे?
3: आता शेतीविषयक उपाययोजना जेव्हा आपण करत असतो तर याच्यामध्ये पर्यायी पिकांची निवड, आता पाऊस कमी पडणार आहे म्हटल्यानंतर कमी पावसात तग धरणाऱ्या पिकांची निवड करणं अत्यंत गरजेचं आहे. जसं की सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर तूर आहे, उडीद आहे, मूग आहे, सोयाबीन आहे, यांसारख्या पिकांचा विचार आपण करणं गरजेचं आहे. त्यानंतर मूलस्थानी जलसंधारण, जमिनीत ओलावा टिकावा म्हणून जी रेग्युलर लागवड पद्धत आहे त्यापेक्षा रुंद सरीवरंबा पद्धतीने जर आपण लागवड केली तर त्यामध्ये निश्चित मूलस्थानी संधारण जे काय आहे जलसंधारण ते त्या ठिकाणी होईल आणि पाऊस जरी कमी झाला तर आपलं पिकासाठी ते पाणी उपयोगात येईल. त्यानंतर महत्वाची बाब असते अच्छादनांचा वापर. मग आता अच्छादन जेव्हा आपण करत असतो त्यावेळेला बाष्पीभवन कमी होण्यासाठी किंवा बाष्पीभवन कमी होण्याच्या अनुषंगाने आपण प्लास्टिक मल्चिंग असेल किंवा पिकांच्या मुळाशी आपले अवशेष जे आहेत शेतातले काडी कचरा असेल, पालापाचोळा असेल, भुसकट असेल, त्याचा आपण थर देऊन हे अच्छादन सुद्धा वापरू शकतो. त्याचप्रमाणे बियाणे आणि खत ही सुद्धा महत्वाची गोष्ट ह्या उपाययोजनेमधली आहे. तर बियाणे जे काय आहे ते व्यवस्थित चांगल्या लवकरात लवकर येणारे निवडावे आणि खतांचा वापर जो काही आहे तो जरा कमी किंवा नैसर्गिक खतांचा वापर करणं गरजेचं आहे.

0: बरं, मग मगाशी उल्लेख करताना तुम्ही पाण्याचा देखील उल्लेख केला होता, तर पाण्याचं व्यवस्थापन किंवा जलव्यवस्थापन कशा पद्धतीनं करावं?
1: आपल्याकडे ह्यावेळेस पावसाचा अंदाज नाहीये किंवा कमी होणार आहे, तर अशा वेळेला इतर पिकं निवडत असताना आपल्याकडे जर प्रोटेक्टिव्ह इरिगेशन म्हणजे ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचनाचा जर आपल्याकडे संच असेल तर त्याचा वापर करणं ह्या ठिकाणी गरजेचं आहे. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की ठिबक सिंचन जर वापरलं तर जवळपास 70% पाण्याची बचत आपली त्या ठिकाणी होते. त्यामुळे ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचनाचा वापर जो आहे तो आपण करायला पाहिजे. विहीर आणि तलाव पुनर्भरण सुद्धा आपण केलं पाहिजे. शासनाची आता एक नवीन योजना आहे जलतारा, तिचा सुद्धा अवलंब शेतकरी बांधवांनी या अनुषंगाने करायला पाहिजे.
0: अल निनो म्हटलं की हवामानाशी संबंधित हा घटक आहे, तर मग हवामानाचा अंदाज किंवा जो काही सल्ला आपल्याला कृषी विभागाकडून हवामान विभागाकडून वेळोवेळी दिला जातो ते ऐकल्यानंतर आपण काय केलं पाहिजे?
1: आता जेव्हा आपल्याला कृषी विभागाचा सल्ला येईल किंवा आयएमडी कडून आपल्याला जेव्हा हवामानाचा अंदाज येतो त्यावेळेला आपण, मी जसं सांगितलं की शेतीविषयक उपाययोजना केल्या पाहिजे, पशुधन किंवा आर्थिक नियोजन जे काय आहे ते आपण केलं पाहिजे. आपले काही कामं राहिलेले असतील म्हणजे खरीफ येण्या अगोदरचे तर ते कामं वेळेत आवरून आपण घेतलं पाहिजे आणि योग्य वेळेतच पेरणीही आपण करायला पाहिजे.
0: अच्छा, मग मगाशी सांगितलेल्या घटकांपैकी किंवा बाबींपैकी आणखी एक घटक म्हणजे आर्थिक नियोजन किंवा पशुधनाचं नियोजन, तर आर्थिक नियोजन आणि पशुधनाचं नियोजन करताना काय करतो?
1: आर्थिक नियोजन जेव्हा करत असतो सर, आपण आर्थिक बचत जी काय आहे ते करायला पाहिजे. आपल्याकडे एखादा आपत्कालीन निधी जो आहे म्हणजे जो आपण ठेवलेला आहे त्याचा वापर ह्या परिस्थितीमध्ये आपण करायला पाहिजे. कारण अल्निनोचं संकट जे आहे ते सगळ्यांवरच येणार आहे, त्यामुळे आपत्कालीन निधी जो काय आपल्याकडे आहे, आपत्कालीन निधी म्हणजे आपण ठेवलेला जो काय पैसा आहे त्याचा काटेकोर आणि योग्य वापर आपण केला पाहिजे. दुसरी महत्वाची बाब ती आहे पशुधनाची, तर पशुधनांच्या चाऱ्याची आणि पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा आपण करून ठेवणं ह्या ठिकाणी गरजेचं आहे.
0: बरं, आता मगाशी बोलताना आपत्कालीन निधी किंवा आपत्कालीन आपण म्हणतो बचत याचा उल्लेख तुम्ही केला, पण आता शेतीचा प्रामुख्यानं जर विचार केला तर विशेषत्वानं शेतीमध्ये आपत्कालीन पीक नियोजन या काळात कसं करावं?
1: अत्यंत चांगला प्रश्न सर आपण विचारलेला आहे. या ठिकाणी अल्निनोच्या कालावधीमध्ये जसं आपत्कालीन निधीचा वापर करायला पाहिजे तसंच आपत्कालीन पीक नियोजन सुद्धा करणं आपल्याला गरजेचं आहे. कारण की अल्निनोच्या काळामध्ये पावसाचं प्रमाण जे काय आहे ते कधी कमी किंवा विषम होऊ शकतं, त्यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती आपल्याकडे निर्माण होणार आहे. मग हे नुकसान होऊ नये म्हणून आपण कमी पाण्यावर आणि लवकर येणारे वाण आपण निवडले पाहिजे. आता कडधान्यांचा जर विचार केला तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेलं फुले सुवर्ण नावाचं अत्यंत चांगलं वाण आहे जे की एका वेळी काढणीस येत आहे. त्यानंतर उडदाचं फुले वसू, फुले राजन यांसारखे दोन वाण आहेत जे की 2023 मध्ये नोटीफाय झालेले आहेत. आणि जो काय हा पाऊस येतोय अचानक त्यापासून त्याची शेंगा ज्या आहेत वरचं आवरण त्याचं टणक असल्यामुळे त्या शेंगा सुद्धा तडकत नाहीत. तिसरी महत्वाची बाब म्हणजे मटकी. आता हे मटकी सुद्धा पीक जे काय आहे ते आपत्कालीन पीक नियोजनातलं सगळ्यात महत्वाचं आणि कमी कालावधीत येणारं पीक आहे. त्यानंतर आपण आंतरपीक सुद्धा पद्धतीचा विचार जो काय आहे तो केला पाहिजे. आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण पाहतो की फक्त तूर जी काय आहे सोल क्रॉपिंग एक पीक पद्धती आहे, परंतु असं न करता ह्यावेळी सर्वांना आपण एक आवाहन करूया किंवा जेव्हा तुम्ही तूर घेत असाल त्यासोबत 3 ओळी उडदाच्या किंवा मुगाच्या किंवा सोयाबीनच्या आपण घेऊ शकतो. ज्वारी आणि मूग जर घ्यायचा असेल तर 2:1 या पद्धतीने ज्वारी मूग असेल तर ते घेऊ शकता. किंवा अतिशय कोरडवाहू भागामध्ये बाजरी आणि तूर 2:1 या प्रमाणात आपण घेऊ शकतो. जर आपलं मुख्य पीक गेलं, याचा फायदा असा होतो की जर मुख्य पीक गेलं तर आंतरपीक तरी आपल्या हाती लागतं आणि त्यातून आपल्याला फायदा होऊ शकतो, म्हणून आंतरपीक पद्धतीचा आपण वापर केला पाहिजे. तिसरी महत्वाची बाब आहे जलसंधारण. मगाशी बोलताना मी सांगितलं की बीबीएफ तंत्रज्ञानाने आपण लागवड केली पाहिजे, पण त्याचसोबत आपण मल्चिंगचा वापर केला पाहिजे. त्यानंतर कोळपणी सुद्धा करणं अत्यंत गरजेचं आहे. पावसाने जर खंड दिला तर शेतामध्ये एखादी हलकी कोळपणी केली किंवा हात कोळप्याच्या सहाय्याने आपण तण जर काढून घेतलं तर निश्चित भेगा बुजतात आणि ओलावा त्या ठिकाणी टिकून राहण्यास आपल्याला मदत होते. चौथी महत्वाची बाब म्हणजे पेरणीचं नियोजन आणि व्यवस्थापन. जसं मी सांगितलं की पेरणी जी काय आहे पुरेसा पाऊस झाल्याशिवाय आपण करायला नाही पाहिजे. साधारण 65 ते 70 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय आपण पेरणी करू नये. बऱ्याच ठिकाणी मी असं पाहिलं की मे महिन्यामध्ये शेवटी पेरणी करून टाकतात, परंतु असं न करता आपण जेव्हा पाऊस होईल जून महिन्यामध्ये 65 ते 70 मिलीमीटर तेव्हाच आपण पेरणी करायला पाहिजे. 2 ओळीतील अंतर वाढवायचं आहे. असं जर केलं तर झाडांना जे काय आहे जमिनीतील पाणी जे काय आहे ते जास्त वेळ पुरेल आणि

0: पीक आपलं चांगलं राहील किंवा त्याला स्ट्रेस जाणवणार नाही. त्यानंतर खत व्यवस्थापन. आता हे खत व्यवस्थापन करत असताना युरियाचा वापर जो काय आहे तो आपणाला कमी करायचा आहे आणि पोटॅश म्हणजे पालाश खतांचा वापर जो काय आहे तो आपणाला वाढवायचा आहे. का? कारण की हा पालाश जो काय आहे ह्याच्यामध्ये स्ट्रेस जो काय आहे तो कमी करण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते, पिकांशी दुष्काळात लढण्याची त्यात क्षमता असते. म्हणून आपण पालाशयुक्त खतांचा वापर जो काय आहे तो करायचा आहे. आणि सिंचन पद्धती शेवटचं आणि महत्वाचं जे काय आहे ते सिंचन पद्धती. आपण मोकट पद्धतीने जे काय पाणी देतो त्याऐवजी ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचनाचा जर वापर केला तर पिकांना पाहिजे त्या अवस्थेमध्ये पाणी योग्य रीतीने मिळेल आणि हे जे काय अल्निनोचं सावट आपल्यावर येणार आहे त्याच्यापासून निश्चित सुटका आपली होऊ शकते.
1: बरं, आता सध्याच्या काळामध्ये आपल्याला एकीकडे अल्निनोचं जे संकट आहे ते सांगितलं जातं, पण या व्यतिरिक्त खत टंचाईचं संकट देखील आता सध्या आपण बघतोय, तर या खत टंचाईला पर्यायी व्यवस्था करता येऊ शकते का आणि येत असेल तर ती कशी?
0: निश्चित सर, खत टंचाई जी काय आहे, खत टंचाई ही अल्निनोमुळे किंवा जागतिक पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे उद्भवू शकते. जसं आता तुम्ही म्हणालात की युद्धजन्य परिस्थितीमुळे ही साखळी जी काय आहे हिच्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत आणि त्यामुळे खतांच्या भावामध्ये वाढ होत आहे. आपण पाहतोय की इंधन वाढ आहे, त्यानंतर खतांच्या भावांमध्ये सुद्धा वाढ या ठिकाणी होताना आपल्याला दिसते. ऐन हंगामात खते आपल्याला मिळत नाहीत किंवा ते मिळणं कठीण होत आहे, म्हणून याला उत्तम पर्याय म्हणजे सेंद्रिय शेतीचा पर्याय. खत टंचाईच्या काळात खर्च भागवण्यासाठी आणि जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी गांडूळ खत, शेणखत आणि हिरवळ्याच्या खतांचा जर वापर केला तर निश्चित हे जे काही आपल्यावर येणारं संकट आहे ते संकट आपल्याला टाळता येईल. आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत समजा आता भाव वाढत आहेत, त्या ठिकाणी खतं आपल्याला मिळत नाहीयेत, मग या वेळेला आपल्या घरगुती जे काही खतं आहेत ते जर आपण बनवले आणि वापरले तर निश्चित त्यात फायदा शेतकऱ्यांचा होतो.
1: बरं, आता ही जी संभाव्य खत टंचाई सगळीकडे चर्चा जिची चालू आहे, तर या खत टंचाईची प्रमुख कारण काय सांगता येतील?
0: आता खत टंचाई जर म्हणाल सर तर कच्च्या मालाचे वाढते दर आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडी आहेत, कृत्रिम टंचाई आणि लिंकिंग हे सुद्धा त्यात महत्वाचं आहे. कारण की काही नफेखोर विक्रेते जे काय आहेत ते कृत्रिम टंचाई भासवत आहेत आणि त्यामुळं आपल्याला नको असलेली जी काही खतं आहेत मुख्य खतांसोबत इतरही खते आपल्यासोबत ते घ्यायला लावत आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित जे काय आहे ते एकंदरीत बिघडण्याचे शक्यता यावर्षी आपल्याला दिसत आहे.
1: आता मगाशी तुम्ही खत टंचाईवर पर्यायी व्यवस्था जी आहे ती सांगितली, पण आता या खत टंचाईवर मात करायची असेल तर ती कशा पद्धतीने केली?
0: खत टंचाईवर मात करण्यासाठी आपणाला मी मगाशी सांगितलं की सेंद्रिय खताचा वापर आपण केला पाहिजे, त्याचसोबत आपण द्रवरूप खतं जे काय आहेत त्यांचा सुद्धा वापर केला पाहिजे. जसं की डीएपीला पर्याय म्हणून आपण नॅनो युरिया किंवा नॅनो डीएपीचा वापर करू शकतो, जे कमी खर्चात जास्तीत जास्त कार्यक्षमता आपल्याला देऊ शकतात. त्याचप्रमाणे विद्राव्य खतांचा वापर सुद्धा आपण करू शकतो. फुलोरा अवस्थेत आणि शेंगाभरणीच्या अवस्थेत जर आपण विद्राव्य खतांचा वापर केला तर निश्चित त्याची उपलब्धता सुद्धा पिकांना लवकर होते, त्यामुळे द्रवरूप खतांचा वापर आपण केला पाहिजे. माती परीक्षण हे आवर्जून केले पाहिजे, कारण की माती परीक्षण जर केलं तर जेवढी त्याला गरज आहे तेवढंच खत आपण त्याला देऊ शकतो, म्हणजे अवाजवी खतावरचा जो काही खर्च आहे तो आपला होत नाही. आणि खरेदी करत असताना अधिकृत विक्रेते जे काय आहेत, सर्टिफाईड जे आहेत, परवानाधारक जे विक्रेते आहेत, त्यांच्याकडून जर खत आणि बी बियाणं जर आपण घेतलं तर आपली फसवणूक सुद्धा आपल्याला टाळता येऊ शकते. या अल्निनोच्या पार्श्वभूमीवर आपण विश्वासू किंवा परवानाधारक लोकांकडून ही खरेदी करायला पाहिजे.
1: तर नक्कीच स्वातीजी, आपण आज आमच्या आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अल्निनोचा शेतीवर होणारा जो संभाव्य परिणाम आहे आणि त्यावर करायच्या उपाययोजना याबाबतची सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व शेतकरी बांधवांना तुम्ही दिली, याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद सर.
2: अल्निनोचे शेतीवर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाययोजना याविषयी डॉक्टर स्वाती कदम यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आता आपण ऐकला.

वैशाली सामंत यांनी गायलेली संत एकनाथांची गवळण आत्ता आपण ऐकली. वरेत्री मंडळी, याबरोबरच आजचा गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात पुढच्या

0: गावकरी मंडळ हा कार्यक्रम आता आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
1: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.

0: दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 वाजता आकाशवाणी सोलापूर केंद्रावर।
1: ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग। मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकीबरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर।
2: हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे, रात्रीचे 8 वाजतात।
3: मानसिक आजार आणि व्यसने उपचारांनी बरे होऊ शकतात।
4: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर।
3: मोबाईल 93 72 707 100।

0: त्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. आपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र आपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
2: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
3: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
2: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
3: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडी जवळ सोलापूर.
2: सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत.
3: मोबाईल 98 50 33 88 07.
4: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
2: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
4: मोबाईल 91 72 710 499.
5: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
2: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं

0: कोळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
1: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4. मोबाईल 95 79 790 940.
2: आला महिना अधिक, पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जावयास चांदीचा दीप, विष्णू रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट, तेहतीस अनारशांसह करू लेकीचा ही थाट.
3: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स. आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा.
4: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर.
1: कंबर दुखी, कॅल्शियमची कमतरता, मणक्यांचे विकार, संधिवात, आमवात, मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, मूतखडा, पौरुष ग्रंथींची सूज, शुक्राणूंची कमतरता आणि लैंगिक समस्या यावर विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार.
0: डॉक्टर आर एस मेंगजी यांचं कस्तुरी क्लिनिक, वैष्णवी सिटी, विमानतळ, होटगे रोड, सोलापूर.
1: मोबाईल 91 30 396 809.
5: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धमाल करा शॉर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
6: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
0: 86 032 आणि 265 या जातीच्या उसाच्या दर्जेदार रोपांसाठी प्रसिद्ध असलेली श्री सद्गुरु रोपवाटिका, वसेकर वस्ती, टाकळी सिकंदर, तालुका मोहोळ. मोबाईल 98 90 25 86 72.
1: त्वचारोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
0: मोबाईल 77 19 92 22 55.
1: प्रवेश प्रवेश प्रवेश,
0: वसुंधरा महाविद्यालयात बीए, बीएससी आणि एमए साठी प्रवेश देणे सुरू. मराठी, हिंदी, इंग्लिश, भूगोल आणि इतिहास या विषयासहित बीए अंतिम वर्ष,
1: मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि झूलॉजी या विषयासहित बीएससी अंतिम वर्ष.
0: पालकांना परवडेल अशी फी, मुलींसाठी हॉस्टेलची सोय, शिवाय मुला मुलींसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र.
1: वसुंधरा महाविद्यालय, जुळे सोलापूर.
0: संपर्क 96 04 142 455.
3: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त विश्व योग व निसर्गोपचार केंद्र अकोले काटी इथं विविध विकारांवरच्या उपचारांकरता शिबिरासाठी बुकिंग सुरू. संपर्क 94 218 760 55.
7: हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. रात्रीचं 8:05 होत आहे. दादा, मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या दोन टप्प्यांसह विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ। रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही। आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज। जानेवारी ते मार्च पर्यंत जीडीपी वाढ 7.7%। सुखोई SU-57 विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा रशियाचा भारताला प्रस्ताव। आणि 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात। विजेतेपदासाठी उद्या जपानशी लढत। संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारतीय स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। ते आज गुजरातमध्ये सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्यानं जोडणाऱ्या प्रकल्पासह विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना बोलत होते। गावं आणि शहरांचा एकाच वेळी विकास झाला तर विकसित

0: भारताचं हे स्वप्न साकार होऊ शकतं असं प्रधानमंत्री म्हणाले. जगातल्या ऊर्जा संकटातही भारताने आत्मनिर्भरतेमुळे मात केल्याचं ते म्हणाले.
1: ये जो वैश्विक संकट चल रहा है ये दिखाता है कि एनर्जी के मामले में आत्मनिर्भरता कितनी जरूरी है. और बीते 12 वर्षों में देश ने जो कैपेसिटी तैयार की है उसका कितना बड़ा महत्व है. 12 वर्ष पहले भारत में सौर ऊर्जा का उत्पादन नाम मात्र का था. आज हम दुनिया के टॉप 5 देशों में से एक हैं.
0: यावेळी प्रधानमंत्र्यांनी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं. तसंच त्यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल. रिझर्व्ह बँकेने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वर्तवली. ते मुंबईत द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
2: पॉलीमर नोट की जहां तक बात है वो प्रस्ताव विचाराधीन है. अभी जैसे ही कोई इसके ऊपर में निर्णय लिया जाएगा हम आपको बताएंगे. हमारा पूरा प्रयास रहेगा कि जहां पे भी किसी जितनी भी जगह पे एटीएम्स में अगर कहीं पे करेंसी की कमी है तो वहां पे हम करेंसी त्वरित गति से वहां पे पहुंचाएंगे.
0: देशाच्या अर्थव्यवस्थेत 2025-26 जानेवारी ते मार्चपर्यंत जीडीपी 7.7% वाढल्याचा अंदाज सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या अंदाजपत्रकात म्हटलं आहे. यापूर्वी 2024-25 वार्षिक जीडीपी 2,99,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होता तर 2025-26 वास्तविक जीडीपी 3,23,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज वर्तवला आहे. प्रमुखतः कृषी आणि मत्स्यपालन क्षेत्रांच्या कामगिरीमुळे प्राथमिक क्षेत्रात 3.2% वाढीचा दर दिसून आला. तसंच उत्पादन, व्यापार, हॉटेल, वाहतूक, दळणवळण आणि प्रसारणांशी संबंधित सेवा आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रांमध्ये गेल्या आर्थिक वर्षात वाढ झाली आहे. त्यामुळे 2025-26 चौथ्या तिमाहीत वास्तविक जीडीपी 7.8% वाढण्याचा अंदाज आहे. हे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या अंतर्निहित क्षमतेचं, सुधारणांच्या यशाचं तसंच 140 कोटी भारतीय नागरिकांच्या कठोर परिश्रमाचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. आसामच्या मंत्रिमंडळात नव्यानं समाविष्ट केलेल्या 12 मंत्र्यांचा शपथविधी आज गुवाहाटी इथं झाला. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी या नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामच्या मंत्र्यांची संख्या आता 17 पोहोचली असून संविधानातल्या तरतुदीनुसार आसामच्या मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 19 सदस्य असू शकतात. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एड न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रशियाच्या स्टेल्थ प्रकाराच्या सुखोई SU-57 या विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा प्रस्ताव रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताला दिला आहे. सेंट पीटर्सबर्ग इकॉनॉमिक फोरमच्या निमित्तानं ते बातमीदारांशी बोलत होते. दोन्ही देशातली सामरिक भागीदारी मजबूत करण्यासाठी एकात्मिक हवाई

0: हवाई संरक्षण प्रणाली आणि संबंधित तंत्रज्ञानासह इतर महत्वाच्या सुरक्षा घटकासंदर्भात भारताबरोबर सहकार्य करण्याची इच्छा आहे असंही पुतीन यावेळी म्हणाले. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची गाठ यजमान जपानच्या संघाशी पडेल. पहिल्या उपांत्य फेरीत जपानकडून पराभव झालेला मलेशिया तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तानशी लढत देईल. मुलींच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत चीनकडून पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत झाला. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात भारताच्या हरिहरन अंशकुरण आणि एम आर अर्जुन या जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक फेरीत त्यांच्यापेक्षा वरचढ असलेली मलेशियन जोडी आरुन ताई आणि कांग खाई झिंग यांना काल त्यांनी चकित केलं. हरिहरन आणि अर्जुनने 16-21, 21-15, 21-19 असा विजय मिळवला. या स्पर्धेत बाकी भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज आणखी पुढे सरकला असून अरबी समुद्राचा पूर्व मध्य भाग आणि पश्चिम मध्य भाग तसंच गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात पोहोचला आहे. गोवा आणि कर्नाटकचा उर्वरित भाग महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात मोसमी पाऊस पोहोचण्यासाठी स्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग इथंही अशीच स्थिती पुढचे 2 दिवस राहील. अंदमान बेटांपासून 15 किलोमीटर अंतरावर श्रीविजयपुरम 3 इथं नैसर्गिक वायूचे साठे सापडल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी दिली आहे. ऑइल इंडियाकडून हे उत्खनन सुरू असून या वायूची तपासणी सुरू आहे. अंदमानच्या समुद्रात पेट्रोलियम पदार्थांचा साठा उपलब्ध असल्याचं यामुळे स्पष्ट झाल्याचं पुरी म्हणाले. नाशिकमध्ये साधू ग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगरविकास विभागानं आज हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही, वळवला गेल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं या जीआरमध्ये म्हटलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी 377 एकर जमीन राखून ठेवली असून त्यातली सुमारे 94 एकर आतापर्यंत संबंधित झाली आहे. जमिनीच्या मालकांना आरटीजीएसद्वारे तात्काळ मोबदला चुकता करावा असे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 2 टप्प्यांसह विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही. आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. जानेवारी ते मार्चपर्यंत जीडीपी वाढ 7.7%. सुखोई एसयू 57 विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा रशियाचा भारताला प्रस्ताव. आणि 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात. विजेतेपदासाठी उद्या जपानशी लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 8:15 असली आहेत.
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
3: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
1: श्रोते, आता आनंद घेऊयात मराठी चित्रपट संगीताचा.

घर जावई या चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि नितीन मुकेश यांनी गायलेलं उमाकांत काणेकरांचं गीत आता आपण ऐकलं, राम लक्ष्मण यांच्या संगीत नियोजनात.

0: धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग। मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकीबरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग, दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर।
1: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं।
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका।
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं।
3: मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेतोय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून।
4: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली सोलापूर।
2: पारा डोळ्यांना पाप

दामकरी काम या चित्रपटातलं गीत आत्ता आपण ऐकलात. मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. धुमधडाका या चित्रपटातलं गीत आपण ऐकूयात.

0: मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो, आज रात्री 10 वाजता प्रसारित होणाऱ्या गुजारिश या कार्यक्रमासाठी फर्ज अपना, माफ करा, रहना है तेरे दिल में नायक, चोरी चोरी चुपके चुपके प्यार तूने क्या किया. फर्ज, रहना है तेरे दिल में नायक, चोरी चोरी चुपके चुपके प्यार तूने क्या किया, या 5 चित्रपटांची निवड आपण आजच्या गुजारिश या कार्यक्रमासाठी केली. तेव्हा 94-22-65-47 आपल्या नेहमीच्याच मोबाईल क्रमांकावरती आपल्याला SMS पाठवून या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे.
1: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
2: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
1: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
2: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
3: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय.
1: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथं पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात.
4: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्यासमोर, मुरारजी पेठ, सोलापूर.
1: मोबाईल 93-72-14-44-34.
2: ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी, अल्पावधीतच ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र ठरलेली, संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद अवताडे सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शक व्यवहार करणारी श्रीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था, कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 73-97-87-50-73.
1: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
5: VR पवार, चाटी गल्ली, सोलापूर.

या गीताबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. श्रोतेहो, आज रात्री 10 वाजता प्रसारित होणाऱ्या गुजारिश या कार्यक्रमासाठी फर्ज, रहना है तेरे दिल में, नायक, चोरी चोरी चुपके चुपके आणि प्यार तूने क्या किया. फर्ज, रहना है तेरे दिल में, नायक, चोरी चोरी चुपके चुपके, प्यार तूने क्या किया, या 5 चित्रपटांची निवड आपण केली आहे. तेव्हा या कार्यक्रमात जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर 94 22 65 17 41 आपल्या नेहमीच्याच मोबाईल क्रमांकावरती आपल्याला SMS पाठवायचा आणि तुमच्या पसंतीचं गाणं आम्हाला कळवायचं आहे. तेव्हा पुन्हा भेटूयात 10 वाजता. तोपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात रात्रीचे 10 वाजले आहेत. ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत आहे तोच कार्यक्रम खास तुमच्यासाठी घेऊन येतोय. SMS वर आधारित असलेला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गुजारिश. श्रोतेहो, आजच्या गुजारिश या कार्यक्रमासाठी फर्ज, रहना है तेरे दिल में, नायक, चोरी चोरी, चुपके चुपके, प्यार तूने क्या किया, या 5 चित्रपटांची निवड केली आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या या कार्यक्रमाला. नायक या चित्रपटातील गाण्यासाठी बऱ्याच श्रोत्यांनी आपली पसंती कळवल्याचं दिसतं. यामध्ये आहेत शशिकांत मधुकर कुंभार, डोणगावचे हे श्रोते आहेत, यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्याचबरोबर आपले निमित्त श्रोते आहेत जाकीर मुराणी, सुमया सुभा, समीर सलमा, मुता, दिलशाद, नशीर, चाचा, चाची, फुलचिंचोली, पंढरपूरचे हे श्रोते आहेत. त्याचबरोबर आणखीन काही श्रोते आहेत, बाबू शेख, फरजाना, फवाद, अमायरा, आयत, फुलचिंचोली, पंढरपूरचे जे श्रोते आहेत. त्याचबरोबर ज्ञानोबा चेअरमन बाबू महेबूब मुलाणी आणि बासू मुलाणी या श्रोत्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे. लहू शेळके आहेत, शुभम शेळके, निकिता शेळके, पंकज शेळके, काजल गुंड, कुरणवाडी, यानगरचे हे श्रोते आहेत. त्यानंतर विदर्भ यवतमाळ येथून संतोष खडसे आणि सौ प्रियंका खडसे यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. सूरज चंदन शिवे आहे, तुमकाम पोस्ट खर्डी, पंढरपूरचे हे श्रोते आहेत. अप्पासाहेब जाधव, प्रगती जाधव, प्राजक्ता जाधव, संपूर्ण जाधव परिवार, भीमनगर, आंबे, चिंचोली, पंढरपूर येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवल्याचं दिसत आहे. त्यानंतर आणखीन काही श्रोते आहेत, अभंग टांगसाळे आहेत, त्यांच्या समवेत ओवी मयूर, वर्षा टांगसाळे, यश सोनार, वर्षा सोनार, मुकाम पोस्ट सोलापूर होटगी रोड येथून त्यांनी याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. शिवदास उघडे आहेत, अपरिजित ओढे, शेगाव, पंढरपूरचे श्रोते.

यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर सिद्धेश्वर हिरेमठ आहेत, मार्केट यार्ड सोलापूर येथून त्यांच्या समवेत आहेत सचिन इटकळे, यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे. भरत घोडके आहेत, रहीम अत्तार संतोष घुगे राहणार अणदूर, तुळजापूर धाराशिव येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवल्याचं दिसतंय. तसेच शिवाजी सोनुळे, सविता, मनीषा, भाग्यश्री, समस्त सोनुळे परिवार, त्याचबरोबर वैभव सोनुळे देखील आहेत भोसी जिंतूर परभणी येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. सिद्धार्थनगर येथून कुमट्याहून लखन गजदाने आहेत, साक्षी अनिकेत, आदित्य, प्रतीक्षा, दीक्षा, आर्यन, वर्षा, इंदूबाई, दत्ता, एम के विठोबा, विठ्ठल शिंदे, रवी डोलारे, प्रीतम, भारत कोळी, गणेश शुशरण, समस्त गजदाने परिवार यांनी याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. कृष्णा तोंडसे आहेत न्यू बुधवारपेठ सोलापूर येथून, अजमेर शेख आहेत मुळेगाव येथून, यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. दत्ता साळवे, सारिका, गीता, खंडो, समस्त साळवे परिवार राहणार येवटी तालुका मोहोळ येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे. त्याचबरोबर पंकज भस्मे धेटणे अकोलकोट येथून यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. श्रावणी, सुशांत, नागराज, योगीराज, महानंद, लक्ष्मी, शिवानंद, समस्त वनाजी परिवार धोत्री येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवल्याचं दिसतं आहे. ऐकूया तुमच्या सर्वांच्या पसंतीचं नायक या चित्रपटातलं गीत.

गुजारिश हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमासाठी फर्ज रहना है तेरे दिल में, नायक चोरी चोरी चुपके चुपके आणि प्यार तूने क्या किया या पाच चित्रपटांची निवड केली आहे. तुम्हाला जर या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर 94 22 65 17 41 या आपल्या नेहमीच्याच मोबाईल क्रमांकावरती आपल्याला तुमच्या पसंतीचं गाणं आम्हाला कळवायचं आहे, तुमचं नाव आणि संपूर्ण पत्त्यासह. कार्यक्रमाच्या नंतर रहना है तेरे दिल में या चित्रपटातील शीर्षक गीतासाठी बऱ्याच श्रोत्यांनी आपली पसंती कळवल्याचं दिसत आहे. त्यामध्ये आहेत धोत्री तालुका दक्षिण सोलापूर येथून श्रावणी, सुशांत, नागराज, योगीराज, महानंदा, लक्ष्मी, शिवानंद, समस्त हनाज परिवार यांनी या चित्रपटातील गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्याचबरोबर शिवाजी सोनुळे, सविता, मनीषा, भाग्यश्री सोनुळे, वैभव सोनुळे, बहुशी जिंतूर, परभणीचे हे श्रोते आहेत, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती असल्याचं कळवलेलं आहे. त्यानंतर आणखी काही श्रोते दिसत आहेत. हर्षदा हर्षल कुलकर्णी धाराशिव येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवल्याचं दिसत आहे. त्यानंतर संगमित्र श्रोता संघ वार्ड नंबर 1 फोफाळी यवतमाळ येथून जयराम शिंगणकर, दिशांत कुमार शिंगणकर आणि अर्पिताजी

त्यांनी याच गाण्यासाठी आपली पसंती कळवल्याचं दिसतं आहे. खूप खूप स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. त्यानंतर आहेत नारायण गायकवाड, पवन, प्रणव, राणी, प्रांजली गायकवाड, संतोष पवार, प्राजक्ता पवार, संपूर्ण गायकवाड आणि पवार परिवार, लोणवीर आहे सांगोला येथून, त्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवल्याचं दिसतंय. आणखीन काही श्रोते आहेत त्यांची नावं आपण घेत आहोत. त्यानंतर या चित्रपटातील गाण्यासाठी आणखीन काही श्रोते आहेत. विष्णू मिस्किन आहेत, मिस्किन परिवार, दयानंद कॉलेज भवानी पेठ सोलापूर येथून, सार्थक कोळी, अथर्व कोळी, आरुष लाडू, श्रद्धानंद कोळी, संपूर्ण कोळी परिवार भोपळी मोहोळ येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवल्याचं दिसत आहे. राजेंद्र शंकर माने आहेत, पिंबळे माड्याचे श्रोते, त्यांनी देखील या गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे. शिवदास उघडे, अजिंक्य उघडे, शिरगाव पंढरपूरचे हे श्रोते आहेत. हणमंत शिंदे, ऋषिकेश शिंदे, शिरटे, सांगलीचे हे श्रोते आहेत. खूप खूप स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. ज्ञानोबा चेअरमन आहेत महेबूब मुलाणी आणि बासू मुलाणी, पुलचिंचोली पंढरपूरहून. त्यानंतर आहेत पंडित गवळी, गवळी परिवार, तामदर्डी मंगळवाड्याच्या श्रोते यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे. त्यानंतर आहेत संतोष खडसे आणि सो प्रियंका खडसे यवतमाळ येथून. प्रकाश जैन आहेत नांदेडचे श्रोते. त्यानंतर साबिया बागवान, समीना बागवान, राजवली बागवान सांगोल्याचे हे श्रोते आहेत, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. लहू शेळके आहेत, शुभम शेळके, निकिता शेळके, पंकज शेळके, काजल गुण, कुरणवाडी अनगरचे श्रोते. नामदेव बाबर आहेत सांगोला येथून, त्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. अजमेर महबूब शेख आहेत, संपूर्ण शेख परिवार मुळेगावचे हे श्रोते आहेत. त्यानंतर भरत गुडगे, रहीम अत्तार, संतोष घुगे, राहणार अणदूर, तुळजापूर धाराशिव येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे. त्यानंतर आहेत भगवान रामचंद्र भिलारे आहेत, ती संगीत पंढरपूरचे श्रोते. अवघ्यात तुमच्या सर्वांच्या पसंतीचं रहना है तेरे दिल में या चित्रपटातलं हे गाणं खास तुमच्यासाठी.

दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 वाजता आकाशवाणी सोलापूर केंद्रावर.

एसएमएस वर आधारित असलेला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात गुजारिश एफएम 103.4 मेगाहर्ट्झ वर, तसेच न्यूज ऑन AIR या आमच्या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वरती। श्रोतेवाच्या कार्यक्रमासाठी फर्ज रहना है तेरे दिल में, नायक चोरी चोरी चुपके चुपके आणि प्यार तूने क्या किया या पाच चित्रपटांची निवड करण्यात आली आहे। या कार्यक्रमात जर सहभागी व्हायचं असेल तर 94-22-65-17-41 आपल्या मोबाईल क्रमांकावरती तुम्हाला एसएमएस पाठवायचा आहे तुमचं नाव आणि संपूर्ण पत्त्यासह। कार्यक्रमाच्या नंतर चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटातील गाण्यासाठी टायटल ट्रॅकसाठी बऱ्याच श्रोत्यांनी आपली पसंती कळवल्याचं दिसतं आहे। शिवदास उघडे आहेत, कुमार शिवशरण उघडे शिरगाव पंढरपूरचे हे श्रोते आहेत, त्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे। त्याचबरोबर महादेव राजगुरू, सुमन राजगुरू, अण्णा साहेब, सारिका, सिद्धी, आरुषी, आरव, राजगुरू परिवार युवती यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवल्याचं दिसतं आहे। त्यानंतर तुकाराम राजाराम सरडे, प्रतीक्षा सरडे, पार्थराज, साईराम, संग्राम, समर्थ, गौरी, निकिता, बाळासाहेब

संतोष परमेश्वर पार्वती ऋतुजा कोमल अनिता उषा समस्त सरडे परिवार मुकाम पोस्ट सापटाने भोसेचे हे श्रोते आहेत, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे. विष्णू मिस्किन आहेत, मिस्किन परिवार दयानंद कॉलेज भवानी पेठ सोलापूर येथून. त्यानंतर पुन्हा एकदा अजमेर शेख आहेत, मुळेगावचे श्रोते, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवली. अविनाश हरिश्चंद्र कारंडे कामते बुद्रुक मोहोळचे हे श्रोते आहेत. सिद्धेश्वर हिरेमठ आहेत, सचिन इटकळे आहेत, मार्केट यार्ड सोलापूर येथून. त्याचबरोबर पंडित गौडी गौडी परिवार तांबदर्डी मंगळवाड्याचे हे श्रोते आहेत. त्यानंतर

गणेश लवटे आहेत, यांनी फक्त आपलं नाव कळवलेलं आहे. हां, मुकाम पोस्ट सेटफळ येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवल्याचं दिसत आहे. त्यानंतर आणखीन काही श्रोते आहेत. विलासराव कोष्टी आणि हरिप्रसाद देवकर शनिवारपेठ मंगळवाड्याचे हे श्रोते आहेत.

श्रावणी सुशांत नागराज योगीराज महानंदा लक्ष्मी शिवानंद समस्त वनाजे परिवार धोत्रीचे हे श्रोते आहेत. त्यांनी पुन्हा एकदा या गाण्यासाठी आपली पसंती कळवल्याचं दिसत आहे. त्यानंतर संदीपान साळवे, अलका, केशव, दुर्वा, शिवराज, अंजली, तनुजा समस्त साळवे परिवार राहणारी युवती मोहोळचे हे श्रोते आहेत. त्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवली. लहू शेळके, शुभम, निकिता शेळके, पंकज शेळके, काजल गुण, कुरणवाडी यांगरचे श्रोते आहेत. त्यानंतर श्रीशैल कुंभार, संपूर्ण कुंभार परिवार, हत्तूर तालुका, दक्षिण सोलापूर येथून यांनी पसंती गावली आहे. नामदेव बाबर आहेत सांगोल्याहून. त्यानंतर अणदूरचे श्रोते आहेत भरत घोडके, रहीम अत्तार, संतोष भुगे अणदूरचे श्रोते. त्यानंतर

0: ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग। मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग, दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर।
1: कार्यक्रमानंतर प्यार तूने क्या किया या चित्रपटातील गाण्यासाठी पसंती गवणारे श्रोते आहेत विष्णू मिस्किन, मिस्किन परिवार, दयानंद कॉलेज, भवानी पेठ, सोलापूर येथून। त्यानंतर पंकज भस्मे आहेत दहिडने, तालुका अक्कुलकोट येथून त्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवल्याचं दिसतंय। त्यानंतर तुकाराम राजाराम सरडे, प्रतीक्षा, पार्थ राजे, साईराम संग्राम, समर्थ, गौरी, निकिता, बाळासाहेब, संतोष, परमेश्वर, पार्वती, ऋतुजा, कोमल, अनिता, उषा, समस्त सरडे परिवार, मुकाम पोस्ट, सापटणे, भोसे, माड्याचे हे श्रोते आहेत, त्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे। राणी गवळी, गवळी परिवार, तामधर्डी त्यांच्या समवेत आहेत। साईप्रसाद पॉवर लॉन्ड्री, धर्मगाव रोड, लक्ष्मण कॉलनी, मंगळवाड्याचे श्रोते आहेत, त्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवल्याचं दिसतंय। त्यानंतर शिवदास उघडे, अजिंक्य उघडे, शिरगाव पंढरपूरचे हे श्रोते आहेत। प्रकाश जैन आहेत आपले नियमित श्रोते नांदेडहून, त्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवली। त्याचबरोबर समाधान जाधव आहेत कोंडी उत्तर सोलापूरचे श्रोते। त्यानंतर शिवाजी सोनवळे आणि त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांनी पुन्हा एकदा या गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे। अविनाश, हरिश्चंद्र कारंडे, कामते बुद्रुक, मोहोळचे हे श्रोते आहेत, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवली। महादेव राजगुरू आहेत, सुमन, अण्णासाहेब, सारिका, सिद्धी, आरुषी, अरव, राजगुरू परिवार, युवती, मोहळहून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे। त्यानंतर आणखीन काही श्रोते दिसत आहेत, संतोष खडसे आणि जो प्रियंका खडसे यवतमाळहून, त्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे। श्रावणी लहू भोई तेलगाव उत्तर सोलापूरचे हे श्रोते आहेत, त्यांनी पुन्हा एकदा या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली दिसत आहे। अमोल पवार, मंजुषा पवार, 133 माशाळ नगर सोलापूरहून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे। त्यानंतर लहू शेळके, शुभम शेळके, निकिता पंग शेळके, काजल गुणकर, नोड्यानगरचे श्रोते आहेत। त्यानंतर सिद्धार्थनगर कुंटे येथून लखन गजाने, साक्षी, अनिकेत, आदित्य, प्रतीक्षा, दीक्षा, आर्यन, वर्षा, इंदुबाई दत्ता, एमके दुपट्टोबा, विठ्ठल शिंदे, रवी, प्रीतम, मलिक तोपलंडे, समस्त गजधाने परिवार यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे। त्यानंतर वरद, संजय, विलास, स्वाती सारफळे, समस्त सारफळे परिवार, पवनेर तालुका, जिल्हा धाराशिव येथून त्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे। फिरोज मुल्लानी आहेत, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवत आहेत। कार्तिक, कीर्ती, काशीनाथ, ऐवळे, तीर्थ येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे।

दत्ता उडानशिवे आहेत, त्यांनी त्यांचा पत्ता मात्र त्यांनी कळवलेला नाही आहे. त्यानंतर तुळशीराम शिंपले पाटील, रामदास शिंपले, बाळासाहेब कांचन, कुशीवर्ता, साक्षी ढेंबरे, समस्त शिंपले परिवार तिरावचे हे श्रोते आहेत, यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. शिवदास उघडे, आदर्श उघडे, शिरगाव पंढरपूरचे श्रोते आहेत. त्यानंतर प्रकाश जैन आहेत, नांदेडचे हे श्रोते आहेत, त्यांनी देखील पसंती कळवलेली याच गाण्यासाठी. अमोल हनुमंत शेळके आहेत. त्यानंतर सरडे परिवार, त्यामध्ये तुकाराम राजाराम सरडे, प्रतीक्षा परमेश्वर सरडे, पार्थ राजे, साईराम संग्राम, समर्थ गौरी, निकिता बाळासाहेब, संतोष परमेश्वर, पार्वती ऋतुजा, कोमल अनिता, उषा सरडे परिवार साप्टणेचे श्रोते आहेत. त्यानंतर शामराव रणदिवे, शकुंतला रणदिवे, सुनीता, राजकुमार, धनंजय, सारिका रणदिवे, सुनील रणदिवे, अनिल रणदिवे, समस्त रणदिवे परिवार युवती तालुका मोहोळचे हे श्रोते आहेत. त्यानंतर राहणार खूप संगीत तालुका मंगळवेढा, विकासवाले, रूपाली, अंजली, हर्षली, कांताबाई, समस्त वाले परिवार आणि माळी परिवार यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. सुधाकर गायकवाड आहेत, विकास, प्रीती, आशा, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे आणि शशांक वाघमारे फुलबळ कंधारचे हे श्रोते आहेत. नांदेडहून त्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे. मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथून अजमेर मेहबूब शेख आणि समस्त शेख परिवार. त्यानंतर वैशाली आमले, दिगंबर आमले, वारळचाळ सोलापूरचे हे श्रोते आहेत, त्यांनी देखील या गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे. श्रीशैल कुंभार आहेत हत्तूरहून. त्यानंतर गोपाळ कोळी, कृष्णा अथरो, आयुष पिल्या, सोनू प्राजक्ता, लक्ष्मी आका, पवित्रा फोपळी मोहोळचे हे श्रोते आहेत, त्यांनी तिथून या गाण्यासाठी आपली पसंती कळवल्याचं दिसत आहे. ऐकूया तुमच्या सर्वांच्या पसंतीचं हे गीत.

गुजारिश हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोते, कार्यक्रमानंतर पुन्हा एकदा चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटातील गाण्यासाठी बऱ्याच श्रोत्यांनी आपली पसंती कळवलेली आहे.

कार्यक्रमात त्यानंतर फर्ज या चित्रपटातील गाण्यासाठी काही श्रोते आहेत ज्यांनी आपली पसंती कळवल्याचं दिसत आहे. ईश्वर सूर दुर्गा सूर पापनास माड्याचे हे श्रोते आहेत. इथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर बशीर शेख आहेत, लतीफा शेख, नसरुद्दीन शेख, त्याचबरोबर मजरेवाडीचे हे श्रोते आहेत नई जिंदगी येथून. अविनाश हरिश्चंद्र कारंडे कामती बुद्रुक मोहोळचे हे श्रोते आहेत, त्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर आहेत प्रकाश जैन नांदेडचे हे श्रोते, अमोल पवार, मंजुषा पवार, माशाळनगर सोलापूरचे हे श्रोते आहेत. त्यानंतर भगवंत रामचंद्र भिला रेती संगी पंढरपूरचे श्रोते आहेत, राजेंद्र शंकर माने बेंबळे माड्याचे हे श्रोते, हनुमंत शिंदे ऋषिकेश शिंदे शिरटे सांगलीचे हे श्रोते आहेत. त्याचबरोबर ज्ञानोबा चेअरमन बाबू मुलाणी आणि बासू मुलाणी चिंचोली पंढरपूरचे हे श्रोते आहेत. त्यानंतर कृष्णा तोंडसे पत्ता न्यू बुधवारपेठ सोलापूरचे श्रोते, सिद्धेश्वर हिरेमठ, सचिन इटकळे मार्केट ॲट सोलापूरहून यांनी या गाण्यासाठी पसंती कळवली आहे.

सूरज चंदन शिवे मुकाम पोष्ट खर्डी पंढरपूरच्या हे श्रोते आहेत. आप्पासाहेब जाधव, प्रगती जाधव, प्राजक्ता जाधव, भीमनगर, आंबे चिंचोली, पंढरपूरहून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर चंद्रकांत अर्जुन पायगोंडे नंदूर मंगळवेड्याचे हे श्रोते आहेत. शशिकांत मधुकर कुंभार डोणगावचे श्रोते. श्रावणी सुशांत नागराज योगीराज महानंदा लक्ष्मी शिवानंद समस्त होनाजे परिवार धोत्री तालुका दक्षिण सोलापूरहून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर सुधाकर गायकवाड आहेत, विकास, प्रीती, आशा गायकवाड, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे आणि शशांक वाघमारे फुलबळ कंधार नांदेडचे हे श्रोते आहेत. ऐकूयात तुमच्या सर्वांच्या पसंतीचं हे छानसं गीत फर्ज या चित्रपटातलं. कड्यापा पवार, शुभम रोहन आणि छाया पवार अंकोली मोहोळचे श्रोते आहेत. त्यांनी देखील या गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे.

भरतश्रेतू या गीताबरोबरच आजचा गुजारिश हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. रात्रीचं 11 वाजतात. आता हिंदीतून बातम्या 11:05 आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

FM एंड 103.4 MHz वर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 11:45 आणि 10 सेकंद झाली आहेत. आमच्या आजचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या सकाळी 5:50 आणि आमच्या प्रातःकालीन सभेत. शुभरात्री. जय हिंद.